FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 13 भाद्रपद शके 1948 अर्थात 4 सप्टेंबर 2026. नमस्कार, सुप्रभा श्रुते हो. सकाळचे 5:58 होत आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही भोपाळी होती प्रवीण दवणे यांची. संगीत नियोजन केलं होतं नंदू होनप यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर

श्रुते हो प्रल्हाद केशव अत्रे यांची ही रचना उदयराज गोडबाले गोडबोले आणि सहकलाकार यांच्या आवाजात आपण ऐकली. संगीतकार होते वसंत देसाई. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:15 झालेत. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांचा स्वर, अशोक जे परांजपे यांची ही रचना आणि संगीतधून कमलाकर भागवत यांची.

श्रुती हो शाहीर होनाजी बाळा यांची ही रचना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली होती. आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रम अमृतधारा.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही रचना राम मोरे यांची होती आणि संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात यानंतर महम्मद रफी आणि सहकलाकार.

श्रोतेहो, महम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेली ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र कार्यक्रम अमृतधारा. सकाळचे 6:31 होत आहेत. आणि आता कार्यक्रमाशेवटी राणी वर्मा आणि सहकलाकार यांचा हा स्वर, गदी माडगुळकर यांची ही देशभक्तीपर रचना, संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या की मन अस्वस्थ आणि अशांत होत राहतं. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल आपण विचार करणं सोडून देऊया. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र,

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रात 6:35 झाले आहेत. श्रोते हो, आता एक नजर आजच्या कार्यक्रमांवर. या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वार्ता, यामध्ये मोगरा लागवड याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत पोषक आहार याविषयीची पुष्पलता डोंबरे आहारतज्ञ आहेत, त्यांनी सांगितलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण पूरक आहार याविषयी श्रीमती संगीता खरात यांची मुलाखत. 7:00 आपण ऐकू शकाल ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध गोडी अपूर्णतेची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद, आणि त्यानंतर आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो, सकाळी 8:15 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 9 वेळ गीत बहारची. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर चित्रित चित्रपटातली काही गीतं आपण ऐकू शकाल. 9:30 उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 नेत्रदान हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर मिश्र संगीत.

साडेदहा वाजता इंद्रधनु या कार्यक्रमात शिक्षक दिनाच्या अनुषंगाने माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांचा परिचय, लेखन सुधीर अग्निहोत्री. याशिवाय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. 11 वाजता प्रसारित होईल कार्यक्रम गाता रही मेरा दिल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त कार्यक्रम सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे. तसंच जन्माष्टमी निमित्त काही गीतं आपण ऐकू शकाल. दुपारी 1 वाजता विविध भारती. सायंकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त महापौर समीर राजूरकर यांच्याशी शिक्षण विद्यार्थी युवा आणि समाजकारण या विषयावर साधलेला संवाद. सायंकाळी 6:30 वाजता स्वस्त भारत हा कार्यक्रम. सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, यामध्ये गीत संवाद वांगी लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. रात्री 11:10 पुन्हा एकदा लक्षात घ्या श्रोते हो, रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तन आपण ऐकू शकाल. श्रीकृष्ण जन्माष्टमी. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. आमची आजची सभा रात्री 12 वाजता संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं, आपण देऊन केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया मोगरा लागवड याविषयीची माहिती.
2: मंडळी, आपल्याकडच्या मोगऱ्याला अनेक देशांमधून खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढतीये. तसंच देशांतर्गत शहरातूनही या फुलाला चांगलीच मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे फुल पीक चांगला पैसा देत आहे. मोगरा हे निर्यातक्षम असून सुगंधी द्रव्य काढण्यासाठी याचा चांगलाच फायदा होतो. 100 किलो फुलांपासून 3 किलो मोगरा तेल मिळू शकतं. या सुगंधी तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्य आणि उदबत्त्यांसाठी होतो. त्यामुळे या फुल पिकाला मोठा वाव आहे. मोगरा हे सलग पीक सुद्धा घेता येतं आणि फळबागेमध्ये सुरुवातीची काही वर्ष आंतरपीक म्हणून सुद्धा मोगरा घेता येतो. त्याचप्रमाणे काही शेतकरी बांधवांनी साग लागवडीमध्येही मोगरा घेतलेला आहे. मोगऱ्याचे प्रमुख 2 प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराची फुलं मध्यम आकाराची आणि सुगंधी असतात. दुसऱ्या प्रकारच्या बटन मोगऱ्याचं फूल मोठ्या आकाराचं असतं. मोगऱ्याची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात सुद्धा याची लागवड केली जाते. मोगऱ्याच्या पेन्सिलच्या आकाराच्या फांदीचे 7-8 इंच उंचीचे तुकडे करून वाफ्यात लावून त्याला मुळं फुटताच त्यांचा लागवडीसाठी उपयोग करता येतो. सलग लागवडीसाठी मध्यम खोल आणि उत्तम निचऱ्याच्या जमिनीची खोल नांगरट करावी. हरळी कुंदासारख्या बहुवर्णीय तणांचा नायनाट करावा. एकरात 5-6 टन कुजलेलं शेणखत घालून घ्यावं आणि अशा जमिनीची खोली 1 मीटरपर्यंत असावी. 2 ओळीतलं अंतर 1 मीटर आणि 2 रोपातलं अंतर 1 मीटर ठेवून लागवड करावी. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: मोगरा लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
6: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20-30 हजार मिळतात.
0: श्रुतीहो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 6:45 होत आहेत.

0: आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. सकाळी उठल्यापासून आपण किती वेळा पाणी प्यालो याचा आपण कधी विचार करतो का? आपल्या रोजच्या आहारात पुरेसं फायबर आहे का? आपण आरोग्याबद्दल बोलताना नेहमी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट याचं बोलतो, पण फायबर आणि पाण्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. आज आपण याच दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. फायबर म्हणजे काय? तर फायबर म्हणजे वनस्पतीचा असा भाग जो आपल्या शरीरात पूर्णपणे पचवला जात नाही, म्हणून तो निरुपयोगी आहे असं मात्र होत नाही. उलट फायबर आतड्यांची स्वच्छता करून पचनसंस्था उत्तम ठेवण्यास मदत करतं. फायबर हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि दुसरे म्हणजे पाण्यात न विरघळणारे. पाण्यात विरघळणारे फायबर जेलीसारखे बनते आणि ते रक्तातलं शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तर पाण्यात न विरघळणारे जे फायबर असतात, म्हणजे भाज्या वगैरे आपण जेव्हा खातो, पालेभाज्या, तर त्याचे देठ, शिरा जे आहेत त्या पाण्यात विरघळत नाही, तर यांना इनसोल्युबल फायबर मिळतात. तर या फायबरमुळे शौचामध्ये बल्क वाढून आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. फायबर येणार कुठून? तर आपल्या स्वयंपाकघरातून, म्हणजेच भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, स्प्राउट्स, धान्ये जसे ज्वारी, बाजरी, ओट्स या सर्वांमधून आपल्याला फायबर मिळत असतं. फायबरसाठी वेगळे महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही, रोजच्या आहारातून तुम्ही फायबरची गरज भागवू शकता. समजा पोळी आणि भाजी खाताय, त्यासोबतच थोडी उसळ किंवा सॅलॅड घेतलं तर तुमच्या आहारामधले फायबरची गरज सहज पूर्ण होते. फळांचा रस घेण्याऐवजी संपूर्ण फळं खा, फळांमध्ये भरपूर फायबर असतात. आता बघूया आपण पाण्याकडे. तर पाणी आणि फायबरचं नातं खूप महत्त्वाचं आहे. अचानक आहारात भरपूर फायबरचं प्रमाण वाढवलं पण पाणी मात्र जर कमी घेतलं तर बऱ्याच लोकांना पोट दुखायला लागतं, पोट फुगतं. तर फायबर वाढवा पण पाण्याची साथ द्यायला मात्र विसरू नका, कारण सोल्युबल फायबर जेव्हा पोटामध्ये फुलतं तेव्हा त्याला पाणी मात्र नक्कीच लागतं. सो दिवसभर पाणी नियमित पीत राहणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पाण्याचं प्रमाण मात्र नेहमी चेंज होत असतं. उन्हाळा, व्यायाम, जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा घाम जास्त येणाऱ्यांना भरपूर पाणी प्यायला लागतं. त्याचबरोबर सगळ्यांसाठी पाण्याचं प्रमाण सारखं नसतं. काही आजारांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं. वय, शरीराची गरज, हवामान, फिजिकल ऍक्टिव्हिटी, किडनी किंवा हृदयाचे आजार याप्रमाणे पाण्याची गरज बदलत राहते. फायबर अचानक खूप वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा. आहारामध्ये एक भाजी वाढवा किंवा एखादं संपूर्ण फळ घ्या. डाळ किंवा कडधान्य नियमित करा. श्रोते हो, आजपासून आपल्या ताटाकडे बघताना एक छोटासा चेकलिस्ट करा. जसं भाजी आहे का, आज मी दिवसभर फळ खाल्ले का, आज मी कडधान्य खाल्ले का, आणि सर्वात महत्त्वाचं, आज दिवसभर मी 2 बॉटल पाणी घेतलं आहे का. हे छोटेसे बदल आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. फायबर पोटासाठी आणि पाणी फायबरसाठी आणि दोघांची साथ आपल्या आरोग्यासाठी. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात फायबर वाढवा आणि तेही हळूहळू वाढवा. शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्या. निरोगी पचनसंस्था म्हणजे निरोगी आहाराची एक महत्त्वाची पायरी आहे. श्रोते हो, सकाळी उठल्यावर जसं आज आपल्याला काय काय कामं करायची आहेत याचा आपण विचार करतो, त्याचप्रमाणे दिवसभर प्रत्येक वेळेस आहार घेताना या आहारात माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहेत, ही पोषक मूल्ये आहेत का, आणि नसतील तर ती कशी ॲड करता येतील याचा आपण विचारसुद्धा करायला हवा. आणि हाच संकल्प आपण आजपासून सुरू करूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण.

0: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
0: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
1: फोन 940-440-8000
2: श्रोते हो आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका सकाळी 7:25 दिलखुलास 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद

श्रोते हो, आमचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, सकाळी 10 नेत्रदान, सकाळी 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, सकाळी 8:15 स्वामिनी, सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग NCERT. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: आणि श्रोते हो, आता वळूया परिसर या कार्यक्रमाकडे.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी आपण सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, आज आम्हाला स्थानिक जैवविविधता सांभाळत असताना आपल्याला रानभाज्यांचा कसा वापर करता येईल याबद्दल थोडं सांगा.
3: जरूर. रानभाज्यांमध्ये, रानभाज्या ह्या खरं तर स्थानिक जैवविविधतेचा ठेवा आहे. आपल्या सह्याद्रीच्या कुशींमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या, पाऊस आला, पहिला पाऊस आल्याबरोबर येणारी जी शेवळं असतात, इथपासून ते सर्रास लोकांना माहिती असलेलं आणि अतिशय लोकप्रिय असलेलं म्हणजे अळू, तेरअळू किंवा कर्टुली, अत्यंत मोठ्या प्रचंड भावानी बाजारात विकली जाणारी कर्टुली असतील, तर ही सगळी किंवा फोडशी असेल, टाकळा असेल, कुरडू असेल, यासारख्या अनेक पालेभाज्या असतील, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या पावसाळ्यामध्येच उपलब्ध होत असतात. तर जसं की ऋतुमानानुसार आपण खाणं ठेवलं पाहिजे, त्याच पद्धतीने या भाज्यासुद्धा त्यावेळेला जेव्हा त्या उपलब्ध असतात तर त्या आपण जरूर आपल्या आहारात ठेवल्या पाहिजेत. कारण का, या रानभाज्यांची कोणीही लागवड केलेली नसते, त्या स्वतःहून तिकडे उगवून आलेल्या असतात, कोणत्याही प्रकारची खतं त्याला कोणी घातलेली नसतात, कीटकनाशकं नसतात, त्यामुळे कुठेतरी विषमुक्त अशा प्रकारच्या त्या भाज्या असतात. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि त्या त्या काळामध्ये आपण ते खाणं हे खूप आवश्यक असतं. कारण पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली पचनशक्ती थोडीशी क्षीण झालेली असते, पाणी नवीन आलेलं असतं आणि अशा याच्यामध्ये पोटाचे विविध आजार होऊ शकतात, त्यामुळे याचा आपण जरूर आपल्या आहारामध्ये त्या त्या काळामध्ये केला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला अर्थातच या भाज्या मदत करतात. आणि आता सध्याचा जो एक शब्द आहे डिटॉक्सिफिकेशन, आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं कुठेतरी असं, तर अशा पद्धतीने शुद्धीकरण करणं हा या रानभाज्या करत असतात, तर ह्यांचा जरूर करावा आपण वापर. मला हे सगळं आपण खात असताना, जेव्हा आपण पर्यावरणपूरक आहार असं म्हणतो ना, तेव्हा हल्ली ना जॅपनीज इकिगाई हा अतिशय, ही एक संकल्पना अतिशय लोकप्रिय आहे, की त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण आपल्याला विचारायचे असतात आणि त्यानुसार कृती करायची असते. म्हणजे की मी काय करते आहे आत्ता, मी जे काही करते आहे त्यांनी माझं पोट भरते का, म्हणजे मला पुरेसे पैसे मिळत आहेत का,

पण पैसे तर मिळतात, पण मला आनंद मिळतोय का आतमधून मी काहीतरी केल्याचा, आणि मी जे काही करते आहे त्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाही आहे ना, मी माझ्या कृतीमधून काहीतरी जगाचं भलं करते का, याची कुठेतरी जर होकारार्थी उत्तरं येत असतील तर तुम्ही एक शांत आणि सुखी आयुष्याकडे वाटचाल करत आहात, अशा पद्धतीच्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. मला हे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात जेव्हा आपण अन्नाबद्दल विचार करतो तेव्हा, की मी काय खाते आहे, ते खाऊन माझ्या शरीराला काय मिळतं आहे, मला ते खाऊन चांगलं वाटतं आहे का, माझे आरोग्य सुधारतं आहे का. आणि हे मी माझं करत असताना हे अन्न पिकवणारा जो शेतकरी आहे तो सुखी आहे का, मी जे अन्न खाते आहे त्याचं या पर्यावरणावर काही वाईट परिणाम होतो आहे का, असा एक जर विचार तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये सुरू केला, प्रत्येक वेळेला तुम्ही जी पण गोष्ट खात आहात तुम्ही हातात घेतल्या

0: की आहे का, मी जे अन्न खाते आहे त्याचं या पर्यावरणावर काही वाईट परिणाम होतोय का, असा एक जर विचार तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये सुरू केला, प्रत्येक वेळेला तुम्ही जी पण गोष्ट खात आहात, तुम्ही हातात घेतल्यावर खाण्यापूर्वी जर ही घंटा तुमच्या मागे कुठेतरी मनामध्ये डोक्यामध्ये वाजलीच पाहिजे, तुम्ही सुजाण नागरिक आहात तर, जर ही वाजत असेल आणि त्यानुसार जर तुम्ही तुमच्या अन्नाची निवड करत असाल तर तो खरा पर्यावरणपूरक आहार असेल.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार या मालिकेमध्ये आपण श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत केली. खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या आवडी आणि निवडींनी आपण पर्यावरणाचं कसं संवर्धन करू शकतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं कसं संवर्धन करू शकतो. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आता आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. भारतीय राजकारणातील पितामह दादाबाई नवरोजी यांची आज जयंती. समीक्षक, संपादक, लेखक शंकर सारडा यांचा आज जन्मदिन. नाटककार, संपादक अनंतहरी गद्रे यांचा स्मृतिदिन. अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जन्मदिन. संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचाही आज जन्मदिन. आणि लेखिका सुष्मिता बॅनर्जी यांचा आज स्मृतिदिन. हे होते आजचे काही दिनविशेष.

श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आज ऐकूया उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध गोडी अपूर्णतेची.

मला तर बाई कसं सगळं जिथल्या तिथं ज्या त्या वेळी लागतं. जोपर्यंत सगळं जागेवर होत नाही ना, तोपर्यंत मला काही चैनच पडत नाही. ही वाक्य, ही शिस्त म्हणजे श्रोते हो दुधारी तलवार. जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत अगदी 100% गरजेची आहे. त्याला जेव्हा अति हा शब्द चिकटतो किंवा परिपूर्णतेची किनार येते, तेव्हा मात्र याची धार थोडीशी बोचायला लागते. हा पूर्णत्वाचा हट्ट खरंच गरजेचा असतो का? कधी कधी पूर्णत्वाच्या या हट्टापायी आपल्याला बऱ्याच गोष्टी सोडून द्याव्या लागतात, किंवा क्वचित प्रसंगी तब्येतीचं, विश्रांतीचं, आनंदाचं बलिदानही करावं लागतं. सुरुवातीच्या काळातली पूर्णत्वाची ही हौस नंतर हळूहळू हट्ट बनू लागते. हट्टाचं रूपांतर मग दुराग्रहात, स्वतःसाठी आणि नंतर दुसऱ्यासाठीही. घर टापटीप असावं, मुलांनी अगदी व्यवस्थित वागावं, कुणाचंही काहीही चुकता कामा नये, काही राहता कामा नये, नात्यांमध्ये गैरसमज नसावेत, आर्थिक गणित अगदी 100% अचूक सुटावं. एकूणच काय, एखाद्या सुंदर

0: तर चित्रासारखं रेखीव आयुष्य, पण खरंच सांगायचं तर पूर्णत्वाचा हा हट्ट कशाला? कारण श्रोते हो, आयुष्य हे एखादं गणिताचं उदाहरण नाहीये, नाही का? किंवा आपल्या भिंतीवरचं आपली घराची शोभा वाढवणारं एखादं चित्रही नाहीये. आयुष्य म्हणजे हा एक प्रवास आहे. आपल्यासह इतरांबरोबर हा प्रवास आपल्यालाच करायचा आहे. आपल्या पूर्णत्वाचा हट्ट सहप्रवाशांना होणार नाही याची काळजीही आपणच घ्यायची आहे. या प्रवासात थोडं चुकणं, थोडं थांबणं, कधी रस्ता चुकणं आणि पुन्हा योग्य वाट शोधणं हे सगळं व्हायलाच हवं. त्यातच तर सौंदर्य आहे, नाही का? कारण रस्ता चुकलेल्या या वाटेवरच अनेक आयुष्यभराचे सोबती आपल्याला भेटतात. आपण आखून ठेवलेल्या आपल्या या गणितामध्ये असे अनेक बदल होत असताना पूर्णत्वाचा ध्यास घेतलेल्या आपल्याला जुळवून घेणं मग अवघड होऊन जातं. कारण अनेकदा स्वतःकडून अवास्तव अपेक्षा असतात. सुपर वुमन आणि सुपरमॅन व्हायचं असतं. उंच उडालं की पक्षी आणि पाण्यात पडलं की मासा होऊन स्वतःसमोर, इतरांसमोर आणि समाजासमोर आदर्श ठेवायचा असतो. आपण स्वतःला घालून दिलेल्या या संकल्पनांना जरासा छेद बसला की मग आपणच अस्वस्थही होतो. माझ्याकडून चूक झालीच कशी? मी हे अजून चांगलं का करू शकलो नाही? या प्रश्नांच्या ओझ्याखाली आपण स्वतःचाच आनंद हरवून बसतो. फक्त आपली नजर अपूर्ण राहिलेल्या गोष्टीवर असते आणि मग अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे लक्ष देणं राहूनच जातं. आपल्या अवतीभोवती बघितलं तर कितीतरी जण आपल्याला दिसतील की जी आपल्या अपूर्णत्वासह आपल्यासारखंच छान आयुष्य जगतायत. आता मंडळी, निसर्गच बघा ना. अपूर्णत्वातली विविधता तो आपल्याला शिकवतो. निसर्ग म्हणजे सर्वांचा गुरु. पण कधी अगदी आखीव रेखीव फूल, आखीव रेखीव ढग, अगदी मोजून मापून असलेले डोंगर असतात का? पण तरीही या सगळ्यांमध्ये एक सौंदर्य असतंच, नाही का? हेच पाहायला तर आपण शिकलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आली की आपण नाराज होतो. डोक्यावरच्या संपूर्ण काळ्या भोर केसांमध्ये एखाद दुसरा पांढरा केस दिसला की अस्वस्थ होतो. पण हेच तर आपलं सौंदर्य आहे. याच सुरकुत्यांमध्ये अनुभव असतो तो अनेक टक्के टोनपे खाल्ल्याचा. चुकांमध्ये शिकणं असतं. एखादा पदार्थ करत असताना चुकलेल्या पदार्थातून नवा रुचकर पदार्थ तयार करत असल्याचे कितीतरी अनुभव गृहिणींच्या पाठीशी असतीलही, नाही का? पूर्णत्वाचा हट्ट आपल्याला सतत असमाधानी ठेवतो. अजून थोडं, यापेक्षा चांगलं, सगळं अगदी व्यवस्थित. या नादात आपण जे आहे तेच बघायला विसरतो आणि आत्ताचं हे जगणं राहूनच जातं. त्यामुळं पूर्णत्वाबरोबरच प्रगतीची ओढ आपण बाळगूया. कदाचित एखादं अपूर्णत्वच आपली ओळख बनेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण बघा श्रोते हो, समाधानी आणि जिवंत मनानं जगता आलं पाहिजे, हेच तर खरं पूर्णत्व. बघा ना, पौर्णिमेच्या पूर्णचंद्रा इतकीच अपूर्ण चंद्रकोर सुद्धा देखणी असतेच की, हो ना?
1: वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात गोडी अपूर्णतेची. लेखन उमा देशपांडे, वाचक स्वर अमृता खानोलकर आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र थोड्याच वेळात.

काही क्षणातच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:07 झालेत. आता 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिट उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
0: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
2: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. EOS 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण.

0: महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. EOS 5 या भूसमकालिक कक्षेतील पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे. चौहान यांनी काल मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. यावेळी महिला लाभार्थींनी कर्ज मंजुरी आणि वितरणातील विलंब यासह विविध अडचणी मांडल्या. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान दररोज ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील चाकरमान्यांना या रेल्वेगाडीची विशेष भेट मिळाली आहे. त्यातच कोकणातल्या निसर्गाचं बहरलेलं मनोहारी रूप त्यांच्या प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित करणार आहे. ऐकूया कोकणात सध्या सर्वत्र दिसणाऱ्या या नयनरंब देखाव्याचं सविस्तर वर्णन आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची जणू साक्षच देणारी ही रंगीबिरंगी रानफुलं सिंधुदुर्गच्या डोंगर पठारावर बहरलीत. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेणारं हे मनोहारी दृश्य सध्या कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतंय. हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेली निळी पांढरी आणि विविध छटांची फुलं पाहताना निसर्गानंच गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केल्याचा भास होतोय. कोकणातल्या गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीत हरणं आणि निळी परडी यांना विशेष महत्व आहे. गणेश चतुर्थीच्या काळात घरातली माटवी सजवण्यासाठी पूर्वापार या रानफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या फुलांचं बहरणं हे केवळ निसर्ग सौंदर्य नसून कोकणच्या लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे चिंतेची किनार सुद्धा आहे. बदलतं हवामान, पर्यावरणातले बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या रानफुलांच्या वाढीवर होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या फुलांचं प्रमाण कमी होत असल्याचं सुद्धा दिसून येतंय. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पारंपरिक फुलांचं महत्व पुन्हा अधोरेखित होत असताना त्यांचं संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचं जतन करण्याची गरज व्यक्त होते. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथं जन्माष्टमीचा जल्लोष आहे. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी

0: असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. पहिल्या वर्षी कदाचित 100% होणार नाही, परंतु 100% जाण्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत, एकमेकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान नागपूर पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. सोलापुरातही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू असेल. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत. महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर किंवा भंडारा अशा सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांसाठी आता किमान 7 दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला नमुना हा संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांसाठी अन्न शिजवणारे आणि पुरवणारे हे दोघेही केटरिंगच्या कक्षेमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक तो परवाना असणं बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांच्यासह यावेळी उपस्थित होते. गावागावामध्ये कुणबी नोंदीच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार दिला. हे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येईल असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितलं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल जालना, धुळे, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. क्रिकेट. महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, तसंच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. EOS-5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15 ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो जरूर ऐका आजचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली सकाळी 8:15 स्वामिनी 8:40 चिंतन हास चिंतामणी 9:30 NCERT उमंग आणि 10:00 नेत्रदान हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

0: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
1: वाहनांची कागदपत्रे दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम सांगकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
2: पाणी वापर संस्था MMISF ऍक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ऍग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ऍग्रीकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तो ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात.
1: जेव्हा आपण असं म्हणतो की पाणी खूप नैसर्गिक म्हणजे जीवनावश्यक आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा कर आकारला जातो आणि त्याचं उत्तरच तुम्ही दिले की असं वाटतं की कर आकारला जातो तो का आकारला जातो तर या कारणासाठी आहे. आणि पण त्याचबरोबर आणि शेतकरी किंवा सामान्य नागरिकांना परवडणारा दर तो व्यवस्थेचा खर्च असेल या सगळ्याचा समतोलही प्राधिकरणाला बघावा लागतो.

0: असेल नाही?
1: तो फारच महत्वाचा प्रश्न असतो, कारण अफोर्डेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की स्टेट कडे मुख्य जी जबाबदारी असते की सर्व इन्क्लुडिंग निसर्गाला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मानवाला तर हक्क आहेच, पण जर प्राणी पशु आणि नैसर्गिक वस्तू जर त्या जर जिवंत नसेल तर आपलं पूर्ण जे इकोलॉजिकल सिस्टम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते कोलॅप्स होऊन जाईल. म्हणजे सर्वच प्राणी मात्रापासून तर निसर्गाला सुद्धा पाणी मिळण्याची आणि देण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग आता पाण्याचे दर म्हणजे आपण इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ वॉटर ऍक्च्युली कधीच काढत नाही, कारण ते काढणं अशक्य आहे. पण जसं फक्त 4% पाणी पूर्ण भारताला मिळतं आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो डेव्हलपिंग आहे, म्हणजे त्यातल्या त्यात जास्ती डेव्हलप्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट. आणि जसं जितका तुमचा स्टेट जास्ती डेव्हलप्ड असतो तितकं त्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्ती असते. आणि मग आपल्याकडलं जे पॉप्युलेशन आहे ते ऑलमोस्ट पूर्ण भारताचं 9.5% पॉप्युलेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असतं. तर हा पाण्याचा खूप मोठा भार महाराष्ट्र शासनावर आहे आणि त्यामध्ये 54% लोक जे आहेत ते ऍग्रीकल्चरिस्ट आहेत, ते डिपेंड करतात ऍग्रीकल्चरवर. मग यांना दर कसा लावायचा आणि ते कसं कॅल्क्युलेशन करायचं, ती एक जी पद्धत आहे ती अशी आहे की एकतर वॉटर युटिलायझेशन प्रत्येकाचं किती आहे ते आपण काढतो, तो डेटा आपल्याला मिळतो आणि पण त्या आम्ही रिचेक पण करत असतो विविध मार्गातून. म्हणजे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 75% पाणी ऍग्रीकल्चरिस्ट वापरतो, 22% पाणी हे डोमेस्टिक म्हणजे घरगुतीसाठी जातं आणि 3% पाणी हे इंडस्ट्री वापरतं. मग आता तसं 75% 75% कॉस्ट अलोकेशन व्हायला पाहिजे, 22% 22% 3% 3% पण तसं होत नाही, कारण याच्यामध्ये त्याला त्याची विभागणी केली जाते. पॅरामीटर्स आहेत त्याचे की अफोर्डेबिलिटी किती आहे, त्याला 60% गुण आहेत. टाइम आणि एक्सेसिबिलिटी त्याला 10% गुण आहेत. नंतर त्याची क्वालिटी किती आहे, तर याला 20% गुण आहेत. तर या वेगवेगळ्या मापनामध्ये त्याला ऍग्रीकल्चरला वेगळं वेट आहे, नंतर डोमेस्टिकला वेगळं वेट आहे आणि इंडस्ट्रीला. आणि इव्हेंच्युअली जो इफेक्टिव्ह कॉस्ट अलोकेशन होतं ते इंडस्ट्रीला पडतं 59%, डोमेस्टिकला पडतं 22% आणि ऍग्रीकल्चरला पडतं 18%. म्हणजे आपण जी डायरेक्ट सबसिडी दिलेली आहे त्याला क्रॉस सबसिडी असं म्हणतात, कारण टोटल जी कॉस्ट आहे ती ऍडमिटेड कॉस्ट तुम्हाला रिकव्हर करायला लागतात, तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची सबसिडी देत नसता. ती ऍडमिटेड कॉस्ट आपण या 3 मार्फत 3 कॅटेगरी ऑफ युजर्सकडनं आपण रिकव्हर करत असतो. तर ही जी ऍग्रीकल्चरिस्ट असतात त्यांची पूर्ण जी सबसिडी आहे ती क्रॉस सबसिडाइज होत असते इंडस्ट्रीमार्फत. फॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये जी डोमेस्टिक आहे घरगुती आहे त्याला जितकं अलोकेशन ऑफ वॉटर ते जे युटिलायझेशन करतात आणि त्याला कॉस्ट अलोकेशन आहे ते सारखं आहे, त्याच्यामुळे तो भार इंडस्ट्री उचलत नाही. फक्त ऍग्रीकल्चरिस्टचा जो आहे तर त्यांना 3% वापरतात, पण तो पूर्ण जे क्रॉस सबसिडाइज ते ऍग्रीकल्चरिस्टला करत असतात. मग ही कॉस्ट काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये पण खूप सगळे मायक्रो बायफर्केशन असतात की सोर्स ऑफ सप्लाय कुठनं आहे, की सरळ रिझर्वॉयरवरनं आहे की नदीवरनं आहे, शाश्वत आहे की अशाश्वत आहे, मग स्वतःचं धरण असेल तर काय, अशा प्रकारे त्याला अजून विभाजन केलेलं असतं. यावेळेसच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये आम्ही जे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशन आहेत ज्यांच्यावर 65% भार असायचा आणि कुठेतरी त्यांना वाटायचं की आम्ही प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनला अजून सबसिडाईज रेटमध्ये द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली. आम्हाला बरेचसे निवेदनसुद्धा प्राप्त झालेत आणि लक्षात आलं की प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनसाठी जी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते प्रायव्हेट लिफ्टवाले करतात आणि ते पाणी उचलून मग आपल्या शेतीसाठी वापरतात. तर पहिल्यांदाच त्यांना आपण 16% दर लावले, कारण त्यांनी जी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी अदरवाईज गव्हर्नमेंटनी इन्कर केली असती ती त्यांनी स्वतः बेअर केलेली आहे, म्हणून यावर्षी पहिल्यांदा ही 16% आपण करण्यात आली आणि त्याच्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी प्रशंसा झाली आहे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनकडनं सुद्धा, की आम्ही पहिल्यांदा प्राधिकरणाने आमचं जे दुःख आहे की आम्हाला जे कॉस्ट होत आहे ते समजून घेतली, जाणून घेतली आणि त्याला अडॅप्ट केलं. तर अशा प्रकारे हे पाण्याचे दर निश्चित करताना सोर्स ऑफ सप्लाय, अफोर्डेबिलिटी, टाइमलीनेस आणि क्वालिटी आणि क्वांटिटी या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेटेड ॲव्हरेज प्रमाणे ही

0: कॉस्ट अलोकेट केला जाते आणि अफोर्डेबिलिटीच्या अंतर्गत ठेवलं जाते.
1: म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर प्राधिकरणाबद्दल तुम्ही सांगत आहात तेवढी मोठी जबाबदारी ते पेलत आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
2: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
3: कोणी नेत्रदान करू शकतं, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे, एड्समुळं किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे, अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी यूपीएससी मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
5: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घेतलं पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या आयुष्यापर्यंत जाऊ शकतो.
4: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: सात वाजून चाळीस मिनिटं होत आहेत. आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
7: आज आपल्याकडे जो प्रश्न आलेला आहे तो सौ शीतल यांचा आहे. त्यांचं वय 48 वर्ष. त्या सांगतात, गेल्या काही महिन्यांपासून मला हातापायाच्या सांध्यांमध्ये वेदना होत आहेत. सकाळी उठल्यावर बोट आणि सांधे जखडतात, सूज येते, काम करायला वेळ लागतो आणि काही वेळा तर अंग सुद्धा खूप जड झालेलं असतं. भूकही नीट लागत नाही, सारखं अपचनही होतं. हे सगळं नेमकं कशामुळे होत आहे?
8: नमस्कार शीतल मॅडम, तुम्ही आता जी लक्षणं सांगताय ती मला आम वाताप्रमाणे वाटत आहेत. आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पचनशक्ती बिघडते किंवा नेहमी जड पदार्थ खाणं, अवेळी जेवण करणं, शिळे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ नेहमी खाणं, पोटभर जेवण करून पुन्हा काहीतरी खात राहणं, यामुळं

0: खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि त्यापासून शरीरामध्ये अपक्व चिकट दूषित असा आहार रस तयार होतो, त्याला आम असं म्हणतात. हे जर सततच होत राहिलं तर हा आम वाढतो व तो वातामुळे सांध्यांमध्ये जाऊन बसतो, त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज, स्टिफनेस आणि हालचालींमध्ये त्रास हा होऊ शकतो. आम वाताची काही लक्षणं ही ठरलेली असतात. रुग्णाला सकाळी उठल्यानंतर सांधे खूप स्टिफ वाटतात. हातापायाची बोटं, मनगट, गुडघे, घोटे, खांदे अशा वेगवेगळ्या सांध्यांमध्ये दुखणं, सूज येणं, शरीर जड वाटणं, भूक कमी होणं, अपचन, अंगदुखी किंवा सतत अंगामध्ये कणकण आहे असं वाटणं ही लक्षणं यामध्ये दिसू शकतात.
1: अच्छा, पण मग आता आयुर्वेदामध्ये यानुसार काही उपचार पद्धती आहे का याबद्दल सुद्धा आपण शीतलताईंना सांगूयात. त्याआधी श्रोते हो, आमवात, संधिवात याच प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. डॉक्टर निखिल, जसं मी आता म्हणाले की हा जो आम वाताचा तुम्ही प्रकार सांगितला त्यामध्ये आयुर्वेदात काही उपचार आहेत का, त्या उपचारांनी फरक पडतो का आणि त्याला सगळ्याला साधारण किती वेळ लागतो?
0: आयुर्वेदानुसार आमवात हा फक्त सांध्यांचा विकार नाहीये तर पचन बिघाड, आम निर्मिती, सांध्यांमध्ये सूज व वेदना असा हा एकत्रित विकार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यामध्ये रचनात्मक बदल फार नसल्यामुळे एक्सरे, MRI किंवा रक्ताच्या तपासण्या हे नॉर्मल असून देखील सर्व लक्षणंही दिसू शकतात. पण योग्य उपचार न घेतल्यास पुढे सांध्यांमध्ये देखील बदल हे घडू शकतात. आमवाताच्या उपचारांमध्ये पहिला उद्देश असतो तो शरीरात तयार झालेला आम कमी करणं आणि सोबतच वात संतुलित करणं, पचन शक्ती सुधारणं आणि सूज कमी करणं. म्हणूनच उपचारामध्ये लंघन, आम कमी करण्यासाठी दीपन पाचन चिकित्सा, योग्य आहार विहार आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार बस्ती किंवा इतर पंचकर्म उपचारांचा विचार देखील केला जातो. पर्सन टू पर्सन या आजाराची तीव्रता वेगळी असते. आजार जर सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर योग्य उपचार आणि पथ्य पाळल्यास अगदी 2 ते 6 आठवड्यात वेदना, सूज, स्टिफनेस यामध्ये चांगली सुधारणा होते. पण आजार खूप जुना असेल, डिफॉर्मिटीज किंवा जॉईंट हेल्थ डॅमेज झाली असेल तर पूर्ण बरं होणं जरा अवघड असतं. अशा पेशंटमध्ये मॅक्सिमम रिकव्हरी पेन मॅनेजमेंट केलं जातं. उपचारासाठी 3 ते 6 महिने कधी कधी त्यापेक्षा जास्त कालावधी देखील लागू शकतो. आजारातून बरं होण्यासाठी पथ्य देखील महत्वाचं असतं, कारण या आजारामध्ये पथ्य म्हणजे हे फक्त रिस्ट्रिक्शन नसतं तर ते रिकव्हरीसाठी सपोर्ट करत असतं. त्यामुळे जर सांधे अधूनमधून किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर किंवा खूप काम केल्यानंतर दुखत असतील तर अशा लक्षणांना दुर्लक्ष न करता वेळेतच जर उपचार सुरू केले गेले तर कमीत कमी कालावधीमध्ये हा त्रास कमी देखील होऊ शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, आमवात, संधिवात यासारख्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर डॉक्टर निखिल रणदिवे सर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आयुष्याचा वेद आयुर्वेद. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया ज्याचं नाव आहे आरोग्याची गुरुकिल्ली.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी

0: आयएसओ सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेले तीन भाग आपण संधिवात किंवा सांधेदुखी यावर खूप चांगली माहिती दिलीत. आता या संधिवात एक गुडघे दुखी हा सध्या खूप सगळ्यांना त्रास देणारा एक प्रकार आहे, तर यावर काही आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
1: प्रामुख्याने आपल्या शरीराचा भार हा गुडघ्यांवर पडत असतो, त्याच्यामुळे इतर सांध्यांची जशी जीत होत असते त्याचप्रमाणे गुडघ्यांची जीत हा शरीराचा भार पडत असल्यामुळे जास्त प्रमाणात होते. त्यामुळे 40 नंतर सुद्धा मोस्ट अफेक्टेड किंवा ज्याचा जास्त त्रास होतो तो सांधा म्हणजे गुडघा होय. त्यामुळे गुडघे दुखीचे बरेच पेशंट आपल्याला दिसत असतात, ज्यांना नॉर्मल क्रिया करणं खूप अवघड जातं. उठणं बसणं यासारख्या क्रिया होत नाही, चार पावलं चालायचं म्हणलं तरी सुद्धा खूप अवघड होतं. मांडी घालून बसता येत नाही, शौचाला बसलं तर उठता येत नाही, चालताना सांध्यांचा आवाज खूप येतो, सांध्यांच्या ठिकाणी स्पेसिफिक गुडघ्यांच्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणात असते, ते असे लक्षणं बऱ्याच पेशंटमध्ये दिसतात. जनरली 40 नंतर होणाऱ्या संधिवाताबद्दल आपण बोललो, पण गुडघे दुखी हा त्रास जर तुम्हाला रिमॅटॉइड आर्थरायटिस असेल, आमवात असेल, वातरक्त असेल, अशा पेशंटमध्ये सुद्धा गुडघे दुखी होत असते, जे जनरली 10-30, 10-35 या वयोगटामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसत असते. सो गुडघे दुखीची ही कारणं असतात, पण 40 नंतर दिसणारा जो काही त्रास आहे गुडघेदुखीचा तो प्रामुख्याने संधिवातामुळेच होत असतो.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023.
0: डॉक्टर, आता तुम्ही गुडघे दुखी कशामुळे होऊ शकते किंवा गुडघ्याचा संधिवात हे सांगितलं, पण मग गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया सुद्धा बऱ्याच जणांना हल्ली सांगितली जाते, तर अशा रुग्णांनाही आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होतो का?
1: खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला त्रास खूप होतोय, रुग्णाला चालताच येत नाहीये, चार पावलं टाकता येत नाहीये, नेहमीच्या क्रिया करायला खूप अवघड होतीये, सांध्यांची झीज झालेली आहे, मधली गादी झिजली गेलेली आहे, वंगण कमी झालंय, अशा वेळेला काय करायचं असा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. त्यावेळेला बऱ्याच वेळेला जॉईंट ट्रान्सप्लांट किंवा गुडघे बदलणं हा एक उपचार समोर येत असतो. पण गुडघे बदलणे कुठला तरी नवीन आर्टिफिशियल सांधा शरीरामध्ये टाकण्याच्या अगोदर जर आपल्याला आयुर्वेदिक उपचाराने आणि पंचकर्म उपचाराने जर रिझल्ट मिळणार असतील तर ऑपरेशनची गरज कशाला पडावी? जनरली आपण आधी ऑपरेशन करण्याच्या अगोदर नक्कीच आयुर्वेदिक योग्य उपचार करून बघावेत की ज्याचे रिझल्ट खूप छान मिळतात. कितीतरी पेशंटचे ऑपरेशन्स या उपचारांनंतर टळले गेलेले आहेत. बऱ्याच जणांना आयुर्वेदिक उपचाराने इतके रिझल्ट फास्ट मिळू शकतात का ह्याची कल्पनाच नसते. आयुर्वेदामध्ये जसे फक्त पोटातून घेण्याचे औषधं म्हणजेच आयुर्वेदिक उपचार असं होत नाही, यात वेगवेगळे पंचकर्म उपचार आहेत. जसे आपण मागच्या भागात बघितले, बस्ती आहेत, त्याच्या जानू बस्ती आहेत, जानूधारा आहेत, त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रसायन चिकित्सा जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे, नवीन पेशी तयार करण्याचं जे काम आहे ते फक्त रसायन औषधांनीच होऊ शकते. ही जी सुवर्ण औषधे आहेत रसायन औषधांनी आहेत, त्यांनी गुडघ्यांची झालेली झीज पूर्णतः भरून येऊ शकते, तिथलं वंगण भरून येऊ शकतं आणि गुडघेदुखीही टळू शकते. त्याच्यामुळे आपलं डायरेक्ट ऑपरेशन करण्याच्या अगोदर जर आपण त्यापेक्षा आयुर्वेदिक उपचार घेतले, शमन औषधे असू देत, पंचकर्म उपचार असू देत, रसायन औषधे असू देत, तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात.
0: पण गेले चार भाग सांधेदुखी आणि सांध्याचे आजार तसंच संधिवात याबद्दल खूप डिटेल अशी माहिती श्रोत्यांना दिलेली आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-23 83-90-90-20-23 83-90-90-20-23
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: श्रुते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
5: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या TV अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची DD फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 जास्त TV चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही. बिल्कुल

श्रुती हो पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली ही गीतरचना दत्ता दिघे यांनी संगीतबद्ध केली होती आणि हे गीत होतं अच्युत पंडित यांचं. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 8 वाजतायत. यानंतर समाचार प्रभात.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: आत्याने बोलवलंय, तुमच्यासाठी हिंगुळा देवीचा प्रसाद आणलाय, तो घेऊन जा असं म्हणाली काल ती.
5: हे बघा किरणजीव, तुमच्या आत्याबाई स्वतः झाल्यावर का शेवटी ये गये. नाही शेवटी तुलाच यायला लागलं नाही का?
4: आबा जाणार होतो मी पण.
6: असू दे रे, मला बाहेर पडायचंच होतं म्हणून आले मी एवढंच.
5: बस बस बस, कसा काय झाला प्रवास? त्रास नाही ना झाला? आणि हो जावय बापून कशी काय वाटली यात्रा?
4: तुम्ही तर परदेशात जाऊन आलात ना?
6: परदेश कसला, अरे आपलाच भाग आणि आपलीच देवी.
5: खरं?
6: कराचीला उतरलो आम्ही, तिथून 10-1 किलोमीटरवर यात्रेला सुरुवात झाली. देवीचं दर्शन घडवणारे लोक येतात अरे तुमच्या बरोबर.
5: त्यांना छडीदार म्हणतात ना. हातात त्रिशूळ वजा पताका लावलेली छडी असलेले ऐकलंय मी.
6: हो त्यांनीच नेलं सगळं कसं यथासांग झालं. थोडी अवघड यात्रा पण अद्भुत आहे. चंद्रकूप नावाचं वाटेतलं एक ठिकाण म्हणजे चक्क उकळता चिखलय.
4: माय गॉड, म्हणजे पृथ्वीच्या पोटातले वायू जसे ज्वालाहून वर येतात तसंच असणार ते.
5: अगदी बरोबर.
6: मग तिथून पुढे 5 दिवस चालत अघोर नदीचा भाग लागतो. ती वाळू तुडवत नदी पलीकडे देवीच्या गुहेत जायचो. ती गुहा तर थक्क करणारी आहे बाबा. रंगीत दगडांची लाल कण्हेर सगळीकडे फुललेली. देवीच्या दर्शनाकरता गुडघ्यावर रांगत जायचं आणि तसंच यायचं.
5: सतीचं ब्रह्मरंध्र जिथं पडलं असं म्हणतात. हिंगुळा देवीचं ते स्थान खूपच महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं. नाही बरं झालं तुम्ही जाऊन आलात. इतकी अवघड यात्रा तीही आता पाकिस्तानातून करायची सोपं नाहीये.
4: आपल्याला नाही कधी पाहायला मिळणार.
5: नाही नाही नाराज होऊ नकोस. माझ्याबरोबर एकदा सन्नतीला चल, तीच देवी सन्नतीला येऊन राहिलेली आहे.
6: म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी सन्नतीला गेला होतात तीच ही देवी हिंगुळा देवी ना?
5: तिचंच ते रूप.
6: हा बरोबर आहे. हिमालयातून ती भक्तांसाठी वनगुंठा भागात आली.
4: पण आबा हिमालयातली हिंगुळा देवी इकडं फार कर्नाटकात कुठून आली? आणली कोणी? ऐतिहासिक माहिती असेलच ना काहीतरी?
5: अरे खरं म्हणजे फारशी माहिती नाहीये. ते फार प्राचीन शक्तीपीठ आहे आणि त्या भागात बौद्धकालीन अवशेष पुष्कळ सापडतात. मंदिरातही एक शिलालेख आहे पण तो पूर्ण वाचता येत नाही. पुरातत्व खात्यानं आता दखल घेतली आहे. पण ऐतिहासिक माहिती म्हणशील तर जुनी काही नाही. शिवाजी महाराज दक्षिणेत गेले तेव्हा या देवीच्या दर्शनाला गेले होते असं सांगतात. ही म्हणजे अलीकडची माहिती बर का?
6: ऐतिहासिक नाही पण पौराणिक कथा नक्कीच असणार. ती तरी सांगा, तुमच्या जवळ तर अशा गोष्टींचा खूप खजिना आहे.
5: हे बघा, ही आली तुझी आई. हल्ली रोज दासबोध वाचन चालू आहे या दोघी चौघींच.
7: अगो बाई तू कशी काय आता?
6: अग जरा काम होत म्हणून बाहेर पडले, तर म्हटलं प्रसाद पोचवावा. घे, छान झाला हा प्रवास आमचा, काही त्रास झाला नाही.
7: बरं झालं बाई. मागे आम्ही केदार बद्रीला गेलो ना तेव्हा लोक म्हणत होते वाटेत एक चंद्रवदनी देवी आहे, तीच म्हणे हिंगुळा.
4: तीच ती देवी आहे ना चंद्रलांबा?
7: अरे वा, तुला बरीच माहिती झालेली दिसतीये.
4: नाही झालेली नाहीये, करून घेतोय. आबा तीच गोष्ट सांगतात, सांगा ना आबा.
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामी.

0: स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: गोष्ट रामायण काळापासून सुरू होते। रावण वध झाला, लंकेचं राज्य विभीषणाला देऊन राम सीता लक्ष्मण अयोध्येला परत आले। अयोध्येच्या प्रजेचा आनंद गगनात पावेना। राज्याभिषेकाचा सोहळा त्या सगळ्या प्रजाजनांनी मोठ्या कौतुकानं साजरा केला। देशोदेशीचे राजे आले, स्नेही संबंधी आले, रामाच्या स्तुतीशिवाय दुसरा शब्द तिथं उमटत नव्हता। एवढ्यात एक रागाचा, संतापाचा, नाराजीचा शब्द ऐकू आला आणि लोक चमकले।
2: कोण जाते आबा? कोणीतरी विघ्न संतोषी माणूस असणार।
1: अरे तो होता एक राजा, सागर राजा, समुद्रनाथ। त्याला निमंत्रण गेलं नाही म्हणून तो रागावला आणि रामावर आग उकतच राजसभेत आला।
0: पण असं कसं राहिलं निमंत्रण?
3: अगं, एवढ्या मोठ्या समारंभात व्हायचंच थोडं इकडं तिकडं, आता आपल्या एवढ्याशा कार्यात सुद्धा विसरतच की काहीतरी?
1: नाही नाही, रामाच्या मंत्र्यांनी रामाला सांगितलं की समुद्रनाथ फार उन्मत्त आणि अहंकारी असल्यामुळे त्याला निमंत्रण धाडलेलंच नव्हतं।
2: मग चिडला असणारच तो, उघड आहे।
1: फार चिडला, रामाचा अपमान होईल असं बोलायला लागला।
3: अपशकून केला दुष्टानं।
1: हो ना, सगळं वातावरणच बदललं, लोक चिडले, त्याला समजावं लागले। पण तो ऐके ना, रामाला म्हणाला सीतेसारखी सुंदर बायको मिळाली म्हणून तुला गर्व झाला आहे। ते ऐकलं आणि कधी नव्हे ती सीताही रागावली। एरवी अगदी सौम्य मृदू वागणारी सीता, पण तिला राग आवडला नाही। ती चिडली आणि तिनं समुद्रनाथाला शाप दिला, तू जा, एका क्षुद्र भुंग्या करवी तुझा प्राण जाईल आणि तुझा अहंकार नष्ट होईल।
2: अरे बाप रे,
3: त्याला अशी शिक्षा पाहिजे होती।
0: पण म्हणजे त्याचा प्राण भुंग्याने घेतला? परीक्षित राजाला तक्षकानं अळीचं रूप घेऊन मारलं तसंच झालं की काय?
1: नाही नाही, त्या जन्मी समुद्रनाथानं तो शाप भोगला नाही, तो त्यानं भोगला नंतरच्या जन्मात, तेव्हा तो सेतू राजा म्हणून जन्मला।
2: मोठी गोष्ट दिसतीये, सांगा काहीतरी रहस्य आहे, हो ना?
3: ऐक रे, आता मध्ये मध्ये नको बोलू।
0: आई, तुलाही ही गोष्ट ऐकायची उत्सुकता लागलीये, हो ना?
3: हो ग, या कथांमध्ये पुष्कळ शिकण्यासारखं असतं बघ।
1: हो, तर सेतू राजाचा जन्म झाला इंद्र आणि इंदुलीला या दोघांच्या घरी।
0: इंद्राची पत्नी इंद्राणी ना? मग ही इंदुलीला कुठून आली?
1: ती शेषाची मुलगी, फार सुंदर होती। एकदा ती चेंडू खेळत होती, सरला तरला भ्रमरी चतुरी अशा तिच्या मैत्रिणी बरोबर होत्या। खेळता खेळता चेंडू उडाला आणि थेट इंद्रसभेत गेला।
2: पाताळातून थेट इंद्रसभेत?
1: हो, थेट इंद्रसभेत। आणि मग इंद्र तो चेंडू उचलून सरळ तिला शोधत आला
0: आणि मग तिच्या प्रेमात पडला, असंच ना?
1: अगदी बरोबर।
4: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे।
0: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
5: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे।
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।

0: स्वामी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। श्रुते हो, आज विलोपले मधुमिलनातया हे नाट्यगीत अजिरामर करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार यांचा जन्मदिन।

आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा.

0: विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन, पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक। आता सविस्तर बातम्या। भूनिरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भारताच्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं। प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला। या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल, तसंच या मोहिमेमुळे भारताची पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक मजबूत होईल, असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं। भारत आणि बेल्जियम यांच्यातील द्विपक्षीय व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सी बी जॉर्ज यांनी सांगितलं। बेल्जियमचे पंतप्रधान पार्ट टी वेवर यांच्या भारत भेटीबाबत ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते। बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली। पंतप्रधान मोदींनी बेल्जियममधील विद्यापीठं आणि प्रमुख शैक्षणिक संस्थांना भारतात आपली शैक्षणिक संकुलं सुरू करण्याचं निमंत्रण दिलं आहे, तसंच ब्रुसेल्समध्ये संरक्षण सह अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णयही भारतानं जाहीर केला। युक्रेन आणि पश्चिम आशियातील घडामोडींसह महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाबींवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला। रशिया युक्रेन युद्ध संपावं यासाठी भारताचा सर्वतोपरी पाठिंबा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सांगितलं। युक्रेनमधल्या किव इथं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिया यांची त्यांनी काल भेट घेतली। त्यानंतर बोलताना डॉ जयशंकर म्हणाले की हा युद्धाचा काळ नाही, कुठल्याही समस्येवर रणांगणावरील युद्धाद्वारे उपाय निघणार नाही, ही भूमिका भारत सातत्यानं मांडत आला आहे। या युद्धाचा अंत होणं आवश्यक आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथं केलेल्या विधानाचा डॉ जयशंकर यांनी पुनरुच्चार केला। अशा संघर्षादरम्यान व्यापारी जहाजांवरून होणाऱ्या हल्ल्यांकडेही डॉ जयशंकर यांनी लक्ष वेधलं। डॉ जयशंकर यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली। सध्या सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा केली। जयशंकर सध्या युक्रेन आणि पोलंडच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्ली इथं क्वाड शेर्पांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत क्वाड सहकार्य, सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षा, अत्यंत महत्वाची उदयोन्मुख तंत्रज्ञान, मानवता सहाय्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। हिंद प्रशांत क्षेत्रातील तसंच प्रादेशिक आणि जागतिक संदर्भातील व्यापक घडामोडींवरही क्वाड शेर्पांनी आपले दृष्टिकोन मांडले। ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे या बैठकीचं यजमानपद आहे। ब्रिक्स सदस्य देश आणि अन्य भागीदार देशांमधील मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत। न्यायदान प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वादांचं निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आज विविध देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींचं परीक्षण करण्यासाठी सरकारनं काल 31 सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन केली। लोकसभेतील खासदार संजय जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये लोकसभेतील भर्तृहरी मेहताब, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे, ए राजा आणि सुप्रिया सुळे या प्रमुख खासदारांचा समावेश आहे। तसंच राज्यसभेतून हर्षवर्धन शृंगला, संजय कुमार झा, प्रफुल्ल पटेल आणि मेनका गुरुस्वामी यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 12 ऑगस्टला हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यास मंजुरी दिली होती। भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे। उत्तर प्रदेशमध्ये मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री होणाऱ्या भव्य उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मथुरेतील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी होणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्रातही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नेपाळमध्ये पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1,259 वर पोहोचली आहे। अजूनही 5,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत। या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडला गेला पाहिजे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी भारतानं आणखी मदत पाठवली आहे. मदत साहित्य घेऊन जाणारी आणखी दोन विमानं काठमांडू इथं पोहोचली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेनंतर बेपत्ता व्यक्तींच्या भारतातील नातेवाईकांच्या डीएनए प्रोफाईलिंगसाठी प्रयोगशाळांच्या सेवा गृह मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भारतात राहणारे नातेवाईक विशिष्ट केंद्रांवर जाऊन त्यांचे जैविक नमुने देऊ शकतात आणि डीएनए प्रोफाईल्स तयार करून घेऊ शकतात असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत महिला बचत गटाच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त या महिन्यात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून 10 कोटींहून अधिक नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. याबाबतच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील सहसचिव डॉ संदीप राठोड यांनी काल नवी दिल्लीत 2 उच्चस्तरीय समन्वय बैठका घेतल्या. शेंदन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांत याची लढत आज हाँगकाँगच्या ली चेऊ क्यूशी होणार आहे. श्रीकांतनं काल झालेल्या सामन्यात कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18 21-19 असा पराभव केला. दुसरीकडे भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी असलेल्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेमच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रास्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. क्रिकेट महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सरोबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशातील 23 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. तसंच काशीमधील नद्यांच्या पाणी पातळीबाबत आणि मदत छावण्यांमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबतही आढावा घेतला. चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यामुळे प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या रहिवाशांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन. पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाले आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असं म्हणतात। ही वास्तू सदैव तथा असतू तथा असतू असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते। आपल्या लहानपणापासून आपण हे सर्व आपल्या वाडवडिलांकडून ऐकत आलेले आहोत। आपण जे करतो त्याला ही वास्तू तथास्तू म्हणत असते। हे लक्षात घेऊनच आपले वाडवडील आपल्याला शुभ बोलणाऱ्या अशा शब्दात आपल्याला जागवत असतात। जीवन जगत असताना माणसं विचार, उच्चार, आचार करत असतात आणि या सर्वांना ही वास्तू तथा असतू तथा असतू असा आशीर्वाद देत असते। या संदर्भात दुसरी एक संकल्पना अशी आहे की अंतरिक्षामध्ये देवता वास करतात आणि या देवता आपण जे बोलतो करतो त्याला तथा असतू असं म्हणतात। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आणि आगळी अशीच आहे। जीवनविद्या सांगते की तू शरीरात वास करतो म्हणून हीच तुझी खरी वास्तू होय। शरीराच्या द्वारा आपण जे काही विचार, उच्चार, आचार करतो त्या सर्वांना ही शरीररूपी वास्तू सदैव तथा असतू तथा असतू असं म्हणत असते। अंतरिक्षात देवता वास करतात याचा खरा अर्थ माणसाच्या अंतर्मनात ज्या शक्ती आहेत त्या माणसाच्या सर्व कर्मांना, ऍक्शन्सना तथास्तू तथास्तू असा आशीर्वाद देतात। या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे वचन चिंतनीय आहे। द इग्नोरन्स ऑफ मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज इज द कॉज ऑफ ऑल ट्रबल्स। दो इनव्हिजिबल द फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आर माइटी। थोडक्यात अंतरिक्षात वास करणाऱ्या देवता म्हणजेच अंतर्मनात वास करणाऱ्या प्रचंड शक्ती होत। वास्तू तथास्तू तथास्तू असं म्हणते याचा अर्थ तसा तू हा होय। तथास्तू म्हणजे तसा तू म्हणजे कसा? जसे तुझे विचार, उच्चार, आचार, तसा तू याचाच अर्थ असा की तुझ्या विचार, उच्चार, आचाराप्रमाणेच तुझं जीवन घडत जाणार किंवा बिघडत जाणार। दुसऱ्या अर्थानं या प्रश्नाकडे पाहता येतं। आपण ज्या विश्वात राहतो ते विश्वसुद्धा आपली वास्तूच होय। विश्वामध्ये माणसं जीवन जगत असताना इष्ट अनिष्ट कर्म करतात। या सर्व कर्मांना विश्वरूपी वास्तू तथास्तू तथास्तू असं म्हणत।

असते. याचा अर्थ असा की माणसं विश्वामध्ये जीवन जगत असताना जी सत्कर्म किंवा दुष्कर्म करतात ती सर्व विश्वाकडून म्हणजे विश्वातील लोकांकडून बुमरँग होऊन त्यांच्याकडे परत येतात आणि त्यांच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. म्हणून ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. या शहाणपणाला अनुसरून सुखी जीवन जगायचं की मूर्खपणाच्या आहारी जाऊन दुःखी जीवनाला सामोरं जायचं हे तुझ्या हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या विषयाच्या संदर्भात एक मुद्दा स्पष्ट करणं आवश्यक वाटतं. एखादं घर किंवा वाडा भूताटकीनं बाधित झालेला आहे असं आपल्याला सांगण्यात येतं, ऐकण्यात येतं, वाचनात येतं, बोलण्यात येतं. भूताटकीनं बाधित याचा लोक असा अर्थ करतात की त्या घरात किंवा वाड्याला भूत वास करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते. ज्या घरात किंवा वाड्यात भूतकाळात जे लोक राहत होते किंवा सध्या राहतात त्यांचा या प्रकाराशी संबंध असतो. त्या लोकांचे विचार, उच्चार, आचार जर अनिष्ट, नीच आणि दुष्ट असतील तर त्यांच्या कर्मांचे सूक्ष्म ठसे त्या घरात किंवा त्या वाड्यात ठसले जातात. याचा परिणाम असा होतो की त्या घरात किंवा वाड्यात प्रवेश करणाऱ्या माणसावर त्या दुष्ट आणि अनिष्ट ठशांचे कळत नकळत अनिष्ट परिणाम होतात. म्हणूनच एखाद्या जुन्या घरात किंवा वाड्यात राहायला जाण्यापूर्वी तिथं पूर्वी राहणारी माणसं दुष्ट प्रवृत्तीची की सुष्ट प्रवृत्तीची होती याची योग्य ती चौकशी केल्याशिवाय त्या घरात किंवा वाड्यात राहायला जाणं हिताचं नसतं. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत आनंदाचा शोध करत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा अनुभव असा असतो की आनंदाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्याचं आयुष्य संपतं पण आनंद हाताला लागत नाही. जमिनीवर पडलेला पारा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर तो हाताला लागतो पण हातात येत नाही. त्याचप्रमाणे आनंदाचा शोध करणाऱ्या माणसाला आनंद अगदी हातात आल्यासारखा वाटतो पण प्रत्यक्षात मात्र तो आनंद त्याच्या हातात येत नाही. वास्तविक ज्या आनंदासाठी माणूस जीवनभर धडपड करत असतो तो आनंद प्रत्यक्षात त्याचं स्वरूपच असतं. आनंद हे माणसाचं स्वरूप आहे. याचा अर्थ असा की आनंद हा त्याच्यापासून वेगळा नसतो. याचाच अर्थ असा की ज्या आनंदाचा माणूस शोध करतो तो आनंद तो स्वतःच असतो. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या ठाई आनंदाचा वेध न घेता माणूस तो आनंद अन्य ठिकाणी शोधू लागला तर तो आनंद त्याला मिळेलच कसा? तीर्थयात्रा, उपास तापास, व्रतवैकल्य, यज्ञयाग, भजन पूजन करून हा आनंद मिळवण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना सरते शेवटी अपयश प्राप्त होतं. विविध व्यसनांच्या अधीन होऊन माणसं हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्यक्षात मात्र आनंद प्राप्त होण्याऐवजी त्यांना दुःखी जीवन प्राप्त होतं. काही जण सत्ता संपत्तीच्या बळावर हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कलह, क्लेश, रोग, संताप, पश्चाताप, टेन्शन वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरं जावं लागतं. थोडक्यात आनंदाच्या प्राप्तीसाठी शोधलेले हे सर्व मार्ग व्यर्थ होत असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. दुसरा मुद्दा असा की हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी परमार्थाच्या प्रांतात अनेक प्रकार सांगितले जातात. उदाहरणार्थ ध्यानधारणा, योगाभ्यास, मंत्रजप, भजन, कीर्तन वगैरे वगैरे. हे सर्व मार्ग आपापल्या परी जरी खरे असले तरी ते सर्वसामान्य लोकांना पचवायला कठीण जातात. याचं मुख्य कारण एकतर यापैकी काही साधनं वेळ काढू, कष्टप्रद आणि कठीण असतात तर अन्य दुसरी साधनं परावलंबी असतात. इतकंच नव्हे तर ही सर्व प्रकारची साधनं करण्यास आणि त्यात यश प्राप्त करून घेण्यास वैराग्याची, विरक्तीची आवश्यकता असते.

0: अर्थात ही विरक्त अवस्था किती लोकांना प्राप्त होऊ शकते हा संशोधनाचा एक मोठा विषय होऊ शकेल. या संदर्भात जीवनविद्येचं मार्गदर्शन आगळं आणि वेगळं अशा प्रकारचं आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे माणूस ज्या आनंदाच्या शोधात असतो तो आनंद तो स्वतःच असतो. मानवी शरीर हा साक्षात आनंदाचा गड्डा आहे. सर्व सुखाचा आराम आहे, आनंदाचा डोह आहे, सुखाचा सागर आहे. संत सांगतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदचे. किंवा तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरे. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. डॉक्टर मर्फी म्हणतात, इन्फिनिट रिचेस आर ऑल अराउंड यू इफ यू ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विद इन यू. देअर इज अ गोल्ड माइन विद इन यू फ्रॉम विच यू कॅन एक्स्ट्रॅक्ट एव्हरीथिंग यू नीड टू लिव लाईफ ग्लोरियसली, जॉयसली अँड हॅपीली. थोडक्यात, मानवी शरीर आनंदाचा डोह आहे. नित्य स्फुरद्रूप असणारं मी हे आत्मतत्व आनंद तरंग आहे आणि सर्व अंगच आनंद स्वरूप आहे. या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात, तुका करी जागा नको चाचपू वाऊ गा, आहेसे तू अंगा अंगी डोळे उघडे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोते हो, आपण देऊन केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा।

0: श्रोते हो, पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आठवण करून देतोय. आज रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन आपण ऐकू शकाल. कीर्तनकार असतील दिगंबर बुवा नाईक. आज रात्री 11:10 आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो नमस्कार. गीत बहार मध्ये मी आहे आपल्या सोबत सीमा माकोडे.

आपण सर्वांचं मनापासून स्वागत. तर श्रोतेहो, अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जन्मदिन, त्यांचं आज आपण स्मरण करत आहोत. म्हणूनच आजच्या गीतबहारमध्ये ऋषी कपूर यांच्यावर चित्रित फिल्ममधली काही गीतं आपण ऐकूया.

श्रोते हो, नजर चुकीने अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि यानंतर आज आहे अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्मदिन.

0: श्रोते हो, हे होते साहिर लुधियानवी यांचे बोल. संगीत धुन होती खय्याम यांची. काय कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार. चित्रपट कभी कभी. गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: तुमचा चहा.
2: EMI भाडं कसं मॅनेज करू?
3: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
3: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
3: कसले इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कोणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
4: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: आणि श्रोते हो, हे आहे दिवाना चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीतकार नदीम श्रवण.

0: श्रुती हो, आपण ऐकलं दिवाना चित्रपटातलं समीर यांचं गीत, जे गायलं होतं कुमार सानू यांनी. संगीतकार होते नदीम श्रवण. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाच्या अनुषंगानं सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 9:20 होत आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आनंद घेत आहात गीत बहार या कार्यक्रमाचा.

कर्ज चित्रपटातलं हे गीत आनंद बक्षी यांचं होतं, ज्याला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांच्या आवाजातलं हे गीत कर्ज या फिल्ममधलं होतं.

चित्रपट सरगम।

श्रुती हो, अभिनेते ऋषी कपूर यांचा आज जन्मदिन, त्यांना आदरांजली वाहूया. आणि आता गीत बहार मध्ये सीमा मकोटे आपली अनुमती घेते. पुन्हा भेटूच. नमस्कार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजता आहेत.

0: घर में 6 किलोग्राम मिठाई आई होगी।
1: हाँ ये बात तो ठीक है।
2: हो गई दुगनी।
3: अब तुम कितने किलोग्राम की हो कुंजम्मा?
4: अब मैं 30 किलोग्राम की हूँ।
2: तो अब तुम्हारे घर में क्या 60 किलो मिठाई रखी है?
4: हाँ 60 किलोग्राम है।
0: अगर तुम 30 किलोग्राम और 50 ग्राम की होती तो
4: अरे बस किलोग्राम जितनी मिठाई लाते हैं। वैसे तो मैं अब भी 30 किलोग्राम और 500 ग्राम की हूँ।
3: इस हिसाब से तो तुम्हारे घर में 61 किलोग्राम मिठाई आनी चाहिए।
0: हाँ हाँ 61 किलोग्राम।
1: अगर ऐसे तो हाथी की मम्मी भी ऐसी मिठाइयाँ बांटती तो
4: पता है हाथी का बच्चा 300 किलोग्राम का होता है।
5: 300 किलोग्राम
2: तो उसकी मम्मी क्या 600 किलोग्राम मिठाई लाती है।
1: और चींटी की मम्मी उसका भार तो 1 मिलीग्राम होगा।
0: 2 मिलीग्राम की मिठाई कौन बनाएगा?
4: और अगर डायनासोर को मिठाई बांटनी होती तो तुम छोटे डायनासोर के बाद हम तो मिठाई खाते हैं।
0: हाँ कहीं ये 60 किलोग्राम मिठाई खत्म ना हो जाए।
6: श्रोताओ अभी आपने सुना कार्यक्रम कुंजम्मा का जन्मदिन, और इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यही समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत को
7: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी चेतना, जगबंधु और कुसुमलता के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
6: नमस्कार।
8: उमंग उमंग उमंग उमंग, उमंग।
9: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात उमंग। हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 10 वाजता आहेत। ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान।
10: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना।
11: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रीती कामदार, ग्लॉकोमा स्पेशलिस्ट फ्रॉम मुंबई आणि महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटीची सचिव। दिनांक 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा होत आहे। नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्यू नंतर मृत्युंजय बना। नेत्रदानाविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील 2 नेत्रतज्ञ आपल्याशी संवाद साधणार आहे। या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन समाजात नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यास आमचे सहकार्य करा, ही विनंती। धन्यवाद।
10: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, नेत्रदान जनजागृती पंधरवडा निमित्ताच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी राजेंद्र मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण 2 नेत्रतज्ञांशी बातचीत करणार आहोत। दोन्ही नेत्रतज्ञ हे कोल्हापूर या जिल्ह्यातले आहेत, ज्यामध्ये डॉक्टर निधी भोसले आणि डॉक्टर अस्मिता पाटणे। दोघींचे कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत मॅडम।
12: धन्यवाद। धन्यवाद।
10: श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण डॉक्टर निधी भोसले यांच्याशी बातचीत करणार आहोत। डॉक्टर भोसले मॅडम, नेत्रदान म्हणजे नेमकं काय, त्याची वैद्यकीय प्रक्रिया कशी असते याबद्दल काय सांगाल?
12: सर्वप्रथम श्रोत्यांचा मनापासून धन्यवाद। नेत्रदान म्हणजे आपल्या मृत्यूनंतर स्वतःचे डोळे दान करणे। जसे रक्तदान केले जाते तसेच नेत्रदानही करता येते, मात्र यामध्ये एक मोठा फरक आहे। रक्तदान हे व्यक्ती जिवंतपणी करू शकतो, तर नेत्रदान व्यक्तीचा मृत्यूनंतर केले जाते। अंध व्यक्तींना दृष्टी देण्यासाठी महत्वपूर्ण असणारे नेत्रदान एक राष्ट्रीय कार्य आहे। मृत्यूनंतर व्यक्तीचा डोळ्यातील कॉर्निया, ज्याला आपण मराठीमध्ये बुबुळ म्हणतो, हा भाग दान केला जातो। पूर्ण डोळा बदलला जात नाही, हा भाग प्रत्यारोपणाद्वारे गरजू रुग्णांना लावला जातो आणि त्यांना पुन्हा पाहण्याची संधी मिळते।
10: निश्चितच डॉक्टर निधी मॅडम, महत्वाचं सांगता आहात आपण। नेत्रदानासाठी कोण पात्र असतात, वय, आरोग्याच्या अटी काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जाऊ शकत नाही याबाबत काय सांगाल?
12: 2 वर्षापासून ते कितीही वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचे मरणोत्तर नेत्रदान घेता येते। जवळपास प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते। वय, चष्मा असणे किंवा मधुमेह यामुळे नेत्रदान थांबत नाही। मृत्यूनंतर कुटुंबियांची संमती मात्र महत्वाची असते। उच्च रक्तदाब असू, मधुमेह, दमा असला तरी अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात। आणखीन डोळ्याचे शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात। नेत्रदान कोणास करता येत नाही यामध्ये कावीळ, जसं की हेपेटायटिस बी किंवा सी, एड्स, कुष्ठरोग, क्षयरोग, धनुर्वात या आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे डोळे घेता येत नाही।
10: खूप महत्वाचं सांगत आहात डॉक्टर भोसले मॅडम आपण। मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची योग्य वेळ किती असते आणि संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते याबाबत आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे।
12: हो,

0: की मृत्यूनंतर साधारण 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्वरित आपले जवळील आय बँकेशी संपर्क करणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रक्रियामध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने आय बँक, आय डोनेशन सेंटर किंवा नेत्रदान चळवळीतील कार्यकर्त्याकडे नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर नेत्रदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. मृत व्यक्तीच्या घरी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक येते. मृत्यूच्या प्रमाणपत्र व नातेवाईकांची संमती नंतर त्या घरातील बंद खोलीमध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. जर व्यक्तीचा मृत्यू एखाद्या हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर त्या ठिकाणीही नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडता येते.
1: डॉक्टर निधी भोसले, आपण महत्वाची माहिती नेत्रदानासंदर्भात आमच्या सगळ्या श्रोत्यांना देत आहात. या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न तुम्हाला, नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर कोणत्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी केला जातो आणि रुग्णांना दृष्टी पुन्हा मिळवण्यात किती यश होतं याबद्दल काय सांगाल?
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. याबद्दल श्रोत्यांना मी ही माहिती देणार की नेत्रदानानंतर मिळालेल्या डोळ्यांचा वापर बुबुळाच्या विभिन्न आजारांमध्ये उपयोगी असतात. भारतामध्ये लाखो लोक आहेत जे बुबुळाच्या आजारामुळे अंधत्वाचा सामना करत आहेत. उदाहरण, बुबुळाचे जंतुसंसर्ग, बुबुळाला झालेली केमिकल इंजुरी, जन्मापासून फूल पडलेला डोळा आदी असे अनेक बुबुळांचे आजार नेत्रारोपणचे ऑपरेशनद्वारे ठीक करता येतात आणि रुग्णांना नवीन जीवन मिळते. हे केवळ दान नसून एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे कार्य आहे. नेत्रारोपण शस्त्रक्रियेने रुग्णांच्या डोळ्याच्या क्षमतेप्रमाणे 100% नजर परत येऊ शकते.
1: खूप धन्यवाद डॉक्टर निधी भोसले मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना नेत्रदानासंदर्भात महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं, वेळ दिला, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. श्रोतेहो, आपण नेत्रदान जनजागृती पंधरवड्यानिमित्तानं 2 नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत. याआधी आपण डॉक्टर निधी भोसले यांच्याशी बातचीत केली, नेत्रतज्ञ. यानंतर दुसऱ्या नेत्रतज्ञ आपल्यासोबत आहेत, डॉक्टर अस्मिता पाटणे. डॉक्टर अस्मिता, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
2: थँक्यू.
1: डॉक्टर, नेत्रदानाबद्दल समाजामध्ये कोणते गैरसमज आहेत, अंधश्रद्धा किंवा भीती प्रचलित आहे याबाबत आपण काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत सर्वात मोठी गैरसमज ही अशी आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप होतो. पण प्रत्यक्षात असं असतं की आपण पूर्ण डोळा नाही काढत पूर्वीसारखं. आपण इमॅजिन कसं करतो की हा डोळा काढला म्हणजे तिथे असं अशी ओपन स्पेस राहील किंवा असा खड्ड्यासारखं काहीतरी दिसेल, पण ते तसं नसतं. आपण पूर्ण डोळा न काढता फक्त वरील काळा बुबुळ हा काढला जातो. अगदी तो 1.5 सेंटीमीटरचा इतकाच भाग असतो आणि तो काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी एक कृत्रिम शेल हा वापर करून वरची पापणी ही चिकटवली जाते, त्यामुळे चेहऱ्यावर कोणताही विद्रूपपणा दिसत नाही. दुसरी गैरसमज अशी आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय किंवा चष्मा आपण वापरतो किंवा चष्मा नंबर काढण्याचं ऑपरेशन असेल किंवा बीपी शुगर असेल अशा गोष्टी असतील तर आपण नेत्रदान करता येत नाही. ही गैरसमज आहे. प्रत्यक्षात अशा अनेक परिस्थितींमध्ये नेत्रदान हे शक्य असतं आणि करता येतं. इनफॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट एक अशी आहे की अगदी जन्मतः अंध जर कोणी असेल पण त्याचा काळा बुबुळ जर चांगला असेल तर तो देखील नेत्रदान करता येतो.
1: निश्चितच डॉक्टर अस्मिता, महत्वाची माहिती आपण सांगत आहात. अंधश्रद्धा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोललात. नेत्रदानासाठी नोंदणी कशी आणि कुठे करावी, तसंच मृत्यूनंतर परवानगी देण्याचा अधिकार कुणाकडे असतो याबद्दल काय सांगाल?
2: खरं तर नेत्रदानात म्हणजे आपण रुटीन बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर आय डोनेशन फॉर्म हा भरून घेतला जातो, पण नेत्रदानाची इच्छा व्यक्त करण्यासाठी कोणतीही फॉर्म भरण्याची गरजही नसते. ह्या फॉर्मला ऍज सच व्हॅल्यू नाहीये. किंवा फॉर्म भरला तरच आपण नेत्रदान करू शकतो असंही नाही आहे. किंवा फॉर्म भरला पण जर फॅमिलीने कुटुंबियाने त्याची कन्सेंट नाही दिली तरी आपण नेत्रदान प्रक्रिया पार पाडू शकत नाही. इन शॉर्ट, आपण आता फॉर्म का भरतो? कारण आपल्या समाजामध्ये आपण नॉर्मली घरामध्ये मृत्यूनंतरच्या गोष्टी यावर डिस्कशन नाही करत. तर समजा मी जर आय डोनेशन फॉर्मच भरला तर मी इनडिरेक्टली माझ्या फॅमिलीना माझ्या फ्रेंड्सना हे कळवते की बाबा मी आज नेत्रदान फॉर्म भरला, याचा अर्थ माझी इच्छा आहे. सो अशी कसली नोंदणी करण्याची आवश्यकताही नाही. आणि मृत्यूनंतर फॅमिलीने कुटुंबियांनी त्याची परवानगी देणं हे अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय आपण हे प्रोसेस पार पाडू शकत नाही.
1: खूप महत्वाचं सांगत आहात डॉक्टर अस्मिता. आपण भारतामध्ये अर्थात आपल्या देशात नेत्रदानाची गरज किती आहे आणि मागणी पुरवठ्याचा जर विचार केला तर किती तफावत आहे, ती कशी भरून काढता येईल याबद्दल काय सांगाल?
2: गरज तर डेफिनेटली आहे, कारण आम्ही डे इन अँड डे आउट असे पेशंट बघतो की ज्यांना अर्जंट गरज असते आणि आम्हाला इथे अवेलेबल नसतं, मग इतर सिटीज मधून मागवावं लागतं, त्यामध्ये बराच वेळ जातो. तर डेफिनेटली गरज आहे. आणि जर नंबर्स मध्ये जर बोलायचं झालं तर जेवढी आपली वेटिंग लिस्ट आहे आपल्या देशामधील

0: तर ती जर आपल्याला कव्हर करायची असेल तर दरवर्षी 1 लाख नेत्ररोपण सर्जरीज झाल्या पाहिजेत. पण आता कॉर्नियाच्या अवेलेबिलिटी प्रमाणे आपण करत आहोत 25,000 फक्त, आणि दरवर्षी नवीन 25,000 पेशंट्स या यादीमध्ये ऍड होत आहेत. तर इतका तो गॅप आहे. आणि रिसर्च हे इतकं छान सुरू आहे की क्लिनिकल ट्रायल्स पर्यंत अगदी आर्टिफिशियल 3D प्रिंटेड कॉर्निया किंवा आर्टिफिशियल लॅब जनरेटेड सेल्स हे गेलेलं आहे, पण त्याला ऍक्च्युअल आपल्या युज मध्ये येण्यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे सध्या वी डेफिनेटली नीड कॉर्नियाज आणि त्यासाठी अवेअरनेस हे गरजेचं आहे.
1: निश्चितच डॉक्टर अस्मिता, आपण अवेअरनेस अर्थात जनजागृती वाढली पाहिजे असं म्हणालात, तर जनजागृतीसाठी तसंच समाजाचा नेत्रदानाबद्दलचा सहभाग वाढवण्यासाठी, लोकचळवळ होण्यासाठी आपण सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे याबाबत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल?
0: आपण एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की व्हॉट इज द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. तर आपल्याकडे अत्याय म्हणून एक गडिंग्लज तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे, ऐकलं असेल तुम्ही याबद्दल. तर ते आपल्या देशामधलं एक युनिक कॉन्सेप्ट आहे, कारण इतर कुठेही आय डोनेशन किंवा प्रमोशन्स हे आय बँक किंवा हॉस्पिटल किंवा एनजीओ करतात, पण 13 वर्षापूर्वी आत्या या गावातल्या गावकऱ्यांनी नेत्रदान चळवळी चालू केली आणि त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे की आता पूर्ण, आता माझं प्रॅक्टिस आहे गडिंग्लज भागामध्ये, तर गडिंग्लज आजरा चंदगड ह्या पूर्ण एरियामध्ये इतकं छान ते चळवळ पसरलेली आहे. सो बेसिकली कॉमन मॅन कॅन डू अ लॉट. सर्वप्रथम स्वतः नेत्रदानाचा संकल्प करा आणि आपल्या कुटुंबियांना सांगा, आपल्या फ्रेंड्सना आणि तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांना सांगा. आणि होतं काय की जेव्हा एका फॅमिलीमध्ये डेथ होते तर त्या फॅमिलीला त्या क्षणी त्या सिच्युएशनमध्ये हे सुचत नाही की असं आपण काहीतरी करू, इच्छा असली तरी सुचत नाही. तर आपण हे करू शकतो की ऍज अ थर्ड पर्सन ज्यावेळी आपल्या फॅमिली नेबर्स इथे कुठेही असं डेथ होतं तर त्यांना आपण जाऊन सुचवू शकतो की तुम्ही इच्छुक असाल तर इथे नियरेस्ट आय बँक आहे तर आम्ही कॉन्टॅक्ट करू. सो ते कॉन्टॅक्ट करणं, ते कॉर्डिनेशन करणं यामध्ये नक्की हेल्प करू शकतं. आणि जवळची आपल्या आय बँकचा फोन नंबर एक सेव्ह करून आपण आपल्या फोनमध्ये ठेवावे.
1: खूप धन्यवाद. निश्चितच महत्वाची माहिती आपण डॉक्टर अस्मिता पाटणे आपण सांगितली आहे. या माहितीचा आपल्या सगळ्या श्रोत्यांना निश्चितच लाभ होईल. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि नेत्रदानाबद्दल इतकं चांगलं बोललात, महत्वाचा संदेश दिला, वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप आभार, धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये शिक्षक दिनाच्या अनुषंगाने सुधीर अग्निहोत्री लिखित माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ JP नाईक यांचा परिचय आणि नेत्रदान 15 ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस।

0: हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
1: फोन 940-440-8000।
2: श्रोतेहो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो। या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया।
3: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही। ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते। मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत, पहिल्यांदा थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो। एखाद्या आयबँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते। त्याच्यानंतर ती डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते, तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये।
4: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।
5: एवढ्या रात्री असूनच केवायसी अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल। लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल।
6: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे। केवायसी अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं। नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या केवायसी अपडेट लिंक पासून सावध रहा। RBI सांगते।
7: जाणकार रहा, सतर्क रहा।
8: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी।
9: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी।
8: कळलं।
9: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध।

श्रोते हो, आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

नेक साथ मराठा या नाटकातली ही पदरचना होती अप्पासाहेब टिपणीस यांची. संगीत दिलं होतं आनंद दामले यांनी आणि गायिका होत्या अलकनंदा वाडेकर. मिश्र संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर अजून एक नाट्यपद जे गायलंय रामदास कामत यांनी. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी आणि हे नाट्यपद वसंत कानेटकर यांचं आहे.

मिश्र संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR हे ॲप.

श्रोते हो, हे होतं स्नेहल भाटकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गवळण गीत. या गीताला संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. हा होता मिश्र संगीताचा कार्यक्रम, प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, ठीक 10:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात इंद्रधनू हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

0: ए भाई जरा देख के चलो।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 10:30 होत आहेत।

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोते हो, उद्या 5 सप्टेंबर शिक्षक दिन। आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान किती अनन्य साधारण आहे हे आपण सगळेच जण जाणतो। त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस। तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये शिक्षण क्षेत्रातील 2 ज्येष्ठ व्यक्तींचा आपण परिचय करून घेणार आहोत। सुरुवातीला जाणून घेऊया माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी। लेखन सुधीर अग्निहोत्री।
1: एज्युकेशन इज अन ऑर्नामेंट इन प्रॉस्पेरिटी अँड रिफ्यूज इन ऍडव्हर्सिटी असं म्हटलं जातं। शिक्षणाच्या या वैभवशाली अवकाशातील 2 भारतीय तेजस्वी तारे म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे थोर सुपुत्र डॉ जे पी नाईक होत। या 2 तपस्वी शिक्षण महर्षींचा जन्मदिवस एकच असावा हा केवळ योगायोग नसून एक विधिसंकेत आहे। डॉ राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा पुरस्कार करून ग्रामीण भागातही शैक्षणिक आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी हे दोघंही एकमेकाला पूरक ठरले। सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी आपण जाणून घेऊया। डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधल्या चित्तूर जिल्ह्यातल्या तिरुत्तनी या ठिकाणी झाला। मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं, त्याच कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं। डॉ राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये 1918 ते 1921 या दरम्यान काम केलं। म्हैसूर विद्यापीठानं डॉ राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला। 1921 ते 1931 या दरम्यान कोलकाता विद्यापीठानं त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं। डॉ राधाकृष्णन 1931 ते 1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले। 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतली। ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले। कोलकाता आणि बनारस विद्यापीठात काम करत असताना त्यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही। कोलकाता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे 2 दिवस ते बनारस विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार पाहत असत। ऑक्सफर्ड विद्यापीठात दर वर्षातून काही महिने अशा प्रकारे 20 वर्ष त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं। याच काळात आपल्या हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ या ग्रंथाद्वारे हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला। इंग्लंडमध्ये असताना एका पत्रकार परिषदेत त्यांना असा प्रश्न विचारला की तुमच्या दोन्हीही देवता राम आणि कृष्ण यांचा रंग निळा का? डॉ राधाकृष्णन यांनी स्मितहास्य करीत उत्तर दिलं की ज्याप्रमाणे अथांग सागर निळा असतो आणि अफाट पसरलेलं आकाशही निळं असतं, त्याचप्रमाणे आमच्या या दोन्ही देवतांचं प्रेम आणि माया अथांग आहे आणि म्हणूनच त्यांचा रंग निळा आहे। डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली। डॉ राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती राहिले। त्याचप्रमाणे 13 मे 1962 ते 13 मे 1967 या दरम्यान स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती ठरले। डॉ राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। 1931 मध्ये नाईटहूड, 1954 मध्ये भारत सरकारनं भारतरत्न हा किताब देऊन त्यांना गौरवलं। 1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचं मानस सदस्यत्व त्यांना बहाल केलं गेलं। डॉ राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते। शिक्षणाबद्दल डॉ राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता। शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते। एक कुलगुरू म्हणून गुरुकुलाचा आद्य आचार्य असायला हवा। ज्ञानानं, तपानं, चारित्र्यानं तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक आणि वैयक्तिक शिक्षक म्हणून डॉ राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होतं. संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाषा ग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडच्या तत्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कांट, ब्रेडले यांच्यासारख्या तत्वज्ञांच्या ग्रंथाचा अभ्यास त्यांनी केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपियर, कोलारीज, ब्राउनिंग, वॉल्ट व्हिटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखनशैलीचा अभ्यास देखील केला. तसंच गटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यदृष्टी अनुभवली. भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. डॉ राधाकृष्णन हे स्वतः शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारं प्रेम आणि त्यासाठी केलेलं 40 वर्षांचं कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारनं 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. डॉ राधाकृष्णन नेहमी म्हणायचे, शिक्षक तो नाही जो विद्यार्थ्यांच्या डोक्यात ज्ञान कोंबतो, तर शिक्षक तो आहे जो विद्यार्थ्याला उद्याच्या आव्हानासाठी तयार करतो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन बनारस हिंदू विद्यापीठात असताना रँगलर विष्णुपंत नारळीकर यांच्या घरी जेवायला गेले होते. सर्वजण टेनिस कोर्टवर मंत्रमुग्ध होऊन गप्पा ऐकत होते. तेव्हा भारावलेल्या सर्वपल्लींनी विचारलं, रँगलर, तुम्ही ही ग्रामोफोन रेकॉर्ड कुठून मिळवलीत? त्यावर रँगलर विष्णुपंत नारळीकर म्हणाले, 10 आणि 12 वर्षाची माझी 2 मुलं जयंता आणि अनंता ही दशश्लोकी म्हणत आहेत. त्यावेळी डॉ राधाकृष्णन यांनी आनंदानं उभयतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुढे डॉ जयंत नारळीकरांना खगोलशास्त्रज्ञ म्हणून डॉ राधाकृष्णन यांच्याच हस्ते पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण हे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पणतू आहेत. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या आईचे आजोबा लागत असल्यानं लक्ष्मण हे डॉ राधाकृष्णन यांचे ग्रेट ग्रँड नेफ्यू म्हणजेच पणतू ठरतात. एका मुलाखतीच्या दरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्वतःच्या दूरच्या कौटुंबिक नात्याचा उल्लेख केला होता. विथ टू प्रेसिडेंट्स आपल्या

0: पुस्तकात कर्नल दत्ता यांनी राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचे काही स्वभाव विशेष स्पष्ट केले आहेत. शांत आणि गंभीर स्वभाव, प्रशासनावर जबरदस्त पकड, कर्तव्य कठोर वृत्ती, सरकारचं एखादं धोरण पसंत न पडल्यास सदरचं विधेयक परत पाठवण्याचं धाडस, शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर कठोर टीका, सामान्य माणसाला देखील सहज भेटून त्याच्या समस्या जाणून घेण्याची वृत्ती आणि संसदेतील लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या संसदेत प्रभावीपणे मांडाव्या असा त्यांचा नेहमी आग्रह होता. या गुणामुळेच कर्नल दत्ता यांनी डॉ राधाकृष्णन यांचं लोकांच्या समस्यांची जाणीव असणारा संत असं वर्णन केलंय. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू वयाच्या 86व्या वर्षी 17 एप्रिल 1975 रोजी मद्रास म्हणजेच आत्ताचं चेन्नई इथं झाला. सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेवटची 8 वर्ष चेन्नईमधील मायलापूर इथल्या गिरिजा नावाच्या निवासस्थानी घालवली होती. अशा या थोर शिक्षण तपस्वीला माझं विनम्र अभिवादन.
1: श्रोते हो, शिक्षक दिनाच्या अनुषंगानं माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा परिचय आत्ताच आपण ऐकलात. लेखन सुधीर अग्निहोत्री, वाचक स्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा.

0: इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांचा परिचय. लेखन सुधीर अग्निहोत्री.
1: 5 सप्टेंबर हा जन्मदिवस असलेले आणखी एक शिक्षण महर्षी म्हणजे डॉक्टर जे पी नाईक. आता त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. डॉक्टर जे पी नाईक यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावी दिनांक 5 सप्टेंबर 1907 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव विठ्ठल हरी घोडके असं होतं. 1930 मधील सविनय कायदेभंग चळवळीत भूमिगत असताना त्यांनी आपलं नाव बदलून जयंत पांडुरंग नाईक असं नाव धारण केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी ग्रामीण समाजाला सुशिक्षित बनवण्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं. 1930 ते 1937 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि बेल्लारी इथं तुरुंगवास देखील भोगला. त्यांनी धारवाड प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 1940 मध्ये कोल्हापूर रिजन्सी काउन्सिलमध्ये शिक्षण महसूल आणि विकास खात्याचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1946 मध्ये कोल्हापूर संस्थांच्या विकासाची पंचवार्षिक योजना तयार केली. 1948 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेची स्थापना आणि अध्यापन केलं. नंतर ही संस्था पुण्यामध्ये स्थलांतरित झाली. डॉक्टर जे पी नाईक यांनी 1952 मध्ये गारगोटी इथं मौनी विद्यापीठाची स्थापना केली. महात्मा गांधींच्या नई तालीम म्हणजेच मूलगामी शिक्षण आणि ग्रामीण

स्वावलंबनाच्या विचारावरून त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा शहरासारखाच वाढवणं, पण त्याचवेळी ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या मातीपासून आणि शेतीपासून दूर न नेणं हा या विद्यापीठाचा मुख्य उद्देश होता. डॉ जे पी नाईक यांनी स्थापन केलेल्या मौनी विद्यापीठाची वैशिष्ट्य अशी सांगता येतील, शिक्षणाची ग्रामीण भागाशी सांगड. इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती, पशुपालन, सुतारकाम यासारख्या व्यावसायिक कौशल्यांचं थेट शिक्षण दिलं जात असे. त्यामुळं पदवी घेऊन बाहेर पडणारा युवक बेरोजगार राहणार नाही अशी व्यवस्था केली होती. कमवा आणि शिका योजना, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्वतःचं शिक्षण पूर्ण करता यावं म्हणून त्यांनी या विद्यापीठात कमवा आणि शिका ही योजना प्रभावीपणे राबवली. शिक्षण प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना मानसिकता आणि कौशल्याची गरज असते. यासाठीच मौनी विद्यापीठात बीएड आणि डीएड हे अभ्यासक्रम सुरू केले. समुदाय विकास, मौनी विद्यापीठ हे केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नव्हतं. संस्थेच्या माध्यमातून आजूबाजूच्या अनेक गावांमधील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान, आरोग्य आणि स्वच्छतेचे धडे दिले जात. संपूर्ण परिसर सुशिक्षित आणि स्वावलंबी करणं हा यामागील हेतू होता. गारगोटी इथल्या या प्रयोगाची कीर्ती केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरली होती. युनेस्को आणि जगातील अनेक मोठ्या शिक्षण तज्ज्ञांनी गारगोटीला भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवांच्या आधारेच डॉ जे पी नाईक यांनी पुढं कोठारी आयोगामध्ये ग्रामीण शिक्षणासाठीच्या अनेक शिफारसी समाविष्ट केल्या. भारतातील ग्रामीण विद्यापीठांची जी संकल्पना पुढे आली तिचं मूळ हे गारगोटीच्या मौनी विद्यापीठ प्रयोगातच होतं. डॉ जे पी नाईक हे 1964 स्थापन झालेल्या कोठारी आयोगाचे सदस्य सचिव होते. या आयोगाचा अहवाल तयार करण्याचं मुख्य श्रेय नाईक साहेबांचंच आहे. 10+2+3 ही संकल्पना त्यांनीच मांडली होती. भारतीय शिक्षण पद्धतीला संख्या, गुणवत्ता आणि समानता या तीन बाजूंनी जोडलेला एक त्रिकोण असं म्हटलं होतं. भारतातील शेवटच्या माणसाला दर्जेदार आणि समान शिक्षण मिळेपर्यंत हा त्रिकोण पूर्ण होऊ शकत नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. डॉ जे पी नाईक यांनी 1959 ते 1964 आणि 1966 ते 1973 या काळात दिल्ली इथं केंद्रीय शिक्षण सल्लागार म्हणून कार्य केलं. एका केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य सचिव पण ते होते. त्यांनी भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषदेची स्थापना सुद्धा केली. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार असताना एनसीईआरटी आणि एनआयईपीए या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या उभारणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिक्षण आणि समाजव्यवस्थेतील अफाट योगदानासाठी भारत सरकारनं 1974 त्यांना पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन गौरवलं. 5 सप्टेंबर 2007 त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ 5 रुपयांचं विशेष टपाल तिकीट जारी केलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं प्राध्यापक आणि प्राचार्यांना दिल्या जाणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचं नाव बदलून डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षण पुरस्कार असं केलं आहे. डॉ जे पी नाईक हे भारतातील प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण आणि शैक्षणिक धोरणांना दिशा देणारे तसंच खऱ्या अर्थानं शिक्षकांचे शिक्षक आणि उपेक्षितांचे शिक्षण तज्ज्ञ होते. 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळातील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या 40 शिक्षण तज्ञांचा अभ्यासगट नेमला होता. जे पी नाईक यांनी भारतीय जनतेचे शिक्षण हा 75 पानी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याला जयप्रकाश नारायण यांनी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. शिक्षण आयोग आणि तद्नंतर हे नायकांचं मृत्यूपूर्वीचं शेवटचं पुस्तक. या पुस्तकातील भविष्यासाठी धडे हे प्रकरण नाईक साहेबांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा गाभा आहे. युनेस्कोच्या थिंकर्स ऑन एज्युकेशनच्या 4 खंडात जगातील 100 शिक्षण तज्ञांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. या यादीत भारतातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर

0: टागोर आणि डॉक्टर जे पी नाईक. डॉक्टर जे पी नाईक यांचं 30 ऑगस्ट 1981 रोजी निधन झालं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे बहिरेवाडी तालुका आजरा इथं त्यांचं स्मारक बांधण्यात आलं आहे. डॉक्टर जे पी नाईक यांना माझे शतशत प्रणाम. शिक्षण क्षेत्रातील या महान संशोधकाला श्रद्धांजली अर्पण करताना एवढंच म्हणावंसं वाटतं, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते, तेथे कर माझे जुळते.
1: शिक्षक दिनाच्या अनुषंगानं शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांचा परिचय आत्ताच आपण ऐकलात. लेखन सुधीर अग्निहोत्री, वाचक स्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा. इंद्रधनू हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. हे डोळ्यांवरचं गीत आपण ऐकलं याला कारणही तसंच आहे. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. तर याविषयीचीच अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. तर याबद्दलची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांच्याकडून. तर सर्वप्रथम डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर्वप्रथम डॉक्टर, मला असं सांगा की हा जो पंधरवडा आहे यावर्षीचा, तर त्याचं घोषवाक्य काय आहे?
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ.

0: शकतो. दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये एक अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात. पण आपल्याला त्याची गरज जास्त आहे म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप तफावत आहे. ज्या रुग्णाला बुबळामुळे अंधत्व आलेलं आहे काही खराब आहे म्हणजे त्याचं बुबळ खराब झालेलं असतं खरं दिसायचं दृष्टीहीन तो झालेला असतो. अशा रुग्णामध्ये आपण काय करतो ज्या व्यक्तीने आपल्याला नेत्रदान केलेलं असतं त्याचं आपण बुबळ काढून रुग्णामध्ये त्याचं खराब झालेलं बुबळ काढून त्या ठिकाणी प्रत्यारोपण करतो ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो. नेत्रदान संकल्प करण्यासाठी त्याला जात म्हणा वय म्हणा वंश हे कशाची गरज असते. वयाची अटही नसते त्याला कोणी नेत्रदान करू शकतो पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे किंवा एड्समुळं किंवा HIV पॉझिटिव्ह आहेत किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. आणि नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. आणि काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत नाही.
1: डोळ्यांवरती काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते लोक करू शकतात.
0: हा मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल तर ते करू शकतात नेत्रदान करू शकतात. मधुमेह असेल उच्च दाब असेल ह्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर एकंदरीत या नेत्रदान संकल्प जो आपण करतो त्याची प्रोसिजर किंवा त्याची प्रक्रिया काय आहे.
0: ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असतं पहिल्यांदा जो संकल्प फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो.
1: तो कुठे मिळतो.
0: तो आपल्या नेत्र पेढीमध्ये मिळतो आय बँकेत मिळतो जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज या ठिकाणी ते फॉर्म मिळतात आपल्याला.
1: बर
0: आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हेल्पलाईन सुद्धा दिलेली आहे खेडेगावमध्ये जेणेकरून लोकांना अप्रोच व्हावं.
1: बर
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा.
1: बर
0: थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत. एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये आणि त्याला हवा लागू नये आणि ते चांगल्या स्थितीत राहावं. ज्यावेळेला डॉक्टरांची टीम येते त्यावेळेला डॉक्टर त्यांच्याप्रमाणे म्हणजे घरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते शपथपत्रावर त्यांची साईन घ्यावी लागते. मृत्यूचं कारण काय आहे ह्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. कारण मृत्यूचं कारण काय असलं तर आपल्याला माहित नाही काय कशाने त्यांचा मृत्यू झाला किंवा किती धोका आहे ते घेऊन ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहायला पाहिजे. नेत्र आपण काढून घेतल्यानंतर ठराविक तर काही माध्यम आहेत एक मेडिया आहे जसं MK मेडिया आहे ह्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेवतो आणि आपण त्या बँकेला आपण देतो. ते कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही ते दान केलेलं बुबळ ठेवू शकता त्या मेडियामध्ये.
1: बर
0: आणि ह्या काळामध्ये एखाद्या रुग्णाला गरज असेल ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एखाद्या बँकेमध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला आपण बोलवून फोन करून त्याची सर्व तपासणी करून आणि ह्या बुबळाची सुद्धा जे दान केलेलं त्याची सुद्धा सर्व तपासणी करून आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो. नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. आणि काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत. आता आजकाल टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली आहे. एखाद्याने दान केलेले डोळे 2 पेशंटला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कोणत्या पार्टची गरज आहे जसं की आता काही लोकांना आता फिक्स एंडोथेलियल डिस्ट्रॉफी म्हणून ज्याच्यामध्ये एंडोथेलियल त्या कॉर्नियाचं खराब झालेलं असतं तेवढंच आपण एक पार्ट बसवू शकतो.
1: बर
0: एंडोथेलियल म्हणतो आपण त्याला.
1: बर बर बर बर
0: तर तेवढा पार्ट बसू शकतो. किंवा समजा त्या बाह्यपटलचे बरेच लेअर्स असतात कॉर्नियामध्ये लेअर्स असतात तर वरचं इपिथेलियल लेअर खराब झालेलं असेल थोडस डीप तर ते आपण तेवढंच बदलू शकतो. जेवढा पार्ट लागेल तेवढा आपण बदलू शकतो. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन किंवा

मूळ प्रत्यारोपण ही शासकीय करतो. लोकांना वाटते की पूर्ण डोळा बसवतात का, तर नाही, पूर्ण डोळा बसवत नाहीत, फक्त बाह्यपटल आपण प्रत्यारोपण केलं जातं. त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचा बघून आपल्याला काय दुःख वाटत नसते, पण त्या व्यक्तीला आपल्याला दिसत नाही त्याला खूप दुःख होत असते.

0: नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. जनजागृती अजून ह्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे लोकांच्या मध्ये आणि त्यांची गैरसमजुती सगळ्या केल्या पाहिजेत.
1: खरं
0: सतत प्रयत्न आपण
1: केले पाहिजेत
0: आणि करत राहूया.
1: हो खरं
0: आजच नेत्रदानाचा संकल्प करा व ह्या विषयावर आपल्या कुटुंबात मन मोकळेपणाने चर्चा करा.
1: श्रोते हो, नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. आजचा इंद्रधनू हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: श्रुती हो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. थोड्याच वेळात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
0: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा ते लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड भुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.

श्रोते हो, आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या एफवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 11 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रही मेरा दिल.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मकोटे. आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्मदिन.

श्रोते हो चलते चलते या फिल्मसाठी अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत होतं. संगीतकार होते आदेश श्रीवास्तव. आदेश श्रीवास्तव संगीतकार यांचा आज आहे जन्मदिन. चलते चलते मधलं अजून एक गीत आता ऐकूया जे गायलंय सोनू निगम आणि सहकलाकार यांनी. हे गीत जावेद अख्तर यांचं.

0: आपल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: श्रुती हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 11:13 झाली आहेत. कार्यक्रम सुरू आहे गाता रहे मेरा दिल. आज आहे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्मदिन.

श्रोते हो, हे गीत होतं बागबान चित्रपटातलं समीर यांचं. संगीत दिलं होतं आदेश श्रीवास्तव यांनी. अमिताभ बच्चन आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. अजून एक गीत बागबानमधलं, जे गायलंय सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांनी.

श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

0: श्रुते हो कभी खुशी कभी गम या फिल्म साठी अलका यात्निक, सुनिधी चौहान, उदित नारायण, सुदेश भोसले, आदेश श्रीवास्तव आणि अमिताभ बच्चन यांचा हा आवाज होता. हे गीत होतं समीर यांचं आणि आदेश श्रीवास्तव यांनी या गीताला संगीत दिलं होतं. श्रुते हो संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण ऐकलीत. आज आहे त्यांचा जन्मदिन, त्यांना आपण मनापासून आदरांजली वाहूया.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

0: शेतीची माहिती,
1: आरोग्याची काळजी,
0: तल्लीन करणारी
1: अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या,
1: मखमली गाणी,
0: रसिकांच्या मनामनात
1: आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz वर। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्यासाठी खास कार्यक्रम सादर करणारी कोल्हापूर आकाशवाणी। माहिती आणि मनोरंजनाचा खजिना सदैव आपल्यासाठी खुला ठेवते, म्हणून तर आपण

0: ट्यून करता 102.7 मेगाहर्ट्ज अर्थात आकाशवाणी कोल्हापूर ऐकत रहा कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम.
1: Thank you.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद. चित्रपट बोल राधा बोल. श्रोते हो, आपल्या लक्षात असेलच आज चॉकलेट हिरो अभिनेते ऋषी कपूर यांचाही जन्मदिन आहे.

श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त महापौर समीर राजूरकर यांच्याशी शिक्षण, विद्यार्थी, युवा आणि समाजकारण या विषयांवर साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आज सायंकाळी 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी. 7:30 वाजता माझं शेत माझं शिवारमध्ये गीत संवाद आपण ऐकणार आहोत. वांगी लागवड याविषयी माहिती आपल्याला ऐकायला मिळेल आमच्या गीत संवाद या कार्यक्रमात आज सायंकाळी 7:30 वाजता. आणि आज रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन आपण ऐकू शकाल. कीर्तनकार असतील दिगंबरबुवा नाईक. आज रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन आपण ऐकू शकाल. आणि आजच्या दिवसाची सभा रात्री 12:00 समाप्त होईल. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम गाता रही मेरा दिल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. थोडंसं इकडे लक्ष द्या. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे हा कार्यक्रम. याशिवाय जन्माष्टमी निमित्त काही गाणी आपण ऐकू शकाल वनिता मंडळ या कार्यक्रमात.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांचे बोल, नदीम श्रवण यांची संगीतधून, चित्रपट दामिनी।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेते ऋषी कपूर यांची काही गीतं ऐकली. आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपला निरोप घेते आणि हो, पुन्हा भेटूच.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 4 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन्य दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समाजात जनजागृती केली जाते.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कार्यक्रम सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांनी. लेखन अनुप्रिता भाले, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः माता, बालके, किशोरवयीन मुलं मुली यांना संतुलित आहार, योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीचं महत्व पटवून देणं हेच आहे.
1: संतुलित आहाराचं महत्व आपल्या आयुष्यात तर नक्कीच आहे, त्याचबरोबर संतुलित आहारासोबत आपलं मन संतुलित राहणं तेवढंच आवश्यक आहे. संतुलित आहाराच्या मदतीनं निरोगी जीवन मिळणार यात शंकाच नाही. हे निरोगी जीवन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी मदत करतं. पण स्वतःची प्रगती झाली की मन संयमी, विचारी, अभ्यासू बनण्यासाठी, सुदृढ बनण्यासाठी तयार होतं.
0: म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेतच, त्याचबरोबर मनाचं पोषण, पर्यावरणाचं पोषण, आध्यात्मिक पोषण, आणि या सगळ्या पोषणाचा आधार मिळाला की राष्ट्राच्या पोषणाचा मार्ग अगदी सुलभ होत असतो. यासाठी जीवनाचे सप्तरंग आपण अभ्यासायला हवेत. कोणते आहेत हे सप्तरंग? पहिला रंग आहे शारीरिक पोषण,
1: दुसरा रंग व्यक्तिमत्व पोषण,
0: तिसरा पर्यावरणाचं पोषण, चौथा रंग सामाजिक पोषण,
1: पाचवा रंग आध्यात्मिक पोषण,
0: सहावा रंग शैक्षणिक पोषण आणि सातवा रंग राष्ट्रीय पोषण.
1: सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे.
0: पहिला रंग आहे शारीरिक पोषण. आहार नियमन, योग्य आहार, अँटीऑक्सिडंट,

व्हिटॅमिन, प्रोटीन्स यांचा योग्य प्रमाणातील वापर, गरोदर मातेसाठी पोषक आहार, याच आहारातून शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. पोषण आहारात आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पोषण विषयक मार्गदर्शन ही त्रिसूत्री आवश्यक असते. अहो, ही त्रिसूत्री तर महत्वाची आहेच. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतोच. काही फळांमध्ये विशेष जीवनसत्व, काही पोषक तत्व असतात आणि ती आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.

0: आईनं प्रेमानं बनवलेलं अन्न निरोगी ठेवतं, बाहेरचं अन्न दवाखान्याची वाट दाखवतं. चांगला आहार योग्य आहाराची आवड देते प्रगती करण्यासाठी सवड. आपल्या आरोग्य स्वास्थ्याला द्या तुमच्या आयुष्यात प्रथम क्रमांक. मग लक्षात ठेवण्याची गरज नाही गोळ्या औषधं आणि टेस्ट रिपोर्टचा दिनांक. हेच असेल सुपोषित भारताचं पहिलं पाऊल.
1: समझो और समझाओ थोड़ी में.

दुसरा रंग आहे व्यक्तिमत्व पोषण. नित्य करूया प्राणायाम आणि योग, नक्कीच घेता येईल आनंदी जीवनाचा उपभोग. दैनंदिन जीवन ज्याचे असेल व्यायामयुक्त तो नेहमीच असेल चिंतामुक्त. नियमित व्यायामानं मिळवूया निरोगी आरोग्य, पोषण होईल व्यक्तिमत्वाचं, होईल सार्थक जन्माचं.

चला विचार करूया, प्रगती करूया, स्वच्छ सुंदर बनवूया परिसर, जीवन जगूया निरोगी निरंतर. मनाचं पोषण करण्यासाठी परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणूया, निरोगी जीवन जगायला शिकूया. स्वच्छतेच्या सवयी बदलूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया.

संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश ध्यानात ठेवूया. स्वच्छ आणि सुंदर भारत देश बनवूया. पर्यावरणाचं रक्षण केल्यानं परिसर सुंदर बनेल आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वाचं पोषण होईल. स्वच्छ

0: चौथा रंग सामाजिक पोषण. सुदृढ समाज बनवायचा असेल तर समाजामध्ये समानता आणणं गरजेचं आहे. समानता मग ती आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक अशा अनेक प्रकारची. सण समारंभाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात, ऐक्य भावना निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि त्यातून मानसिक पोषण तर होतच, मात्र त्यामध्ये आर्थिक पोषणाचा देखील विचार गरजेचा आहे बरं का. जर समाज सुदृढ करायचा असेल तर आर्थिक दरी दूर होणं महत्वाचं आहे. यासाठी विवाहासारख्या समारंभात होणारा व्यर्थ खर्च टाळूया, मानसिक ताण आणि पैशांचा अपव्यय थांबवूया. प्रत्येक व्यक्तीची एक योग्य कृती नक्कीच देईल सामाजिक पोषणाला गती. चला सामाजिक पोषणाबद्दल बोलूया, अधिकाधिक लोकांना जागृत करूया.
1: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधू.

आपले जीवन एक प्रवास आहे. आपल्या जीवाचं पालन पोषण करणारी एक आध्यात्मिक शक्ती आहे. आध्यात्मिक पोषणामुळं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक बनतं. चांगले विचार, मनाचा संयम, प्रेमभावना विकसित होतात. आणि ह्या सर्व भावना ज्या माणसामध्ये असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समृद्ध आणि यशस्वी बनतं.

मैत्रिणींनो, अन्न ही शारीरिक गरज आहे, ज्ञान ही मानसिक गरज आहे, तर आत्मिक समाधान अध्यात्मामुळे प्राप्त होतं. त्यामुळेच म्हटलं जातं, आध्यात्मिक पोषण हेच खरं जीवनाचं पोषण.

शरीराच्या वाढीसाठी पौष्टिक आहार आवश्यक असतो, तर मन आणि बुद्धीच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण, चांगले संस्कार, वाचन, अनुभव आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं.

म्हणतात ज्ञानाची शिदोरी हमखास यशाची तयारी. मैत्रिणींनो, हीच ज्ञानाची शिदोरी आपण आपल्या पाल्याला अगदी लहान वयापासून देत असतो आणि द्यायलाच हवी अशी शिदोरी. सोबत असेल शिदोरी तर यशाची नसेल दूरी. प्रत्येक यश अगदी सहज प्राप्त होईल. एकदा शिकण्याची आवड निर्माण झाली की त्याची भूक वाढतच राहते आणि मग आवडीनं शिक्षण घेऊन मुलं सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक

या सहा रंगांची सहा पावलं मुलांनी टाकली ना, तर सातव्या रंगाचं सातवं पाऊल, तो रंग आहे विश्वासाचा। हे पाऊल आहे विश्वासानं पडणारं। या सातव्या पाऊलामध्ये जग सामावून घेण्याची शक्ती असते बरं का। एकदा का सक्षम, सुजाण, जबाबदार नागरिक बनला की राष्ट्राबद्दलचा अभिमान, प्रेम, कर्तव्य करण्याची वृत्ती या सहजच मुलांच्या मनात निर्माण होतात। त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची, काहीतरी आवर्जून सांगण्याची गरजच नसते मुळी। आपली मुलं सर्वगुण संपन्न, यशस्वी, कर्तव्यदक्ष, व्यवहारी, विचारी असे युवक बनतात आणि ते असतात आपल्या राष्ट्राची शान।

0: है।
1: जो व्यक्ती कर्तव्य पूर्ती करतो, कर्तव्य हे स्वतःच असू दे, घरातील असू दे, समाजातील असू दे किंवा देशासंदर्भातील असू दे, कर्तव्य पूर्ती हीच खरी देशभक्ती असते। स्वच्छ विचार, स्वच्छ आचार, सुजाण नागरिकांचा आधार।
2: एक सुदृढ व्यक्ती स्वतःची प्रगती करतो। ज्याचं मन सुदृढ असताना तो शेजारच्या व्यक्तीची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो। मग आपल्या सगळ्या परिवाराच्या प्रगतीकडे त्याचे डोळे लागतात आणि साहजिकच समाजामध्ये तो एक सुदृढ व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा राहतो। तोच व्यक्ती आपल्या सोबत असलेल्या लोकांना प्रगतीच्या वाटेवर घेऊन चालू लागतो आणि अशा सुदृढ व्यक्तींचा गट राष्ट्राच्या दृष्टीनं एक मोठा आधार बनतो। राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी कार्यरत राहतो आणि मग ते राष्ट्र एक आदर्श राष्ट्र, प्रगतीशील राष्ट्र बनतं।

व्हायला हवं. हेच गर्भसंस्कार बाळाला सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी मदत करतात. हे बाळ या जगात आल्यानंतर त्याचं पहिलं पाऊल पडेल तेव्हा आणि त्यानंतरच्या प्रत्येक पावलावर त्याचं योग्य पोषण आवश्यक आहे. तोच खरा आपल्या राष्ट्रीय विकासाचा मार्ग आहे. करूया पोषण प्रत्येक बालकाचं, पाहूया स्वप्न सुदृढ राष्ट्राचं.

राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. लेखन अनुप्रिता भाले, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची रेसिपी आपण ऐकणार आहोत जन्माष्टमी निमित्त पंजिरी. मैत्रिणींनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आहे आणि आज आपल्याला रात्री पूजेच्या वेळी पंजिरीचा नैवेद्य दाखवायचा आहेच. कृष्णाला आवडती पंजिरी बनवायची

तशी चला तयार करूया आजच जन्माष्टमी निमित्त पंजिरी. पंजिरी बनवण्याचं साहित्य: छोटी अर्धी वाटी तूप, काजू, बदाम, मकाने यांचे बारीक तुकडे, खोबरं ओलं किंवा सुकं, धने पावडर, इलायची पावडर, खसखस, साखर अथवा गूळ आवडीप्रमाणे. मैत्रिणींनो, साखर किंवा गूळ आवडीप्रमाणे म्हणण्याचं कारण, काही लोकांना साखर घालून पदार्थ आवडतात तर काही जण आवर्जून गूळ घालतात. आपल्या आवडीप्रमाणे काहीही घातलं तरी चव तेवढीच चांगली येते. मात्र या साखरेची किंवा गुळाची पिठी चांगली करून घ्या. तर चला आता साहित्य तर सगळं तयार आहेच. प्रथम काजू, बदाम, किसमिस आणि मकाने तुपावर चांगले खरपूस तळून घ्या. मकान्यांचे सुद्धा छोटे छोटे तुकडे बनवून घ्या. आता हे तळलेले सर्व पदार्थ एका वाटीत काढून ठेवा. आता त्याच तुपाच्या कढईत धन्याची पूड थोड्याशा तुपावर भाजून घ्या. त्याला जरा गार होऊ द्या. त्यानंतर त्यात गुळाची अथवा साखरेची पिठी मिक्स करा. त्याबरोबर इलायची, खसखस सुद्धा मिक्सरमधून बारीक करून मिक्स करा. आता त्यात काजू, बदाम, किसमिस, मकाने हे सर्व तळून ठेवलेले आहेत ते घाला आणि छान मिक्स करा. आणि त्यावर ते थोडस ओलं खोबरं वरून पेरा. झाली आपली पंजिरी तयार. मैत्रिणींनो, आज श्रावण कृष्ण अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी. आपण हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो आपण. जन्माष्टमीचा हा सण आनंद, उत्साह, भक्ती आणि एकतेचा संदेश देतो.

मैत्रिणींनो, श्रीकृष्णाला माखनचोर, गोपाल, नंदलाल, कान्हा, मुरलीधर, गोविंद अशा अनेक प्रेमाच्या नावानं ओळखलं जातं. माखनचोर श्रीकृष्ण तर लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण त्याच्या बाललीलांसाठी परिचित आहेच. लोणी, दही चोरणे, गोपगोपींसोबत खेळणं, गाई वासरांना रानात घेऊन जाणं, या सगळ्या बाललीला आपण जाणतोच. लीला म्हणजे नेमकं काय? लीला ही जीवनातील आनंद, सर्जनशीलता आणि सहजतेचं प्रतीक होय. निसर्ग त्याच्या लीला सृजनातून तर प्राणी त्याच्या लीला सहज वर्तनातून दाखवत असतो. माणूस मात्र त्या लीला कुटुंबात प्रेमाच्या रूपानं तर शिक्षणात आनंददायी अनुभवाच्या रूपात, जीवनात खेळाच्या रूपानं प्रकट करत असतो. श्रीकृष्णाच्या लीला मात्र आपल्याला प्रेम, शिस्त, जबाबदारी आणि नैतिकतेची जाणीव करून देतात.

मैत्रिणीनो, बालपणी हाच श्रीकृष्ण मित्रांसोबत रानात जात असे. सगळेच जण आपापली शिदोरी सोबत घेऊन यायचे आणि मग प्रत्येकाच्या शिदोरीतील पदार्थांचा काला करून एकत्रपणे त्याचा आस्वाद घेत असत. त्याचं प्रतीक म्हणूनच की काय दही हंडीची परंपरा सुरू झाली.

मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे एक मोठाच उत्सव असतो. मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी या सणाला विशेष महत्व आहे. मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करत असताना श्रीकृष्णाच्या जीवनाचा संदेश मात्र नक्कीच ध्यानात ठेवायला हवा. तो संदेश आहे, सत्याचा मार्ग स्वीकारावा, अन्यायाविरुद्ध उभं राहावं, आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं, आपल्या स्वभावातील अहंकार आणि लोभ कमी करावा, संकटांना धैर्यानं सामोरं जावं, कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम, करुणा आणि भक्ती जोपासावी. मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एक सुंदर विचार सांगावासा वाटतो की अधर्म ही कितीही वाढला तरी सत्य आणि सदाचार यांचा विजय नेहमी ठरलेलाच असतो.

बराय तर मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: हमने आज की इबारत आपके लिए पेश की थी। वहीं एक श्रोता लिखते हैं कि आज आप बहुत समय बाद आ रही हैं, आज तो बहुत ही लंबा पोस्ट आया है, बहुत समय लगा होगा इसे लिखने में, छुट्टी से जाकर पहले इसे ही पोस्ट करूंगी और इस पर प्रोग्राम करूंगी, ऐसा आपने सोचा होगा, है ना मंदाकिनी जी? ना ना ना, बिल्कुल नहीं, हमने ऐसा कुछ भी नहीं सोचा। और हमें पता है आज हमें ये कार्यक्रम पेश करना है, तो हमने कल सोचा आपके लिए इस कार्यक्रम को और आज लेकर उपस्थित हो गए। वहीं एक श्रोता लिखते हैं कि हमारे मन में कई भाव उत्पन्न होते हैं कि प्रेम, प्रतीक्षा, विरह, वेदना, खुशी, गम को कविता के रूप में कवि अपनी शैली में पिरोते हैं।
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण। कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह। नेपाळमध्ये पूर बळींची संख्या 1282 वर, 5000 जास्त अद्याप बेपत्ता। चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार। किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलिया सिंगला दिला पराभवाचा धक्का। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं। हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F17 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं। रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला। पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल, अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे। या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे। या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी, नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणार आहे, असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे। या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं। इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं। EOS-05 भारताच्या भूनिरीक्षण क्षमतांना बळकट करणार असून अंतराळ कार्यक्रमाची वाढती प्रगल्भता दर्शवत असल्याचं सिंग म्हणाले। नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेला सुरुवात होत आहे। या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी होत आहेत। या परिषदेचं यजमानपद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे। भारताचे सरन्यायाधीश रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारुस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी चर्चा करतील। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमुळे सहभागी न्याय संस्थांना न्यायदानाची प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वाद निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या समकालीन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे। श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज देशभरात दिसून येत आहे। उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्यात सहभागी होतील। देशभरात कृष्ण मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रही ती सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातल्या विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रात उद्या दहीहंडीचा उत्सव साजरा होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की कृष्णचरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डे वीवर आज मुंबई दौऱ्यावर असून भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 वर पोहोचली आहे तर 5000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएनए चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेम्सच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि 3र्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्वीनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फ्रिट्स, अलेक्झांडर बुबलिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झ्वेलेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 3र्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लिंडा नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातेरिना अलेक्झांड्रोवा, कॅरोलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून 3री फेरी गाठली. एअर इंडियाच्या दिल्ली फुकेत विमानाच्या वैमानिकानं अंमली पदार्थांचं सेवन केल्याची बाब गंभीर असून नागरी विमान वाहतूक संचालनालयानं यावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारस विमान अपघात अन्वेषण संस्थेनं केली आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेत इथून दिल्लीला येणारं हे विमान अचानक 300 फूट खाली आलं आणि यात अनेक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल संस्थेनं आज सादर केला. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं देशव्यापी मोहिमेअंतर्गत गेल्या 2.5 महिन्यात 3800 अधिक बाल कामगारांची सुटका केली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आयोगानं 12 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत चालवलेल्या या विशेष मोहिमेबरोबर जागरूकता मोहीमही राबवली होती. राज्य सरकारं, पोलीस आणि संबंधित संस्थांच्या मदतीनं बाल कामगारांच्या पुनर्वसनाचं कामही आयोगानं सुरू केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या 19 वर्षांखालच्या संघात निवड झालेल्या रोहित यादव याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 2 वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यानं आपल्या वयाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप मंडळानं केला आहे. रोहितकडे त्याच्या जन्माचं वर्ष दाखवणारी 3 वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रं आढळली आहेत. त्यामुळे त्याच्यावर 2 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिमी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगालमधला हिमालयीन प्रदेश तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागानं मध्य प्रदेशात सर्वत्र

मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 5000 जास्त अद्याप बेपत्ता. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार. किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलियासिमला दिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं

करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर. 5,000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा डेन्मार्कच्या जोडीशी सामना. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F7 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणार आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं आहे. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसंच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जानेवारी 2029 पर्यंत धारावीतल्या 10,000 पुनर्वसन सदनिका तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या 50 वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भूसंपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा 2047 पर्यंत MMR ची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. MMR पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचं शहरीकरण वेगानं होणार आहे असं ते म्हणाले. नागपूरमध्ये न्यू नागपूर विकसित होत असून उद्योगांसाठी प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन कीर्तन भजन आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. मुंबई आणि कोकणात या खेळाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं. मुंबईत विविध राजकीय पक्ष संघटना आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दहीहंडी पथकांचा गेले अनेक दिवस सराव सुरू आहे. विविध मंडळांच्या हंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं लावली आहेत. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की श्रीकृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 वर पोहोचली आहे, तर 5000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएन

0: ने चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पातल्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12,000+ जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या केम एस्ट्रिप आणि अँडर्स कारूप रास्मुसेन या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारी चौथ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अली यासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि तिसऱ्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्विनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फिट्स, अलेक्झांडर बुब्लिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झेरेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लँडी मोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातिरेना, अलेक्झांड्रोवा, कॅरेलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून तिसरी फेरी गाठली. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्टे दे विवर यांचं आज मुंबईत आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री विवर आज भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. संवेदनशील दृष्टिकोनातून या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. कार्यशाळेमध्ये उमेदवारांना मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्यांचं नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबरमध्ये पोषण माह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातल्या 2,402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. अकोला शहरात 4 केंद्रांवर पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत 20,000 विद्यार्थी भाग घेतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,282 वर. 5,000+ अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, आजच्या युववाणीच्या सृजन संदेश ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

शाळा किती जणांना आठवते बरं? शाळा, वर्ग, क्रीडांगण, नेहमी बसायचो तो बाग, बागावरचा अगदी काहीच्या काही मारलेला गप्पा, आवडते मित्र मैत्रिणी आणि आवडीचे शिक्षक, हे सर्व आठवलं तरी किती नॉस्टॅल्जिक व्हायला होतं ना.

0: उद्या आहे 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्याही प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतीलच. माझ्या शाळेत तर विद्यार्थ्यांना शिक्षक दिनी शिक्षक बनण्याची संधी मिळायची. मलाही मिळाली होती ही संधी. तुमच्यापैकी कोणाला मिळाली होती का शिक्षक बनण्याची संधी? आता आपण सर्वच जण मोठे झालो आहोत. बाकावर मारलेल्या गप्पा, शाळेत पाहिलेली बरीचशी स्वप्न आता आपल्या सर्वांची बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. तरीही आपल्यापैकी बरेचसे श्रोते अजूनही आपल्या शाळेला भेट देत असतील, आपल्या शिक्षकांशी संवाद साधत असतील. खरंच शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्ण काळ राहिलाय. आणि ह्याच निमित्ताने आपण आज भेटणार आहोत एका अशा विद्यार्थ्याला ज्याचा त्याच्या सर्व शिक्षकांना आणि शाळेला अभिमान वाटत असावा. फ्रॉम द हार्ट ऑफ छत्रपती संभाजीनगर, वी हॅव विथ अस द पर्सन स्टेअरिंग आवर सिटी टुवर्ड्स अ ब्राइटर टुमॉरो, आवर हॉनरेबल मेयर श्री समीर राजूरकर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तुमचं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आज आपण तुमच्या शाळेच्या आठवणी आणि शहरातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्ही किती उत्सुक आहात आपल्या आजच्या या संवादासाठी?
1: मी प्रचंड उत्सुक आहे आजच्या या संवादासाठी, कारण की शाळेबद्दल बोलताना माणूस कायम उत्सुक राहतो. तुम्ही जसं म्हणता की एक आठवणींचं एक खूप मोठं जाळं असतं की जे कायम पुढे पुढे जाताना मागं राहतं, ते जेव्हा आठवणी बाहेर येतात तेव्हा प्रचंड आनंद होतो.
0: तुमचं बालपण आणि शाळेबद्दलच्या आठवणी सांगू शकाल आम्हाला?
1: अगदी. माझं सगळं बालपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये गेलं आणि जवळपास जुन्या गावामध्ये, ज्याला तुम्ही गुलमंडी, राजा बाजार, समर्थनगर अशा ठिकाणी माझं बालपण गेलं. आणि तिथंच माझी जी शाळा होती ती सरस्वती भुवन ही शाळा माझी सबूजी आहे, ती माझी शाळा होती जी मी पहिली ते दहावी त्या शाळेमध्ये शिकलो.
0: किती छान. तुमच्या या शाळेच्या प्रवासामध्ये काही आठवणी राहिलेले शिक्षक सुद्धा असतील, त्या आहेत काही आठवणी?
1: हो हो, अगदी खूप. मला माझ्या जीवनामध्ये जे काय चांगलं काही मिळालं, जी काय मी आज अचीवमेंट पर्यंत पोहोचलो, त्यामध्ये माझ्या शाळेचं योगदान फार प्रचंड आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे माझ्या शिक्षकांमध्ये ज्यांनी शिस्त शिकवली असे एनसीसीचे कलाल सर होते, ज्यांनी इंग्रजी खूप चांगलं करायचा आमचा प्रयत्न केला असे डिगोळे सर होते, ज्यांनी आम्हाला साहित्यामध्ये आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये लहानपणीपासून आवड लावली अशा जोंधळे मॅडम होत्या, असे अनेक शिक्षक सराफ सर होते ज्यांनी आम्हाला नाटकं शिकवली, नाटकं बसवायची कशी हे शिकवलं, बालनाट्य कसं चालतं हे शिकवलं. असे अनेक शिक्षक होते की ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा उचलला.
0: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्ही उर्दू रायटर सुद्धा आहेत, तर उर्दूच्या शिक्षकांबद्दल थोडं.
1: उर्दू तसं मी आत्ता या गेल्या 5-7 वर्षात उर्दू शिकायला सुरुवात केली. आणि उर्दू शिकायचं कारण असं झालं की काही जेव्हा आपण चांगल्या जुन्या गालिब वगैरे वाचतो त्यावेळेस उर्दूचे शब्द कळत नव्हते, मग मी त्याला त्याचं शब्दकोश आणून डिक्शनरी आणून त्याला वाचायला सुरुवात केली. आणि असं करता करता करता मग मी उर्दूची बाराखडी पण शिकलो आणि हळूहळू करता करता मी अजूनही उर्दू शिकण्याचा विद्यार्थी आहे.
0: आता तुम्ही महापौर आहात, तर आतापर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे शिक्षक आहेत कोणी?
1: हो हो, अगदी. मी तुम्हाला काही शिक्षकांची नावं सांगितलं. मुळात शाळेमध्ये जी शिकवण दिली जाते तर ती शिकवण आयुष्यभर कामी येते असं मी मानतो. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर हळूहळू ताटातूट होत पुढे पुढे जातो माणूस, परंतु शाळेमध्ये खूप 10-10 वर्ष ते शिक्षक स्वतः एखाद्या विद्यार्थ्याची जडणघडण करत असतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या या सगळ्या शिक्षकांचा आणि माझ्या शाळेचा, सरस्वती भुवन सारखी जी शाळा प्राईड आहे या शहराचं, जिला 100 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला या शहरामध्ये, त्या शाळेतल्या शिक्षणाचा प्रभाव झाला की जेणेकरून त्या शाळेतल्या शिक्षकांनी, त्या शाळेच्या वातावरणाने, तिथल्या तुमच्या आत्ताच्या नवीन पिढीच्या भाषेत तिथल्या ऍम्बियन्सनी आमच्यावर जो प्रभाव टाकला त्यामध्ये आम्हाला वाचायला शिकवलं, आम्हाला शिस्तीत राहायला शिकवलं, मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवलं, कोणतंही काम शेवटपर्यंत कसं न्यायचं हे शिकवलं. हे सगळं शाळेचीच देणे.
0: पण तुमचा समाजकारण आणि राजकारणातले कोणी शिक्षक असतील त्यांच्याबद्दल काही सांगता आलं तर?
1: मुळामध्ये आम्ही खूप लोकांकडून शिकलो. याच शाळेमध्ये मी सगळ्यात पहिले बाबूसाहेब काळदातेंना ऐकलं, ते या संस्थेचे त्यावेळेस सरचिटणीस होते, असे आदर्श होते. प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथरावजी मुंडे होते, त्यानंतर आजच्या काळामध्ये मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे आदर्शवत नेते आहेत. ह्यांनी यांच्या जीवनामध्ये शिस्तीचं, एखाद्या गोष्टीला, देशाला विकसित करायचं, महाराष्ट्राला विकसित करायचं, एक चांगलं विजन समोर, डोळ्यासमोर ठेवलंय. हे लोक सगळे शिक्षकच आहेत.

0: त्यांनी आम्हाला समाजकारण आणि राजकारण शिकवलेलं आहे सगळं.
1: किती छान. पण सर आज परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर गुण करिअर आणि स्पर्धेचं खूप दडपण आहे. या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधार कसा द्यावा असं तुम्हाला वाटतं?
0: मुळामध्ये आपल्याकडं एक रेस लागलेली आहे की आपल्याकडं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलानी त्यांच्या आई वडिलांना असं वाटतं की त्यांनी डॉक्टर इंजिनियरच व्हावं. पण ही काही फॅक्टरी नाहीये. खूप जणांमध्ये वेगळे गुण असतात. कोणी नाटक चांगलं करू शकतं, कोणी व्हॉलीबॉल चांगलं खेळू शकतं, कोणी क्रिकेट खेळू शकतं, कोणी स्पोर्ट्स मध्ये असतं. प्रत्येक जणाचं गला गुण वेगळा आहे. माझं असं मत आहे की शिक्षकांनी आता शाळांमध्ये त्या मुलाचे गुण त्याचा कल कोणत्या दिशेने आहे ह्याचं त्यांच्या पालकांसोबत काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाबा हा मुलगा तुमचा क्रिकेट चांगलं खेळू शकतो ह्याच्याकडे त्याला फोकस करू, हा एनसीसी मध्ये चांगलं करू शकतो त्याला फोकस करू, किंवा मग एखादा मुलगा जो सायन्स मध्ये चांगलं करू शकतो, जो मॅथ्स मध्ये चांगलं करू शकतो तर त्याला त्यांनी करावं त्याच्यात करिअर. पण मला असं वाटतं की त्या काळामध्ये बर्डन नसल्यामुळं किंवा कुठलंही प्रेशर नसल्यामुळं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचा जीवनपट फुलला सगळा. परंतु आत्ता त्या दबावाखालीच तो इतका दबून चालला, त्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये तो अडकत चाललाय. मला असं वाटतं की त्याची एकदम मोकळेपणाने त्याला ज्याच्यात जे करिअर करावं वाटतं ते त्याला करू दिलं पाहिजे.
1: खूप सुंदर विचार आहे हा. पण सर तरीही आज शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून बघतात, पण ते एक चांगला नागरिक घडवण्याचं सुद्धा माध्यम आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: मुळामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत नागरिक शास्त्र शिकवलं जातं, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये सिव्हिक्स म्हणतात. तर सिव्हिक्स शिकवलं जातं, त्याच्यामुळे सिव्हिक्स तर आपण शिकलंच पाहिजे आणि ते आयुष्यभर पाळलं पाहिजे. अडचण अशी आपली की आपण शिकतोय सगळं, त्याचं जीवनामध्ये त्याची उपयोगिता किती आणतोय. आणि हे व्यक्तिगत मत आहे माझं की शिक्षण हे फक्त काही नोकरी मिळवायचं साधन नाहीये, शिक्षण हे नॉलेज आहे. त्याला नॉलेजमुळे तुमची सर्वांगाने प्रगती होते आणि नोकरी हे त्याचं एक नुसतं साधन आहे, ते साध्य नाहीये. त्याच्यामुळं 100% नोकरी शिक्षणाच्या आधाराभूतवरच आज जगाच्या या इतक्या शतकात कॉर्पोरेट युगामध्ये शिक्षणाच्या आधारावरच नोकऱ्या मिळणार आहेत, त्याच्यात काही दुमत असू शकत नाही. परंतु शिकत असताना नॉलेज गेन शिक्षण आपलं झालं पाहिजे ह्याच्याकडे विद्यार्थ्यांनी भर द्यावा असं मला वाटतं.
1: आणि सिव्हिक सेन्स पाळावा.
0: सिव्हिक सेन्स तर पाळलाच पाहिजे कारण तो शिकवला गेलेला आहे आपल्याला.
1: तरुणांनी राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात पावलं टाकावी असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्यांना पावलं टाकायची असतील तर त्यांनी कुठून सुरुवात करावी? तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो?
0: मुळामध्ये असं आहे की मी ज्यावेळेस या सगळ्या विषयात आलो, म्हणजे समाजकार्य असो किंवा राजकारण असो, त्या काळाची परिस्थिती आजची काळाची परिस्थितीमध्ये खूप जमीन आसमानचं अंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता तरुणांनी यावं, परंतु येत असताना त्यांनी त्यांचा उद्देश काय, त्यांना नक्की करायचं काय, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी दिशाहीन सारखं राजकारणात किंवा समाजकारणामध्ये पळू नये. त्यांना समाजकारण आणि राजकारण करताना काय गोल साध्य करायचे, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी आपली काही सीमारेषा केलेली आहे का, आपल्याला इथपर्यंत हे करायचंय, समाजासाठी हे करायचंय, ह्याची एक ध्येय निश्चिती नक्की केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी आलं पाहिजे. आणि हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल की राजकारण हे या लोकशाहीतल्या व्यवस्थेतला पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढलाच पाहिजे.
1: बरोबर. पण सर तुमचा अनुभव काय सांगतो, तुम्ही कसे ह्या क्षेत्राकडे वळाले?
0: मुळामध्ये हे मी जसं तुम्हाला ह्याच्या पूर्वी सांगितलं की एखाद्याला गोल्फ आवडतं, एखाद्याला क्रिकेट आवडतं, तसं कोणामध्ये बायबॉर्न काही गुण असतात. तसं आम्हालाही समाजकार्यामध्ये आवडलं, विद्यापीठातलं राजकारण, विद्यार्थी चळवळ असं करत आम्ही तो विचार घेऊन आम्ही पुढे चालत गेलो आणि समाजकारण राजकारण करत गेलो. परंतु राजकारण हे प्रचंड कष्ट उपसायचं काम आहे, जनतेच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करणे, तुम्हाला कष्ट करावे लागतात, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार सुरुवातीला केला पाहिजे.
1: महापौर म्हणून आपल्या शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेकडून कोणत्या शैक्षणिक किंवा कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का तुमचे?
0: मुळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये 2-3 प्रयोग सातत्याने एक वर्षापासून चालू केलेले आहेत. आम्ही आता सीबीएसई पॅटर्न पण काही शाळा चालवतो, त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम चालवतो तिथं. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला आम्ही एक स्पोर्ट्सचा गेम दिलेला आहे, प्रत्येक शाळा एका स्पोर्ट्स खाली ठेवलेली आहे, जेणेकरून त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी खेळाच्या मैदानावर पण जावं, त्यांनी खेळ खेळला पाहिजे. म्हणून आम्ही शहरातल्या जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना एक एक स्पोर्ट्सचा एक प्रकार दिलेला आहे. कोणाला टेबल टेनिस दिलेलं आहे, कोणाला क्रिकेट दिलेलं आहे, कबड्डी दिलेलं आहे, खो खो दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कौशल्य विकासाच्या मध्ये आमचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिले त्यांचं ग्रुमिंग व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना चांगले शिक्षक मिळाले पाहिजे. तिथं ज्या विद्यार्थ्यांनी 8वी ते 10वी शाळा आहे तिथं आम्ही आता एक कन्सेप्ट करतोय की जिथं वयात आलेल्या मुलींसाठी पिंक रूम असली पाहिजे, तिथं त्यांचे मेडिसिन्स अवेलेबल असले पाहिजे, तिथं कन्सर्न

0: छात्राचा नंबर असला पाहिजे. अशा सर्वकष प्रकारे आम्ही महापालिकेच्या शाळेचा विकास आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहोत.
1: हा सर खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे, पण ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतल्या विद्यार्थ्यांना समान संधी जनरली मिळत नाही, तर यासाठी शहर प्रशासन काय करू शकतं किंवा काय करतंय?
0: नाही, आता सध्या तर आपण काही करत नाही, कारण की आपण महापालिका ही शहरी भागातल्या मुलांसाठीच काम करते. पण निश्चितच पुढच्या काळामध्ये जवळ असलेल्या ग्रामीण भागातले काही विद्यार्थ्यांना महापालिका आमची जबाबदारी म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये वगैरे काही वर्ग आपण असे चालवू शकतो की बाबा ह्यांचा जो ग्रामीण विद्यार्थी आणि शहरातले ह्यांचा जो थोडासा गॅप असतो तो गॅप आपण दूर करू शकू.
1: आज अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जातात, आपल्या शहरातच त्यांना शिक्षण कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काय करता येईल?
0: नाही, मुळामध्ये आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याकडे जे बिडकी ऑरिक मध्ये जवळपास 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये टोयटा किर्लोस्कर आहे, इथर आहे, JSW आहे, अशा अनेक कंपन्या आहेत. तिथं अनेक रोजगार या तरुण मुलांसाठी आपल्या शहरातल्या मिळणारच आहेत, तर त्या मिळण्यासाठीच्या संधी पुढच्या वर्षभरात आता उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहेत. ह्याच्यापूर्वी पण आपल्याकडं MIDC जे आपले वाळूज आहे, चिकलठाणा आहे, इथं किंवा शेंद्रा असेल इथं सुद्धा आपल्या शहरातल्या तरुणांना संधी मिळतेच आहे. पण आता ह्याच्यामध्ये मोठ्या लार्जर स्केलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याच्यात खूप लार्जर पाऊल उचललेलं आहे, आणि DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आहे आपला किंवा ऑरिक जे आहे इथं ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून खूप मोठ्या संधी पुढच्या वर्षभरात उपलब्ध होणार आहे.
1: सर, स्थानिक युवा कलाकारांसाठी आणि रंगभूमीसाठी काही आहेत प्लॅन्स तुमचे किंवा महानगरपालिकेचे?
0: महापालिका एक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा खूप वर्ष करत होती, जी गेल्या 10-12 वर्षापासून बंद पडली होती. म्हणजे तुम्हाला असं वाटेल पण मुक्ता बर्वेंपासून खूप जण त्या राज्य एकांकिका स्पर्धेतूनच पुढे आलेले, तर ही महापालिका आता राज्य एकांकिका स्पर्धा पुन्हा चालू करणार आहे. ती राज्य एकांकिका स्पर्धा अतिशय चांगली पद्धतीनं प्रोफेशनली चालू करणार आहे. एक आमच्या डोक्यात ह्यावर्षी आम्ही संगीत दिनाच्या दिवशी एक शहरातल्या सगळ्या कलाकारांना एका व्यासपीठावर संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आणलं होतं. महापालिका आणि संगीत प्रेमी जे ह्या शहरातले आहेत, जे स्वतः गायक आहेत, आणि त्यांना करायला लावलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो संगीत दिन साजरा व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर असे काही कार्यक्रम वर्धापन दिनी करायचे की ज्याच्यामध्ये शहरातले नाट्य चळवळीतले लोकांनी बसवलेले नाटकं, बाल्य नाट्य स्पर्धा, अशा अनेक गोष्टी या संस्कृतीशी साहित्याशी निगडीत आम्हाला करायचं. एक बुक फेस्ट पण करायची इच्छा महानगरपालिकेला आहे की एक बुक फेस्ट असावा आणि एक 3 दिवसाचा तो फेस्टिवल असावा की ज्याच्यात 2 नाटकं आहेत, 2 बालनाट्य आहेत, एक बुक फेस्ट चालू आहे, असं एक करायचं आमचं प्रयोजन आहे. पण राज्य नाट्याची एकांकिका स्पर्धा ही 100% महापालिका घेणार आहे त्या वर्षामध्ये, आणि मार्चच्या पहिली ती जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये ती स्पर्धा.
1: वाव, म्हणजे ही कलाप्रेमींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. सर, तुम्ही यंग मेयर आहात छत्रपती संभाजीनगर शहराला लाभलेले, तर महापौर बनण्यापूर्वी तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा होत्या? कारण आजकाल पूर्ण भारतभरात आंदोलन चालू आहे, जेएनजीच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत, तर त्याबद्दल
0: मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा एक युवक म्हणून विचार करतो तेव्हा देश ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047 हा जो देश पुढे चाललेला आहे, तुम्ही GDP काल पाहिला असेल 7.8% पर्यंत GDP गेलेला आहे, आणि विकसित भारत 2047 विजन ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा विकसित महाराष्ट्र 2047 विजन ठेवलं. देश खूप, म्हणजे मी तरुण असतानाच्या ज्या माझ्या अपेक्षा शासनाकडून होत्या त्या बऱ्यापैकी त्या अपेक्षा पुढे चाललेल्या आहेत. हे बघा, प्रशासन आणि व्यवस्था चालवत असताना काही ना काहीतरी जो कोणी काम करेल तर तेव्हाच काहीतरी उणीवा राहतील त्याच्यामध्ये. परंतु मी जे आता अपेक्षित, मला जे तरुण म्हणून वाटत होतं की जे राज्य शासन असेल किंवा देशाचं शासन असेल यांनी करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्ती काम हे दोन्ही करतात. आणि म्हणूनच आम्हाला या शहराचं महापौर झाल्यानंतर असं वाटलं की आपण विकसित छत्रपती संभाजीनगर 2047 विजन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.
1: सर, आपल्या शहराला युवकांचं शहर बनवण्यासाठी आहेत काही तुमचे प्लॅन्स?
0: नाही, असे प्लॅन्स केले नाही. युवकांचं शहर आहेच आहे, मुळामध्ये बनवायची गरज नाहीये. युवकांचं शहर आहे, हे शहर युवकांचं आहे. आणि आपल्या देशाचं जर ऍव्हरेज एज काढलं तर ते आज 28-30-32 पर्यंत आहे, त्याच्यामुळे देश तरुणच आहे. हा
1: सर, आता आपण एक रॅपिड फायर करूयात.
0: यस, करूयात.
1: तुमचा शाळेतला आवडता विषय?
0: इतिहास.
1: एक शिक्षक ज्यांना तुम्ही आजही फोन करू शकतात?
0: सराफ सर.
1: युथ म्हणजे एका शब्दात?
0: ऊर्जा.
1: तुमच्यासाठी नेतृत्व म्हणजे काय?
0: अन्याय, गरीब, पीडित व्यक्तींचे प्रश्न सोडू नये आणि त्यांचं नेतृत्व करणे.
1: एक क्वालिटी जी प्रत्येक तरुणात असावी?
0: शिस्त.
1: आणि एक तरुणांनी क्वालिटी टाळावी?
0: तरुणांनी आपल्या अचीवमेंट, म्हणजे टाळायची गोष्ट म्हणली तर खूप जास्ती स्वतःला फोकस हटवू नका. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस आहे त्याच्यावरती फोकस राहू द्या.
1: छोड्या

0: हा डिस्ट्रक्शन पासून दूर राहा.
1: तुम्हाला जास्त काय आवडतं सर, पुस्तक वाचणं की पॉडकास्ट?
0: पुस्तक वाचणं.
1: तुमचं आहे एखादं फेवरेट पुस्तक?
0: म्हणजे मला वपू काळे सुद्धा खूप, वपू खूप आवडले मला आयुष्यात. मी माडगुळकरांना पण खूप वाचलं. त्याच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं खूप आवडले. त्याच्यानंतर मी आता सध्या जदुनाथ सरकारांचं जे सगळा इतिहास आहे तर ते वाचतोय, तो पण खूप चांगला आहे.
1: ओके. शहरातील तरुणांसाठी एक स्वप्न?
0: ज्या शहरातल्या तरुणांना जे त्यांना मोकळं वातावरण असलं पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ जो नाट्य चळवळीत काम करतो त्यासाठी नाटक असलं पाहिजे, त्यांना शहरामध्ये मला एक स्वप्न आहे की एक स्पॉट असा डेव्हलप झाला पाहिजे की जिथं संध्याकाळी शहरातले चांगले कलाकार येतील, बसतील, कोणी गिटार वाजवल, कोणी गाणं म्हणल, तो स्पॉट अतिशय एकदम प्रेरक असला पाहिजे. असा एक स्पॉट करायचं ज्याला कट्टा म्हणतो आपण, तो कट्टा करायचं माझं एक स्वप्न आहे.
1: किती छान. आणि सर शेवटी तुमचा संभाजीनगर मधला सर्वात फेवरेट स्पॉट?
0: पूर्ण शहरच फेवरेट आहे माझं, त्याच्यामुळे स्पॉट सांगता येणार नाही. पण या शहरात खूप स्पॉट आहेत असे की जे खूप फेवरेट आहेत.
1: पण एखादं असं खाण्याचं ठिकाण असेल किंवा फिरण्याचं?
0: संभाजी पेठेतली नाचची भेळ माझं खूप आवडतं ठिकाण आहे. गायत्री चाट भंडारची चाट माझं आवडतं ठिकाण आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर गुलमंडीवर गेले तिथले दही भल्ले माझं आवडतं ठिकाण आहे. त्याच्यानंतर असे खूप आहेत, म्हणजे बॉम्बे फरसांचा फाफडा माझं आवडतं ठिकाण आहे. तर या शहरामध्ये हे शहर खूप कल्चर्ड आणि खूप म्हणजे खाद्य संस्कृतीच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर नाट्य संस्कृती याच्यासाठी खूप नटलेलं शहर आहे.
1: ते तर आहेत सर, आपलं शहर खरंच खूप बेस्ट आहे. सर आज तुम्ही महापौर आहात, पण एकेकाळी तुम्ही शिक्षकांसमोर विद्यार्थी म्हणून बसलेले होतात. त्या विद्यार्थ्याला, त्या छोट्या समीरला जो त्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती, आजचा महापौर झालेला समीर भेटला तर तो काय सांगेल?
0: तो समीरला सांगेल की समीर, तू ज्या गोष्टीचा विचार करून समाजकारण चालू केलं होतं लहानपणीपासून, ज्या आदर्शांनी तुला जीवनामध्ये नैतिकता आणि एथिक्स शिकवले, त्याला तू किती पाळतोयस ह्याचा विचार सातत्याने करत जा, हे सांगेल तो समीर.
1: सर हात तरुणांसाठी एक संदेशही झाला की आपण आपल्या एथिक्स आणि मोरल धरून
0: चाललं पाहिजे.
1: समीर सर खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा उत्तरोत्तर विकास होत राहो आणि तरुणांना योग्य दिशा मिळो एवढीच अपेक्षा. धन्यवाद.
0: मला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरनी या कार्यक्रमासाठी, युववाणीसाठी इथं बोलवलं त्याबद्दल मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचं खूप आभार व्यक्त करतो. आणि मला मी आकाशवाणी ऐकणारा माणूस आहे बातम्यांपासून सगळंच, तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की या शहरातली म्हणजे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि महानगरपालिका यांनी मिळून या शहरामध्ये चांगला नवीन पायंडा पाडावा अशी माझी अपेक्षा आहे. मला आज इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप माझ्या वतीने आभार.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर राजूरकर यांची मुलाखत. आजचा युववाणीचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्ष शाह तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

जिथे बहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया विनय माणके यांच्या मुख्य स्वरात पुरुषोत्तम बेर्डे यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं आहे आणि चित्रपट आहे हमाल दे धमाल।

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या पर्सनॅलिटीचा एक मुख्य भाग हा चेहरा असतो. मग त्यामध्ये आपलं नाक आलं, डोळे, ओठ, दात कसे आहेत हे सगळं मिळून चेहऱ्याची ठेवण असते. आपल्या सगळ्यांनाच दात एकदम मोत्यासारखे सुंदर असलेले आवडतात, पण हे काही कधी कधी शक्य नसतं, मग ती कारणं कोणतीही असोत. पण आपल्या दंतवैद्यक शास्त्रानं एवढी प्रगती केली आहे की दात वेडेवाकडे असतील तरी ते सरळ केले जातात. तसंच दातांच्या अनेक काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा आधुनिक पद्धतीने उपाययोजना केल्या जातात. तर श्रोते हो, आज आपण आपलं मौखिक आरोग्य कसं असावं आणि कृत्रिम दंतरोपण म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत. या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुदर्शन मंडलेजा यांना. डॉक्टर सुदर्शन मंडलेजा हे डेंटल सर्जन आहेत, गेली 14 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण डॉक्टर सुदर्शन मंडलेजा यांच्याकडून मौखिक आरोग्य आणि कृत्रिम दंतरोपण याविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर सुदर्शन मंडलेजा, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न आम्हाला विचारायचा वाटतोय की मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि आपलं मौखिक आरोग्य कसं असावं?
1: मौखिक आरोग्य म्हणजे दात तुमचे किडलेले नसावे, हिरड्या मजबूत असाव्या, तुम्हाला दोन वेळेला व्यवस्थित जेवण करता यावे.
0: डॉक्टर, मला सांगा की सध्या आपण बघतो की मौखिक आरोग्य फार काही लोकांचं चांगलं नसतं, मग त्याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आल्या म्हणा किंवा शुगर इंटेक, यामुळे सुद्धा दातांवरती परिणाम होतो का?
1: हो.
0: कसा होतो तो परिणाम?
1: त्याच्यामध्ये दात जे शुगर इंटेक असतात त्याचे ते फूड लॉजमेंट होते दातांवर, अन्न

0: साचले जातात आणि त्याच्यामुळे दात खिडतात आणि बऱ्याच वेळेला ब्रश न केल्यामुळे हिरड्यांवर बायोफिल्म तयार होते, प्लाक तयार होतो आणि त्याच्यामुळे मग पुढे हिरड्यांमध्ये रक्त येणे, तोंडाचा वास येणे आणि पुढे चालून हिरड्याचे स्नायू जे असतात ते खराब होतात आणि दात मग पडतात.
1: अच्छा डॉक्टर, मला एक सांगा की आता तुम्ही सांगितलं की दातांना कीड लागते, ही कीड आतून एकदम सुरू होते आणि मग ती वरती दातांवरती दिसायला लागते का? कशी ही नेमकी कीड असते, म्हणजे कीड लागल्या लागल्या आपण ओळखू शकतो का, हे मला विचारायचं आहे.
0: नाही, कसं असतं की अन्नकण अडकले की तिथे आपण ब्रश न केल्यामुळे तिथे अन्नकण साचून राहतात दातांच्या वरती, फटींवर, दोन दाताच्या मध्ये किंवा दाताच्या वरच्या भागावर ते अडकून बसतात आणि रात्री झोपताना ब्रश न केल्यामुळे मग तिथे किटाणू जमा होतात आणि मग दाताचं जे अन्नकण असतं ते फर्मेंटेशन होते आणि मग तिथे ऍसिड फॉर्मेशन होऊन आणि मग तिथे दात किडतात. आणि मग दातामध्ये कसं तीन लेयर असतात, पहिला, दुसरा, तिसरा. पहिला लेयर हा इनॅमलचा असतो, दुसरा डेंटिन आणि तिसरा हा रक्तवाहिन्याचा म्हणजे डेंटल पल्पचा असतो. त्याच्या आजूबाजूला स्नायू असतात आणि खाली मुळच्या खाली हाड असतात. तर तिथे पहिल्या कीड लागली का तिथे व्हाईट चॉकी लिजन दिसते, त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचा बदल हा काळा रंग सारखा दिसतो दातांच्या वर आणि नंतर मग कीड वाढत वाढत दुसऱ्या लेयर पर्यंत, तिसऱ्या लेयर पर्यंत अशी जाते. तर पहिल्या लेयर पर्यंत कीड लागली किंवा दुसऱ्या लेयर पर्यंत कीड लागली तर आपण त्याला मटेरियल फिल करून म्हणजे डेंटल रेस्टोरेशन करून ते दुरुस्त केले जाते. पण तिसऱ्या लेयर पर्यंत गेलं का मग त्याचं रूट कॅनल करावं लागते.
1: पण डॉक्टर थोडस तुम्हाला थांबवत याच्यासाठी, तुम्ही सांगितलं की पहिल्या लेयरला जी कीड लागते तेव्हाच ती आपल्याला समजते का, म्हणजे काही दुखणं वगैरे असं होतं का की अगदी तिसऱ्या स्टेप पर्यंत जाईपर्यंत वाट बघावी लागते त्या कीडीची की काय?
0: थोडीशी सेन्सिटिव्हिटी जाणवते पेशंटला किंवा अन्नकण अडकतात ही समस्या जनरली पेशंट येऊन सांगतात आणि तेव्हाच आपण ती डिटेक्ट करायला पाहिजे विथ एक्सरे आणि क्लिनिकल एक्झामिनेशन करून तपासणी करून सगळं क्लिअर केलं पाहिजे आणि तिथेच आपण मटेरियल रेस्टोरेशन आणि किंवा पीट एन फिशर्स असतात, सिलेंट असतात जिथे म्हणजे दातांच्या वरच्या भागाला भेगा असतात तर तिथे सुरुवात होते. तिथे आपण ते साफ करायला पाहिजे किंवा पीट एन फिशर तिथे क्लिअर केले पाहिजे.
1: डॉक्टर, दात आणि हिरड्या हे अगदी हातात हात घालून राहिल्यासारखे आपल्या तोंडामध्ये राहत असतात, या दोघांचं आरोग्य एकमेकांवरती अवलंबून आहे का?
0: हो, दात किडनी आणि हे मूळ जे आहे ते घट्ट धरून बसते दातांना आणि जर आपण ते दातांचे मूळ जर व्यवस्थित ठेवले नाही तर मग ते दात ढिल्ले होऊन पडून जातात आणि मग आपल्याला पुन्हा नवीन दात लावा लागतात.
1: अच्छा, मग हिरड्यांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर काय काळजी घ्यायची?
0: दर 6 महिन्यांनी डेंटिस्ट कडे जाऊन चेकअप करायचे आणि पहिले सुरुवातीला जाऊन हिरड्या आपल्या चांगल्या आहेत का, हिरड्यामधून रक्त येत नाही का, हिरड्याचा तोंडाचा वास येतो का हे बघायला पाहिजे. जर ते होत असेल किंवा हिरडींचा कलर हा बदलतो म्हणजे आयडियली तो फर्म असायला पाहिजे म्हणजे रेझिलियंट असला पाहिजे, त्याच्यात बदल झाला तर त्याच्यात लगेच कळतो किंवा असा मऊ होतो किंवा ब्रश करताना हिरडीमधून रक्त येणे ह्या गोष्टी होतात तर त्या लगेच आपल्याला कळतात आणि त्यावेळेला लगेच अर्ली डिटेक्शन म्हणजे लगेच आपण जायला पाहिजे डेंटिस्टकडे आणि त्या दाताची सफाई करून घ्यायला पाहिजे. त्याला डेंटल ओरल प्रोफायलेक्सिस म्हणतात.
1: अच्छा,
0: ते स्केलिंग आणि रूट प्लॅनिंग असते ते करून घ्यायला पाहिजे. त्याच्याने मौखिक आरोग्य आपलं चांगलं होतं आणि कीड लागण्याचं प्रमाणही कमी होतं आणि तोंडामधल्या ज्या बॅक्टेरियाचा लोड जो असतो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फक्त नुसतं 1 ग्राम प्लाकमध्ये 10^11 बॅक्टेरियाज असतात.
1: अच्छा,
0: हा, तर एवढं बॅक्टेरियल लोड असतो आपल्या तोंडामध्ये आणि दात किडणे हे संसर्गजन्य रोग आहे. एक दात किडला की त्याच्या बाजूचा पण किडतो, वरचा पण किडतो आणि
1: पसरते
0: आणि म्हणजे ते कशी लाळ ग्रंथीमधून जो सलायवा आपला तयार होतोय तो सलायवामुळे ते ट्रान्सफर होतात आणि नंतर मग दात किडतात. इकडे एक दात किडला की तिकडे किडला, मग दुर्लक्ष झालं का अजून किडतात. ते अगोदरच करायला पाहिजे पण बरेच लोक पैशाच्या अभावी किंवा निग्लिजन्स किंवा

0: आपले कामं आहेत आणि आपल्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष करत राहतात. अशा वेळेला दातांची समस्या ह्या वाढत जातात आणि नंतर मग दाताचं काम न केलं किंवा बरेच लोक पेन किलर घेतात आणि मग त्याच्यावर बघतात की थांबतं का नाही थांबतं का नाही, पण तोपर्यंत ते तिसऱ्या लेअर पर्यंत चालले जातं. तर असं करू नये, तर लवकरात लवकर डेंटिस्ट कडे जाऊन ते सगळं करून घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला एक सांगा की काही काही जणांना गार पाणी प्यालं किंवा गोड खाल्लं की आपल्या दातात कळ येते, तर ही कळ अशी यायला सुरुवात झाली की आपण समजायचं का की आपल्या दातांमध्ये कीड लागायला सुरुवात झाली असं?
0: बऱ्याच वेळेला सेन्सिटिव्हिटी ही हिरड्यांमुळे पण होते आणि ॲबनॉर्मल ब्रशिंग हॅबिट, म्हणजे वेडेवाकडे आणि ब्रश व्यवस्थित करण्याची पद्धत त्यांना माहिती नसते, त्यामुळे पण दात घासले जातात, आडवा ब्रश केला जातो आणि मेजॉरिटी काय होतं की रात्री झोपताना ब्रश न करतात आणि फक्त सकाळीच ब्रश केला जातो हे होतं. तर तसं नसतं, रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश करूनच झोपायला पाहिजे आणि सकाळचा ब्रश हा जेवण झाल्यानंतर ब्रश करायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता आपण कृत्रिम दंतरोपणाकडे वळूया. कृत्रिम दंतरोपण म्हणजे काय नेमकं?
0: कृत्रिम दंतरोपण म्हणजे एक डेंटल इम्प्लांट असतो जे लोक दातांकडे दुर्लक्ष करतात, हिरडींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांचे दात पडून जातात. म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला दोन प्रकारचे दात दिले जातात, दुधाचे दात आणि एक असतात परमनंट दात. दुधाचे दात हे 13 वर्षापर्यंत असतात आणि जे परमनंट दात असतात ते आयुष्यभर आपल्याला खाण्यासाठी वापर होतात, पण त्याची जर निगा नाही राखली तर मग आपल्याला पोटाचे विकार वाढतात, कारण आपण व्यवस्थित खाऊच नाही शकत. त्याच्यामध्ये चयापचयाची प्रक्रिया म्हणजे काय की च्युईंग करणे, च्युईंग करताना त्याच्यामध्ये व्यवस्थित दाताने खाल्लं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या सलायवा जो असतो तो मिक्स होतो आणि ते मिक्स होऊन आणि मग ते पोटामध्ये जातं, मग तिथे गॅस्ट्रिक ज्यूस आहे ते किंवा सलायव्हरी हे सगळं मिक्स होऊन मग आपलं व्यवस्थित डायजेशन.
1: लाळ म्हणायचं डॉक्टर, घास चावतो तेव्हा तोंडातली जी लाळ असते ती मिक्स होते आपल्या घासामध्ये आणि ती पोटात गेल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते असं म्हणायचंय ना तुम्हाला?
0: तर ते झालं पाहिजे. तर मेजॉरिटी काय होतं की लोक जे आहेत ना की ते लक्ष देत नाही आणि नंतर मग दात पडतात, स्नायू खराब होऊन जातात दातांचे, मग दात पडतात आणि मग त्या ठिकाणी मग त्यांचं इनबॅलन्स होतो आणि मग तिथे खाता पिता येत नाही किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की अपघात होतो, पडून जातात कोणी सिनियर सिटीजन आहोत, लहान मुलं असतात किंवा खेळताना पडतात, तर समोरचे दात पडून जातात. तर अशा वेळेला त्याच्या दाताचं उपचार करणे फार महत्वाचे असते, कारण दाताचं सौंदर्यीकरण ते पण महत्वाचं आहे आणि त्यांना तिथून जेवणही करता आलं पाहिजे.
1: बरोबर नक्कीच डॉक्टर. आता तुम्ही सांगितलं की या अनेक कारणामुळे आपले दात पडतात, समजा एक दात आपला पडला तर त्याच्या बाजूचा दात आपला सैल व्हायला लागतो का?
0: जर हिरडींचं आरोग्य जर योग्य असेल ना तर तो बाजूचा दात एवढा हे नाही होत, पण जर समजा खालचा दात जर मिसिंग आहे म्हणजे तिथे काढला गेला किंवा जास्त किडल्यामुळे कुजल्यामुळे काळा झाल्यामुळे आपण दात काढतो, मग काढल्यानंतर मग तो जो बाजूचा दात आहे तो बाजूचा दात आणि वरचा दात हे थोडेसे मुवमेंट करतात, त्याच्यामध्ये पण अन्नकण अडकते. वरचा दात जो आहे ना तो खाली खाली येतो आणि बाजूचा दात पण थोडासा सरकतो आणि मग तिकडे अन्नकण अडकतात. पण हिरडीचं आरोग्य जर थोडं व्यवस्थित असलं तर थोडस चांगलं पण राहते.
1: अच्छा डॉक्टर, हे जे दंतरोपण आहे ते एका दातासाठी सुद्धा करू शकतो का? काय नेमकं तुमचं शास्त्र आहे?
0: लगेच आपण म्हणजे आता दात जर किडलेला असला काळा असला लगेच तो काढून लगेच त्या ठिकाणी दंतरोपण केलं जातं आणि लगेच ते त्याला बंद करून लगेच 3 महिन्यानंतर त्याच्यावर दात लावला जातो आणि नैसर्गिक जसा तुमचा अगोदरचा दात होता तसा तसा तुम्हाला दात तिथे तयार होतो,
1: दुसरा लावला जातो. पण ही प्रक्रिया नेमकी दंतरोपणाची काय आहे?
0: त्याच्यामध्ये सुरुवातीला दात काढल्यानंतर लगेच त्याच्या आम्ही त्यांना सांगतो की आम्ही CBCT करा म्हणून, कोन बीम कॉम्प्युटर टोमोग्राफी
1: ही टेस्ट आहे.
0: ही रेडिओग्राफ असतो, 3D डेंटल एक्सरे असतो, तो करायला पाहिजे. मग तो केल्यानंतर त्याच्यामध्ये हाडाची परिस्थिती कशी आहे, हाडचा वेडेवाकडे आहे का, दात चांगला म्हणजे तिच्या आजूबाजूचा

0: बोन आर्किटेक्ट कसा आहे ते आम्ही बदलतो, ते आम्ही चेक करतो आणि ते केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लांटची साईज किती आहे काय त्यानुसार आम्ही ते ठरवतो आणि मग ते दंतरोपण त्याच्यामध्ये आम्ही असं टायटॅनियमचा स्क्रू असतो डेंटल इम्प्लांट म्हणजे तो स्क्रू आम्ही हाडामध्ये रोवतो आणि त्याच्यावर मग बंद करून टाके लावून त्याला बंद करतो आणि नंतर मग त्याला 3 महिन्यानंतर त्याच्यावर आम्ही दात लावतो. त्याला ऑसी इंटिग्रेशन करावं लागतं म्हणजे जे टायटॅनियमचे स्क्रू असतात ना तर ते बायो कॉम्पॅटिबल असतात, आपल्या बॉडीला ते सूट होतात आणि ते हाडामध्ये रोवले जातात आणि ऑसी इंटिग्रेशन होतं. मग ऑसी इंटिग्रेशन झालं का मग आम्ही त्याच्यावर वरती दात लावतो. आता डेंटिस्ट्री जी आहे ना ती फार बदलली आहे, डिजिटल डेंटिस्ट्रीकडे आम्ही वळत आहोत. स्मार्ट काम होत आहे म्हणजे अगोदर कसं की इम्प्रेशन घ्यावं लागायचे म्हणजे मटेरियल टाकून तोंडामध्ये असं इम्प्रेशन घ्यावं लागायचे, आता तसं नाहीये. आता स्कॅनर आले आहेत, स्कॅन केलं का लगेच ते कॉम्प्युटरमध्ये त्याची इमेज तयार होते, ती इमेज आम्ही त्याच्यामध्ये आम्ही बघतो आणि आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही त्याच्यात मॉडिफिकेशन करतो आणि ते लॅबवाल्यांना पाठवतो. मग लॅबवाले ते बनवतात आणि लगेच आम्ही ते बनवलं का लगेच आम्ही ते लावतो.
1: अच्छा,
0: असं प्रोसिजर आहे. तर हे खूप इझी प्रोसिजर झाली आहे आणि घाबरण्याचं काही कारण नाही. बरेच लोकांना भीती वाटते डेंटल इम्प्लांट म्हणजे फार पेनफुल असतं का, खूप दुखतं का, तर असं काही नसतं. तर जर व्यवस्थित निदान राहिलं तर कधी दुखत नसते.
1: अच्छा, पण जो तुम्ही हा कृत्रिम दात जो डॉक्टर बसवलेला असतो तो बाकीच्या दातांबरोबर मॅच होतो का किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ही नॅचरल दाता एवढीच असते का?
0: बरोबर आहे तुमचा प्रश्न, तो व्यवस्थितच राहते आणि त्याच्याने तुम्हाला रोजचं जेवण व्यवस्थित करता येते. मर्यादेपर्यंत तुम्ही खाऊ शकता म्हणजे जास्त कडक नाही, पण रोजचं जेवण जसं असतं वरण भात भाजी पोळी तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता त्या दाताने.
1: मग तो इम्प्लांट केलेला दात तो तुम्हाला एकदा इम्प्लांट आता समजा तुम्ही केलं एखाद्या पेशंटला तर त्याने फॉलोअप तुमचा घ्यावा लागतो का त्या दातासाठी?
0: बघा, शरीरामध्ये केसापासून पायापर्यंत कोणतीही तुम्ही सर्जरी केली, हार्ट सर्जरी जरी केली तरी त्याला पण निगा राखावी लागते. दाताचंही तसंच असतं, जर तुम्ही त्याची निगा नाही राखली तर ते पुन्हा करावे लागते. पण जर तुम्ही व्यवस्थित निगा राखली त्याची मेंटेन केले, दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही व्हिजिट केली की माझं काही व्यवस्थित आहे का ते बघा चेक करा, तर मग काही होत नसते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की याला काही वयाचं मर्यादा आहे का, म्हणजे लहान मुलांमध्ये करता येतं का?
0: हो, लहान मुलांमध्ये हे नाही करता येत. पूर्ण वाढ झाली म्हणजे 18 वयानंतरच डेंटल इम्प्लांट करायला पाहिजे असं आहे.
1: डॉक्टर मला एक सांगा की भारत देश जो आहे तो डायबिटीसच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर वरती येऊन बसलेला आहे, तर ज्यांना डायबिटीस आहे आणि हिरड्यांचं आरोग्य किंवा दातांचं आरोग्य समजा त्यांचं खराब असेल तर आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट करायच्या असतील तर तुम्हाला काही विशेष काळजी घ्यावी लागते का?
0: डायबिटीसमध्ये ना कंट्रोल असलं म्हणजे 200 जर शुगर असली तर आपण डेंटल इम्प्लांट करू शकतो आणि अनकंट्रोलमध्ये मग आम्हाला टेस्ट कराव्या लागतात. जसं किडनी टेस्ट असते, पॅथॉलॉजिकल टेस्ट असतात, जसं किडनी टेस्ट आहे, लिव्हर टेस्ट आहे, तर ह्या टेस्ट करून किंवा मग एक कोणाला गोळ्या चालतात, बऱ्याच लोकांना हार्टचे प्रॉब्लेम असतात किंवा किडनीचे प्रॉब्लेम असतात, तर मग त्या गोळ्या आम्ही चेक करून किंवा बऱ्याच लोकांना हाडं ठिसूळ होतात रजेनिवृत्तीनंतर किंवा जे वयस्कर लोक असतात त्यांना गोळ्याचा जे मेडिसिन लिहून देतात डॉक्टर, तर ते आम्हाला चेक करून आणि मग आम्ही त्याच्यावर निर्णय घेतो की हे करू शकतो की नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृत्रिम दंतरोपणसाठी ते हाड जे असतं ना ते हाड महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये जर हाड कमी जास्त असलं तर आम्ही त्याला रिज ऑगुमेंटेशन म्हणून प्रोसिजर असते, त्याच्यात बोन ग्राफ्टिंग वगैरे करून असं करावे लागतात.
1: मला एक्झॅक्टली डॉक्टर तेच विचारायचं होतं की हिरड्यांची सुद्धा हाडं असतात, ती जर ठिसूळ झाली किंवा ती झिजतात पण हाडं, तर ती तुम्ही ती पण हाडं नैसर्गिकरित्या नसतील ती हाडं, तर तुम्ही ती बनवून तिथे आणि मग दंतरोपण करता का?
0: हो, तिला बोन ग्राफ्टिंग म्हणतात, ती करून आणि मग केल्या जाते.
1: अच्छा, आणि समजा की आता एखाद्या व्यक्तीची पूर्ण दात खराब झालेत आणि पूर्ण दात थोडं वय झालं की ते काढले जातात सगळे आणि मग त्याच्या

0: त्यात कवळीचा हा एक ऑप्शन आहे, तर हे पूर्ण दाताचं इम्प्लांट होतं का?
1: मेजॉरिटी काय होतं की क्रोनिक पेरोडॉन्टायटिस म्हणून एक हिरडींचा रोग आहे, किंवा बऱ्याच काही सिंड्रोमिक केसेसमध्येही हिरड्या खराब होतात, तर आणि डायबिटीसमुळे पण लक्ष जर नाही दिलं तर हिरड्या खराब होतात. तर काय होतं की बरेच लोक त्याला दुर्लक्ष करतात, म्हणतात की दात जेव्हा माझे पूर्ण पडेल तेव्हा मी करेल, पण तोपर्यंत बऱ्यापैकी हाडाची झीज होऊन जाते. कारण जे दात जे असतो ना, त्या दाताच्या खालचे जे हाड असतात हे दातांसाठी बनलेलं असतं, पण तुम्ही दात काढला गेला किंवा त्याच्या निगा नाही राखली तर मग हाडाची झीज होत जाते. मग अशा वेळेला आम्हाला ते अजून कॉम्प्लिकेटेड होत जाते. म्हणून जेव्हा खूप मोजकेच दात उरतात, 5 ते 10 उरतात, आणि त्याच्यावरच लोक जीवन भागवायचा विचार करतात, तर हे चुकीचं आहे, हे करू नये. त्यांनी लगेच त्या तिचे दात जे हलतात आहे किंवा किडलेले आहेत किंवा जे होपलेस दात आहेत ते काढून आणि लगेच त्याला फुल माउथ इम्प्लांट म्हणतात, त्याच्यामध्ये 5 ते 6 इम्प्लांट हे लावले जातात वरती, आणि खाली पण मिनिमम जे आहे ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त इम्प्लांट खाली लावले जातात, आणि ते लावून आणि मग त्याला कम्प्लीट फुल माउथ प्रोसेसिस असतो.
0: पण ही प्रोसेस खूप मोठी असेल डॉक्टर, पूर्ण तोंड आपल्याला कव्हर करायचं आहे
1: त्याला करावं लागतं सुरुवातीला वरचं किंवा खालचं असं करून, आणि 2 वेळेला 2 सेटिंग मध्ये ते होऊन जाते.
0: अच्छा, या दंतरोपणाचे डॉक्टर काही प्रकार आहेत का? काय प्रकार आहेत
1: त्याच्यामध्ये? वेगवेगळे प्रकार आहेत दाता इम्प्लांट मध्ये, जसं कन्व्हेन्शनल इम्प्लांट आहे, त्याच्यानंतर झायगोमॅटिक इम्प्लांट आहे, किंवा म्हणजे जिथे हार्ड नसलं ना तर आम्हाला गालाच्या वरचा जो बोन असतो ना तिथून पण इम्प्लांट, आम्हाला तिथून सपोर्ट घेऊन इम्प्लांट करावं लागतात. आणि काही वेळेला जर हार्ड नसले तर आम्हाला पाठीमागच्या टेरिगॉइड जो थर्ड मोलार असतो ना त्याच्या पाठीमागे पण एक हार्ड असतो टेरिगॉइड, तर तिथून इम्प्लांट आम्हाला करावे लागतात जर बोन नसले तर. म्हणून ह्याच्यासाठीच मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जाऊन डेंटिस्ट कडे जाऊन, आणि बऱ्याच वेळा कोविड मध्ये म्युकर मायकोसिस म्हणून प्रकार झाला होता, त्याच्यामध्ये
0: तो
1: एक फंगल डिसीज होता, त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे बोन जे आहे ना ती पूर्ण खराब होत होती.
0: अच्छा, किरड्यांची हाड म्हणजे,
1: आणि अनकंट्रोल डायबिटीस मुळे तर हे पूर्ण खराब होत होतं, आणि त्याच्यामुळे मग तो भाग जो आहे ना पूर्ण सर्जरी करून काढावा लागत होतं, आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण इम्प्लांट करून रिहॅबिलिटेशन म्हणतात त्याला, पूर्ण इम्प्लांट रिहॅबिलिटेशन करावं लागत होतं.
0: अच्छा, मग याचा साधारण खर्च किती येतो डॉक्टर, एक दात बसवायचा किंवा पूर्ण जर आपले दात इम्प्लांट करायचे असतील?
1: साधारणतः एक इम्प्लांट करण्यासाठी मिनिमम 30,000 रुपये हा खर्च, एका दाताचा खर्च येतो, आणि 30 पेक्षा जास्त पण लागतो. जसं काय असतं की काही इम्प्लांट जे असतात ना हे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना हे बाहेरच्या देशामध्ये होतात, तर अशा देशांमध्ये ते होतं मॅन्युफॅक्चरिंग.
0: हे जे दात तुम्ही बनवून बसवता पेशंट्सना, तर त्यामध्ये पण काही क्वालिटीज असतात का? की
1: त्यामध्ये इम्प्लांटची डिझाईन कशी आहे ते खूप मॅटर करते, किंवा त्याचं मटेरियल कसं आहे ते सगळं बघावं लागतं, आणि त्यानुसार मग त्याचा दर्जा असतो.
0: अच्छा,
1: तर चांगल्या क्वालिटीचं इम्प्लांट जे आहे ते 30,000 पासून पुढेच असते.
0: अच्छा, आणि मग एकदा दंतरोपण केल्यानंतर साधारण त्या पेशंटने काय काळजी घ्यायची दातांची?
1: दंतरोपण केल्यानंतर फक्त जास्त कडक वस्तू काही खाऊ नये, आणि अन्न कण अडकू नये, जेवण झाल्यानंतर लगेच ब्रश करणे व्यवस्थित हे करायला पाहिजे, आणि दर 6 महिन्याला डेंटिस्ट कडे जाऊन व्हिजिट करावं आणि बघावं की व्यवस्थित आहे का नाही.
0: डॉक्टर सुदर्शन, मला सांगा की कृत्रिम दंतरोपण केल्यानंतर साधारण त्या पेशंटनी काय काळजी घ्यायची, आणि मुळात कृत्रिम दंतरोपण आपल्याला करायलाच लागायला नको म्हणून काय काळजी घ्यायची, काय सांगाल?
1: जे नैसर्गिकरित्या आपले दात आहेत त्यांची आपण निगा राखायला पाहिजे, 2 वेळेला ब्रश करायला पाहिजे, अन्न कण अडकू देऊ नये, त्यानंतर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी डायबिटीस कंट्रोल करायला पाहिजे, आणि अति धूम्रपान आहे किंवा मद्यपान आहे हे जेवढं कमी करता येईल तेवढं करायला पाहिजे, आणि

0: गोळ्या औषधी जेवढ्या चालू आहेत त्या व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे, दर फॉलोअप करायला पाहिजे, आणि पॅकेट फूड आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. जंक फूड जे आहेत शक्यतो जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला पाहिजे. घरचं जेवण हे सगळ्यात उत्तम जेवण म्हणून माझं सांगायचं आहे की दोन वेळाला व्यवस्थित ब्रश करा. मौखिक आरोग्य हा संपूर्ण शरीराचा आरसा आहे, आणि जर मौखिक आरोग्य व्यवस्थित नसलं तर पोटाचे विकार वाढतात, आणि पोटाचे विकार वाढले की पूर्ण सगळे शरीरात आजार लागायची शक्यता असते. म्हणून मौखिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे ही फार गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर सुदर्शन मंडलेजा आज आपण इथे आलात आणि मौखिक आरोग्य आणि कृत्रिम दंतरोपण याविषयी खूप मोलाची अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: गलत।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव हरिदास।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रविवारी 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: कंप्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसहभागातून डीजेमुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीवर यांचं आश्वासन. कनिष्ठ न्यायालयातल्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 केल्यानं यंदा 31 मार्च नंतर निवृत्त झालेल्या न्यायाधीशांना पुन्हा रुजू होण्याची संधी मिळणार. आणि येत्या 29 तारखेला राज्यभरात 1000 रोजगार मेळावे आयोजन करण्याचा राज्य सरकारचा मानस. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. डीजे बंदीच्या मुद्द्यावर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर आदेश काढले जात असल्याचं ते म्हणाले.
1: डीजे मध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: नागपुरातला डीजे बंदीचा निर्णय शिथिल करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज दिलं. मोठी कंपनं आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बेस साऊंडवर निर्बंध कायम राहतील पण टॉप आणि मिडल साऊंड सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी राहणार नसल्याचं आश्वासन त्यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिलं. साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत निश्चित केले जाणारे नियम हे केवळ विशिष्ट उत्सवापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या 365 दिवस सर्वांसाठी समान पद्धतीनं लागू राहतील असंही पोलीस आयुक्तांनी आश्वासित केलं.

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगानं विकसित होत असून पुण्यात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा जास्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. जीसीसी क्षेत्रात पुण्यानं पहिलं स्थान देशात मिळवावं हे राज्य शासनाचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाकडमध्ये एका खासगी आईस्क्रीम कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीव्हर यांनी दिलं आहे. त्यासाठी पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सागरी आणि बंदर क्षेत्राचं पूर्ण प्रतिनिधीमंडळ घेऊन भारतात येऊ आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय

या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायच्या प्रवासात महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. बेल्जियम आणि महाराष्ट्र यांच्यात काही ठराविक प्रकल्प ठरवून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन तसंच शेती आणि अन्न प्रक्रिया अशा पाच क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. वेवर यांनी आज मुंबईत हिरे व्यापार क्षेत्रातल्या उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमालाही संबोधित केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातली हिरे व्यापारातली भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असल्यानं अतूट आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. आज जगातल्या 90% जास्त हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयांमधल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 62 वर्ष करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देशातल्या 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. त्यानुसार या राज्यांमध्ये यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारली नसेल तर पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी दिली जाईल. तसंच नियमात आवश्यक सुधारणा होईपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला वयाची 62 पूर्ण करण्याच्या आत सेवानिवृत्त केलं जाणार नाही. हा निर्णय सर्व प्रकारची न्यायालयं, न्यायाधिकरणं आणि अर्धन्यायिक आस्थापनांना लागू होईल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी सेवानिवृत्तीचं वय 65 असून उच्च न्यायालयातले न्यायाधीश 62 वर्षी निवृत्त होतात. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही या मुद्द्याचा फेरविचार करून येत्या 2 जबाब द्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही एस मोहना यांच्या पीठानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ येत्या 29 आयोजित केला असून त्याअंतर्गत राज्यभरात 1000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचं लक्ष राज्य शासनानं निश्चित केलं आहे. आज मंत्रालयातून राज्यव्यापी रोजगार मेळावा आणि प्लेसमेंट ड्राईव्ह संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत हे लक्ष ठरवण्यात आलं. बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. युवकांना रोजगारासाठी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं 7 प्री प्लेसमेंट प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यात नोकरीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, व्यक्तिमत्व विकास तसंच मुलाखतीला प्रभावीपणे कसं सामोरं जावं याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. तसंच रोजगारासाठी निवड झाल्यानंतर युवकांना आवश्यक ते पोस्ट प्लेसमेंट प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींची दारं खुली होतील असं मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितलं. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत, त्यामुळे अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी आज परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचं उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी असे निर्देश सरनाईक यांनी दिले.
नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून

0: एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याचं आज निलंबन करण्यात आलं. या मुलीला ताप, उलटी अशा लक्षणांमुळे काल रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निकृष्ट जेवणाचा तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक तसंच आदिवासी आंदोलकांनी आज धरणं धरलं. प्रकल्प अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर या मुलीचा मृतदेह पालकांनी ताब्यात घेतला. आश्रमशाळेत योग्य काळजी घेत असल्याचं सांगत शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल असं आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितलं. बीडमध्ये आंबेजोगाईत आयोजित केलेली मॅरेथॉन अनवाणी धावून जिंकणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांची आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी हे पाऊल उचलणाऱ्या रमाबाई यांना सरकारी योजनांचे लाभ मिळतील याची खात्री करून घेण्याची सूचना रहाटकर यांनी अधिकाऱ्यांना केली. श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन, कीर्तन, भजन, आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसहभागातून डीजेमुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डे विवर यांचं आश्वासन. कनिष्ठ न्यायालयातल्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 केल्यानं यंदा 31 मार्चनंतर निवृत्त झालेल्या न्यायाधीशांना पुन्हा रुजू होण्याची संधी मिळणार. आणि येत्या 29 तारखेला राज्यभरात 1000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य सरकारचा मानस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 आणि 17 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. शहरांच्या रस्त्यांवर सजावट, रोषणाई आणि मिरवणुकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं स्वरूप बदलताना दिसतंय. पारंपरिक ढोलताशे, लेझिम, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत डीजेचाही मोठ्या प्रमाणात वापर होतोय. उत्सवाचा उत्साह वाढतोय, पण त्याचवेळी ध्वनी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर होतोय. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात डीजेमुक्त, ध्वनी प्रदूषणमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेशोत्सवाचा खरा गजर नेमका कशाचा असावा, डीजेच्या दणदणाटाचा की आपल्या संस्कृतीचा, याविषयीचा उहापोह आजच्या वृत्त विशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची अनेक चित्र डोळ्यांसमोर येतात. घरातल्या गणपतीची आरती, सार्वजनिक मंडळातले देखावे, ढोलताशांचा नाद, लेझिमचा ताल, भजन कीर्तन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम. सार्वजनिक गणेशोत्सवामागे केवळ धार्मिक भावना नव्हती, समाजाला एकत्र आणणं, जनजागृती करणं आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं हा त्यामागचा महत्वाचा विचार होता. आता काळ बदललाय, मनोरंजनाची साधनं बदलली, तंत्रज्ञान उत्सवाचा भाग बनलं. आता अनेक मंडळांमध्ये आकर्षक रोषणाई, डिजिटल स्क्रीन, लेझर शो आणि मोठ्या आवाजातलं संगीत पाहायला मिळतं. उत्सव अधिक भव्य झालाय, पण या भव्यतेसोबत एक प्रश्नही उभा राहिलाय, उत्सवाचा आवाज किती असावा. याबद्दल अधिक माहिती देत आहेत सर जे जे स्कूल ऑफ हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास चव्हाण.
1: त्याच्यात आपल्याला आहे ना दोन महत्वाचे म्हणलं तर मंडळांनी काय काळजी घ्यावी आणि इंडिव्हिज्युअल जो पार्टिसिपेट होतो फेस्टिवल मध्ये त्यांनी काय काळजी घ्यावी त्या बाबतीत बोलूया. मंडळांनी शक्यतो बघावं की जे पण आपण मंडळ स्थापित करतो ते खुल्या मैदानात करावं, कुठे कॉम्पॅक्ट झोन किंवा कुठे नॅरो झोन मध्ये करावं नाही. कारण काय, जितकं मोठं झोन असेल, ग्राउंड असेल किंवा मोठं मैदान असेल, तिथे हा जो पण साऊंड डेसिबल आहे 100-100 वरती जरी गेला तरी हा साऊंड डेसिबल इंडिव्हिज्युअलला कधी इफेक्ट नव्हणार, त्यात काय साऊंड पसरतो, पण तुम्ही तो

0: साऊंड डेसिबल एका नॅरो झोन मध्ये केला मंडळाने तर तो जास्त घातक होऊ शकतो. तर शक्यतो मंडळाने ही काळजी घ्यावं की त्यांनी जे फेस्टिवल आपण करतोय ते थोडस मोठ्या झोन मध्ये करावं जिथे जागा आय स्पेस असावी. दुसरी गोष्ट मंडळाने सारखं डेसिबल क्वांटिटीमध्ये मेजर करावं की आपण 100 डेसिबल जास्त नाही व्हायला पाहिजे आणि थोडे 8 तासापेक्षा कंटिन्युअसली ब्रेक नाही असेल चालवायला नाही पाहिजे. 15-20 मिनिटाचा ब्रेक जरी घेतला त्याच्यानंतर जरी चालवलं तरी हरकत नसावी. आणि थर्ड साऊंडची डायरेक्शन मंडळाने रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये न करता आपल्या जिथे सेलिब्रेशन होतं तिकडे साऊंड डीजेचं जे पण स्पीकर आहे ते तिकडेच लावणं शक्यतो त्यांनी करावे. हे झालं मंडळाच्या स्वरूपात. आता इंडिव्हिज्युअलच्या स्वरूपात स्वतः जे इंडिव्हिज्युअल आहे जे पार्टिसिपेट करतायत त्यांनी डेफिनेटली पार्टिसिपेट करावं, नो डाऊट अबाउट दॅट. बट द थिंग इज दॅट की त्यांनी कानामध्ये थोडस मफलर इयर, आजकाल अमेझॉन किंवा कुठच्याही वेबसाईट वरती इयर मफलर भेटतात किंवा आपण कॉटन जे वापरतो ते कानात कॉटन टाकलं तर थोडस कानाच्या पडद्याला डायरेक्टली साऊंड एक्सपोजरचा जो आपला परिणाम आहे तो इनडायरेक्टली कमी होऊन जातो आपण काही इयर प्लग्स किंवा कॉटन बड वापरल्याने. आणि दुसरी गोष्ट जे पण पार्टिसिपेट करतात त्यांनी शक्यतो ते डीजेच्या स्पीकर पासून थोडं दूर राहावं आणि कंटिन्युअसली 8 तासापेक्षा जास्त डीजेच्या कडे कोणीही हे नाही करावं, थोडं ब्रेक घ्यावं परत यावं सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि मुख्यतो जेव्हा गणेश फेस्टिवल आपले होऊन जाईल त्यांनी आपलं हिअरिंग असेसमेंट एकदा करून घ्यावं. ते एकदा काय काही काही गोष्टी आपण निग्लेक्ट करतो पण नंतर समोरचा म्हणतो की तुला ऐकायला कमी येत आहे किंवा तेव्हा आपण असेसमेंट करतो. तर आपण स्वतःच आपण एक अवेअरनेस म्हणून थोडस फेस्टिवल झालं किंवा झालं की एका ENT सर्जन कडे जाऊन आपण आपले हिअरिंग असेसमेंट करून घ्यावे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आपण ह्या फेस्टिवल मध्ये चांगल्यापैकी आपण न्यूट्रिशियस फूड खावं जेणेकरून कानाच्या नसा जे असतात ज्याला डॅमेज होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपलं डाएट चांगलं मेंटेन करावं, थर्ड फ्रिक्वेंट असेसमेंट करावं इयरिंगचे आणि शक्यतो 8 तासापेक्षा जास्त साऊंड एक्सपोजर करू नये.
1: श्रोते हो, खरं तर प्रश्न डीजे असण्याचा किंवा नसण्याचा नाही, प्रश्न आहे तो ध्वनीच्या तीव्रतेचा आणि त्याच्या परिणामांचा. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातल्या संगीतामुळे सर्वाधिक त्रास कोणाला होतो? कदाचित एखाद्या रुग्णाला, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला, परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला, लहान मुलाला किंवा कदाचित आपल्या शेजाऱ्याला. आपल्यासाठी तो 2-3 तासांचा उत्सव असू शकतो पण त्या आवाजाचा परिणाम दुसऱ्यासाठी कित्येक तास टिकू शकतो. म्हणूनच ध्वनी प्रदूषण हा केवळ सामाजिक शिस्तीचा मुद्दा नसून आरोग्याचाही विषय. याविषयी अधिक माहिती देत आहेत सर JG स्कूल ऑफ हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास चव्हाण.
0: ध्वनी प्रदूषणचे जे माणसावरती जे दुष्परिणाम होतात ते मुख्यतः कानावरती दुष्परिणाम होतात. कानामध्ये जसं उदाहरणार्थ श्रवण दोष होण्याचे हाय चान्सेस आहेत. हा श्रवण दोष हा परमनंट स्वरूपाचा असतो मोस्टली आणि ह्या श्रवण दोषाला मग आपल्याला इलाज म्हणलं तर त्याचं श्रवण यंत्रच वापरणं त्याचं हे असतं. कारण का हा परमनंट असल्यामुळे आपण कुठचीही शस्त्रक्रिया किंवा कुठचे ऑपरेशन त्याला हे नसतं. त्याच्यामुळे मुख्यतः जो श्रवण दोष होतो तो परमनंट स्वरूपाचा आणि आम्ही त्याला सेन्सरी न्यूरल टाईप ऑफ हिअरिंग लॉस होतो. दुसरं कानाचं दुष्परिणाम म्हणलं तर टिनिटस म्हणून एक सारखा एक आवाज घुमणारा आवाज होतो कानाच्या दुष्परिणाम मध्ये. तिसरी गोष्ट कधी कधी पेशंटच्या कानाला जास्त जर अचानक 120 डेसिबल पेक्षा जास्त जर साऊंड एक्सपोजर झाला तर कानाच्या पडद्याला इजा होऊ शकतो आणि कानाचा पडदा कदाचित परमनंटली डॅमेज पण होऊ शकतो आणि त्या डॅमेजमुळे परत कानाला त्यांना श्रवण दोषची समस्या चालू होऊ शकते. ते मुख्यतः जो पण श्रवण ध्वनी प्रदूषण आहे मुख्यतः कानावरती इफेक्ट करतं. तसं ओव्हरऑल बॉडीमध्ये त्याचं सायकोलॉजिकली म्हणलं तर सायकोलॉजिकलचे दुष्परिणाम म्हणलं तर पेशंटची इरिटेबिलिटी वाढते. ऑफिसच्या कामावरती मन लागत नाही, सारखं तणावात असणं किंवा मुलांमध्ये जेव्हा 10वी किंवा 12वीचे मुलं आहेत त्यांना अभ्यासात थोडंसं ध्वनी प्रदूषणमुळे त्यांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. आणि सर्वात मुख्य म्हणलं तर जे गरोदर महिला आहे जे लास्ट ट्रायमेस्टरमध्ये आहे या लास्ट ट्रायमेस्टरच्या ह्याच्यामध्ये अचानक साऊंड पोल्युशनमुळे त्यांना प्रीटर्म प्रेग्नन्सी पण होण्याचे चान्सेस होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने हे सर्व जे पण आहे आणि तसेच पोस्ट ऑपरेटिव्ह कुठचे हार्टचे पेशंट आहे जे एंजियोप्लास्टी झालेली आहे किंवा त्याला बायपास झालेला आहे अशा पेशंटनी मुख्यतः ध्वनी प्रदूषणमुळे त्यांना पाल्पिटेशन येणं किंवा हाय BP होणं हे पण आजार होऊ शकतात. तर हे सर्व सामान्य जनतेने हे सर्व गोष्टी लक्षात ध्वनी प्रदूषणला.
1: श्रोते हो, ध्वनी प्रदूषणाचा परिणाम हा केवळ माणसांपुरता मर्यादित राहत नाही, शहरातले प्राणी आणि पक्ष्यांवरही मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याची चर्चा होत असताना ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सवाचाही विचार करण्याची गरज आहे आणि या सगळ्यात गणेश मंडळांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. कारण उत्सव कसा साजरा करायचा हे मंडळ ठरवतात. मिरवणूक किती मोठी असावी, कार्यक्रम कोणते असावेत, संगीत कसं असावं

0: आणि समाजाला कोणता संदेश द्यायचा. जर मंडळांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचं स्वरूप बदलणं अवघड नाही. याविषयी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आता ऐकूयात.
1: नमस्कार, माझं नाव गणेश चंद्रकांत खाडे. धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये श्री हनुमान सव मंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्याशी या ठिकाणी संवाद साधू इच्छितो. खरं तर प्रसार माध्यमामध्ये कालपासून बऱ्याचशा बातम्या जे पर्यावरण पूरक किंवा महिन्याभरात हे सर्व चाललेलं आहे त्या संबंधित मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की गेले अनेक वर्षापासून म्हणजे 63 वर्षापासून आम्ही गणेशोत्सव धारावी सारख्या विभागामध्ये साजरा करतोय. परंतु अशा कधीच गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने आमचे वडील आमचे आजोबा असतील आमच्यासोबत राहणारी जी मंडळी असतील त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने गणपती साजरा केलेला आहे आणि जसं सरकारने महानगरपालिकेने आम्हाला आवाहन केलं मागच्या 10-15 वर्षापासून आपण पाहतोय की पर्यावरणपूरक गणेशोत्सव झाला पाहिजे. आम्ही गेले अनेक म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापासून तेच काम या ठिकाणी करतो पर्यावरणपूरक. यावर्षी तिथे आमचं गणेशाचं आगमन अगदी आम्ही खूप लवकर करून घेतलं महिनाभर अगोदर अगदी पर्यावरणपूरक ज्या पारंपरिक पद्धतीने की पूर्वी जशा बैलगाडीवरून मिरवणूक निघायची पाठीमागं नारळाची ती पानं वगैरे बांधली त्या पद्धतीनेच यावर्षी देखील आम्ही गणेशाचं आगमन त्या पद्धतीने केलेलं आहे.
2: नमस्कार, बालमित्र कला मंडळ विक्रोळी पश्चिम. माझे नाव दत्तात्रय श्रीमंदारी, एक सेवानिवृत्त अधिकारी. हे मी मंडळात लहानपणापासून आमच्या कामगार वस्तीत विक्रोळी जन्मलं असल्यामुळे गणपती हा उत्सव आम्ही साजरा करतो. समाजासाठी काहीतरी देणे आपण लागतो तर समाजाच्या गणपतीच्या माध्यमातून काय चांगलं करता येईल. आमचे पूर्ण टीम आमचे मंडळाचे कार्यकर्ता सर्व प्रयत्न करत असतात की लोकांना काहीतरी घेऊन जाण्यासारखं असं पाहिजे. तर सर्वात पहिल्या मुद्द्यात तर आमचं असतं ते डीजे. डीजे हा अक्षरशः नसलेला बरा. डीजे लावल्याने किती जण बहिरे झाले, किती जण घर कोसळले. साताऱ्याला मागच्या डीजेमुळे घर पूर्ण कोसळलेला इतका आवाज. काय करायचे, कशासाठी करायचे? तुम्ही मुलं हे आपल्यासाठी बघताय, त्या लोकांसाठी बघताय का घरातल्या त्या आजी आजोबासाठी विचार करा थोडा. आणि डीजेमुळं खरोखर खूप खूप म्हणजे खूप नुकसान होतं. आणि तुम्हाला एवढंच लावायचा गणपती सणाच्या वेळी या कुठेही काही कोणत्याही वेळी हा डीजे हा खरोखर चांगला नाही. राहिला प्रश्न गणपती हा पर्यावरण पूरकच पाहिजे. पुणे साईड बघा, पुण्याला बघा, सगळीकडे सण साजरा करतात तर ते कसे असतात त्यांचे रोषणाई बोला किंवा काय त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. गणपती मार्फत आपण सगळं करू शकतो. पर्यावरणपूरक म्हणजे कागदाच्या मूर्ती, त्यात आम्ही आता यावर्षी नवीन प्रयोग केलेला आहे की कागदाची मूर्ती तर हवेच आणि आपण दुर्वापासून गणपती बनवले आहे. दुर्वा हे गणपतीचं प्रिय आणि शांततेचं प्रतीक आहे दुर्वा. आणि चांगल्या प्रकारे लोकांना संदेश देणारा असा हा सर आम्ही साजरा करतो. सामाजिक सांस्कृतिक लोकांपर्यंत पोहोचता आणि त्याच्यामध्ये आपण डीजेला प्राधान्य देत नाही. आम्ही डीजे ठेवत नाही. आम्ही काय करतो त्याच्यापेक्षा आपण काय करावं हे महत्वाचं आहे. प्लेजिंग पथक ठेवावे. बरेच मंडळ ठेवत आहे असे ढोल तासे, त्याच्यापेक्षा ते चांगले आहे डीजेपेक्षा. गणपती साजरा करतो जसे माझे मित्रमंडळी विजय कदम, सप्तेज सामंत हे सर्वांनी चांगल्या प्रकारे आम्ही एक शोध तयार करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आमच्या मंडळ नेहमी दरवर्षी करतं. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भरपूर म्हणजे मेहनत कशासाठी करतो, स्पर्धा आहे म्हणून नाही, एक चांगले एक हा सण साजरा कसा करायचा हे प्रत्येक वर्षी त्याचा असा. आता महाराष्ट्र शासनाने पण चालू केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रात चालू केलेला आहे की लोकांनी लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं ते तुम्ही दाखवा, सामाजिक संदेश द्या आणि काहीतरी सामाजिक कार्य करा मंडळाने. मंडळ काय करतं डीजेच्या मागे? पहिला दिवस डीजे कितीचा आहे, शेवटच्या दिवस डीजे किती आहे, फटाकडे किती लाखाचे आणायचे, हा काय हा टिळकांनी सांगितलं नाही. आपण काय करतो हे नेमकं आपल्याला कळलं पाहिजे सर्व मंडळांना. आता काय चाललंय, तुझी 22 फुटची मूर्ती तर माझी 26 फुटची मूर्ती. मूर्ती आणायला काय तुम्ही इथे तुमच्याकडे एवढी पोरं आहेत, त्याचा उद्देश काय? मूर्तीचं उंच घालून त्याच्यानंतर डीजे पाहिजे. पण तुम्ही सण करताय काय करताय हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
0: श्रोते हो, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. म्हणूनच उत्सवाची भव्यता केवळ आवाजात मोजण्याची गरज नाही. गणेशोत्सवाचा खरा अर्थ केवळ जल्लोषात नाही, तर तो आहे एकत्र येण्यात, संस्कृती जपण्यात, समाजासाठी काहीतरी करण्यात आणि सर्वात महत्वाचं दुसऱ्याचाही आनंद आणि शांतता जपण्यात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या

प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: श्रोतेहो, रविवारी 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. तर आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाटभागामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 69%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाटभागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी फुटव्यांच्या अवस्थेत 5 ते 7.5 सेंटीमीटर एवढी ठेवावी. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये खरीप पिकांना पाण्याचा ताण पडू

0: देऊ नये. पाण्याचा ताण पडत असल्यास त्वरित संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गीतसंवादची, आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण वांगी लागवड याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि त्यासोबतच काही छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद.
2: मंडळी नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर शुक्रवारी आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळी शेतीविषयक माहिती घेत असतो, तर आजही आपण अशीच छानशी माहिती घेणार आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात करूया या मस्त गाण्यानं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद मध्ये वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती घेणार आहोत. वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर आपल्याला करता येते. खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यात सुद्धा करता येते. कोरडवाहू शेतीमध्ये त्याचबरोबर मिश्र पीक म्हणून सुद्धा वांग्याची लागवड करता येते. भारतीय आहारामध्ये वांग्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर पांढरी वांगी मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिज अ ब क ही जीवनसत्व, लोह, प्रथिन यांचं प्रमाण सुद्धा पुरेसं असतं. महाराष्ट्रामध्ये वांग्याची लागवड जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली जाते. कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान आणि एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाला वांग्याचं पीक चांगलं येतं. सगळ्या प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीमध्ये वांग्याचं पीक घेता येतं. पण सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये वांग्याचं झाड जो

मान वाढतं. जमिनीचा सामू 6-7 असेल तर पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्या गाळवट जमिनीमध्ये वांग्याचं उत्पादन चांगलं घेता येतं. वांग्याची लागवड करत असताना पूर्व मशागत करताना मुख्य शेतामध्ये रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून कुळवून भुसभुशीत करून घ्यावी लागते. कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30-50 गाड्या शेणखत जमिनीमध्ये पसरवून चांगलं मिसळून घ्यावं. वांग्याची लागवड 3 हंगामात करता येते. खरीप बियांची पेरणी जूनच्या 2 आठवड्यामध्ये आणि रोपांची लागवड जुलै ते ऑगस्ट दरम्यान केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामामध्ये बियांची पेरणी सप्टेंबर अखेर केली जाते तर रोपांची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बियाण्याची लागवड जानेवारीच्या 2 आठवड्यामध्ये करून रोपांची लागवड फेब्रुवारीमध्ये केली जाते. वांगी लागवडीसाठी जाती निवडताना मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन यापैकी एखाद्या जातीची निवड आपण करू शकतो. मांजरी गोटा या जातीची फळं मध्यम ते मोठ्या आकाराचे, गोल जांभळट गुलाबी रंगाची असतात, त्यावर पांढरे पट्टे असतात, फळाच्या देठावर काटे असतात. ही जात चवीला अतिशय रुचकर असून फळं 4-5 दिवस टिकू शकतात. सरासरी उत्पादन हेक्टरी 250-300 क्विंटल आपल्याला मिळू शकतं. कृष्णा ही जात संकरित असून झाडं काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असतो आणि त्यावर पांढरे पट्टे असतात. फळाच्या देठांवर आणि पानावर काटे असतात. सरासरी 400-450 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं. फुले हरित या जातीची फळं मोठ्या आकाराची असतात. ही जात भरीत करण्यासाठी चांगली असते. फळांचा रंग फिकट हिरवा आणि टोकाकडे पांढरे पट्टे असतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली आहे. या जातीची लागवड केली तर सरासरी 200-480 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं. त्याचबरोबर फुले अर्जुन ही सुद्धा एक संकरित जात आहे. या जातीची फळं मध्यम आकाराची असतात. फळांचा रंग हिरवा, त्यावर जांभळे आणि पांढरे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार आणि थोडासा लांब असतो. देठावर भरपूर काटे असतात. ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त असते. उत्पादन 450 क्विंटल प्रति हेक्टरी मिळू शकतं. याशिवाय सुद्धा बऱ्याचशा जाती वांग्याच्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. प्रामुख्यानं त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारा तसंच बाजारपेठेमध्ये हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणं यावेळी गरजेचं असतं. हा वाण भरपूर उत्पादन देणारा, रोग कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा, तसंच हवामानाशी मिळतं जुळतं घेणारा असावा. लागवड करताना प्रामुख्यानं सुधारित आणि संकरित जातींची निवड करावी. रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत आणि पाणी व्यवस्थापन, त्याचबरोबर पीक संरक्षण या बाबी सुद्धा यामध्ये महत्वाच्या आहेत. रोपवाटिकेची काळजी कशी घ्यावी याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत वांगी पिकाच्या लागवडीचं तंत्रज्ञान. वांग्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफे साधारणतः 3x2 मीटर आकाराचे करून गादी 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच करावी. प्रति वाफ्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत 2 पाट्या टाकावं आणि 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावं. खत आणि माती यांचं मिश्रण करून गादी वाफ्यामध्ये समप्रमाणात पाणी मिळेल असं पाहायला पाहिजे. प्रत्येक वाफ्यामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम आपण कॉपर एक्झिक्लोराईड वापरू शकतो. वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर खुरप्यानं 1 ते 2 सेंटीमीटर खोलीच्या ओळी करून त्यामध्ये पातळ बी पेरणी करावी. सुरुवातीला वाफ्यांना झारीनं पाणी द्यावं, त्यानंतर पाट्यानं पाणी देऊ शकतो. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट 2 ओळींमध्ये काकरी पाडून द्यावं. त्यानंतर हलकं पाणी द्यावं. किडींच्या आणि रोगांच्या नियंत्रणासाठी 10 दिवसांच्या अंतरानं शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी. लागवड करण्यापूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोपं कणखर होतात. लागवड करण्याआधी 1 दिवस रोपांना पाणी द्यावं. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवड्यामध्ये रोपं लागवडीसाठी तयार होतात. मंडळी, वांग्याच्या रोपांची पुनर्लागवड करत असताना 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणे आणि जातीनुसार

पण ठरवू शकतो. काळ्या कसदार जमिनीमध्ये 100x100 cm, मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये 75x75 cm आणि हलक्या जमिनीमध्ये 60x60 किंवा 75x60 cm असं अंतर आपण ठेवू शकतो. रोपांची लागवड करण्यासाठी सरी वरंबे पाडून वरंब्याच्या बगलेमध्ये रोप लावावं. कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा रिमझिम पाऊस सुरू असताना केली तर फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी 4 नंतर म्हणजे ऊन कमी झाल्यानंतर करावी. खतांचं व्यवस्थापन करत असताना वांग्याच्या बागायती पिकाला दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. त्यापैकी अर्ध नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावं आणि उर्वरित अर्ध नत्र रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी आपण देऊ शकतो. ही खतं 9 ते 10 cm खोलीवर झाडाच्या बुंध्याभोवती 10 ते 15 cm अंतरावर बांगडी पद्धतीनं आपण द्यायला पाहिजेत. वांग्याच्या कोरडवाहू पिकाला 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावं. मंडळी, पुनर्लागवडीनंतर वांगी पिकाची काळजी कशी घ्यावी याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद मध्ये आपण वांगी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती घेत आहोत. रोपांची लागवड केल्यानंतर शेतामध्ये लगेचच पाणी द्यावं, पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हवामान यावर अवलंबून असतात. खरीपाच्या पिकाला पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं

0: हिवाळ्यामध्ये 7 ते 8 दिवसांच्या अंतरानं आणि उन्हाळ्यामध्ये 5 ते 6 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या आपण देऊ शकतो. वांगी पिकाला तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देऊन पाण्याची बचत करता येते. वांग्याच्या शेतातील खुरपणी करून तण काढणं, कोळपणी करणं, पिकाला भर देणं ही आंतरमशागतीची कामं नियमित आणि वेळेवर करणं आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावं, तसंच झाडाला मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा करूनही करता येतो. वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुळा आणि पालेभाज्या जसं की पालक, कोथिंबीर, मेथी यासारख्या भाज्या आपण घेऊ शकतो. मंडळी, वांग्याच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर काही कीड आणि रोगांपासून पिकाचं संरक्षण आपल्याला करावं लागतं. यामध्ये बोकड्या किंवा पर्णगुच्छ या रोगामुळे पानांची वाढ खुंटते, ती लहान आणि बोकडल्यासारखी दिसतात. याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होत असतो. या रोगाची लागण टाळण्यासाठी रोपं लावण्यापूर्वी मोनोक्रोटोफॉस 36 WSC 15 मिली आणि एन्क्रामायसिन 5 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मर या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी, नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्याला 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये थायरम चोळावं. शेंडा आणि फळं पोखणाऱ्या अळीपासून वांगी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. चिकट पांढऱ्या रंगाच्या अळ्या शेंड्यापासून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळं झाडाची वाढ खुंटते. फळं लहान असताना अळी देठाजवळून फळात शिरते आणि फळाचं नुकसान करते. या किडीपासून संरक्षण करण्यासाठी कीड असलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. 40 ग्रॅम कार्बारील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफॉस 36% 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा 10% कार्बारील भुकटी दर हेक्टरी 20 किलो या प्रमाणामध्ये झाडांवर धुरळावी. तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते, त्यामुळे पानं आकसल्यासारखी होतात. तसंच या किडीमार्फत बोकड्या किंवा पर्णगुच्छ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. यावर उपाय करण्यासाठी रोपांच्या पुनर्लागवडीनंतर 2 आठवड्यांनी 12 मिली इंडोसल्फान 35% प्रवाही किंवा 10 मिली मिलीथिऑन 50% प्रवाही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मावा ही कीड पानांच्या पेशींमध्ये सोंड खुपसून पानातील रस शोषून घेते. मावा किडीचं नियंत्रण करण्यासाठी 20 मिली मॅलिथिऑन 50% प्रवाही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मंडळी, वांगी पिकाच्या रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळं काढणीसाठी तयार होतात. फळं पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळं काढली तर उत्पादनामध्ये घट येते, तसंच फार जून फळं काढली तर ग्राहकांच्या पसंतीस ती उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्या अंतरानं 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे 3 ते 3.5 महिने चालू राहते. वांगी पिकाचं सरासरी हेक्टरी उत्पादन जातीपरत्वे 100 ते 250 क्विंटल पर्यंत आपल्याला घेता येतं आणि त्यातून चांगलं आर्थिक उत्पादन मिळवता येतं. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये वांगी पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होणार आहे पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण वांगी लागवड याविषयीची माहिती जाणून घेतली. शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये मोगरा लागवड याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणीमध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.

0: माझं शेत माझं शिवार।
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं।
2: माझं शेत माझं शिवार निवेदन रेश्मा गुरव आणि रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके।
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव हरिदास।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीव्हर यांचं आश्वासन. लोकसहभागातून डीजे मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीव्हर यांनी दिलं आहे. त्यासाठी पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सागरी आणि बंदर क्षेत्राचं पूर्ण प्रतिनिधीमंडळ घेऊन भारतात येऊ आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायच्या प्रवासात महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. बेल्जियम आणि महाराष्ट्र यांच्यात काही ठराविक प्रकल्प ठरवून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन, शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर पाच क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. डीजे बंदीच्या मुद्द्यावर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे, त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर आदेश काढले जात असल्याचं ते म्हणाले.
1: डीजेमध्ये आपल्याला माहिती आहे भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देशातल्या 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.

त्यानुसार या राज्यांमध्ये यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी दिली जाईल. तसंच नियमात आवश्यक सुधारणा होईपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला वयाची 62 वर्ष पूर्ण करण्याच्या आत सेवानिवृत्त केलं जाणार नाही. हा निर्णय सर्व प्रकारची न्यायालयं, न्यायाधिकरणं आणि अर्धन्यायिक आस्थापनांना लागू होईल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष असून उच्च न्यायालयातले न्यायाधीश 62व्या वर्षी निवृत्त होतात. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही या मुद्द्याचा फेरविचार करून येत्या 2 आठवड्यात जबाब द्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही एस मोहना यांच्या पीठानं सांगितलं. नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स सरन्यायाधीश परिषदेला सुरुवात झाली. या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी झाले आहेत. भारताचं सर्वोच्च न्यायालय या मंचाचं यजमानपद भूषवत आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारूस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये विविध देशांमधलं न्यायिक सहकार्य बळकट करणं, न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, जलद न्यायिक प्रक्रियेद्वारे लोकांचे परस्पर संबंध सुधारणं आणि विविध देशांमधील सर्वोत्तम कायदेशीर पद्धती यावर चर्चा करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयनं देशभरातल्या 3 महत्त्वाच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणांचा छडा लावत 3 जणांना अटक केली आहे. डिजिटल अरेस्टच्या या प्रकरणांमधल्या दुव्यांनुसार देशभरातल्या 20 राज्यांमध्ये 89 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले होते. यातून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानातले 2 जण आणि गुजरातमधल्या 1 सीबीआयनं अटक केली आहे. राजस्थानमधल्या 2 आरोपींनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात 7,67,00,000 आणि 15,45,00,000 फसवणूक केली आहे, तर गुजरातमधल्या आरोपीने 19,24,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या अजदार गली भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानं लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी ही संयुक्त मोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असताना तिथं लपून बसलेल्या दहशतवाद्यानं सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यामुळे चकमक सुरू झाली. त्यात हा दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडची रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. सेबीनं NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या IPOला आज मंजुरी दिली. जून महिन्यात NSEनं यासाठी अर्ज केला होता. यातून NSE 30,000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि हा देशातला सर्वात मोठा IPO ठरेल. यापूर्वी हुंदाईनं बाजारातून सुमारे 28,000 कोटी आणि LIC नं 20,500 कोटी रुपये उभे केले होते. IPOचे बाजार मूल्य, समभागांची किंमत आणि इतर माहिती पुढच्या आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबरपासून NSEच्या IPOसाठी अर्ज करता येतील आणि 25 तारखेपूर्वी या समभागांची शेअर बाजारात नोंदणी होईल अशी चर्चा आहे. इटालियन प्रजासत्ताकाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे सरकार म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं, तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्याबद्दल जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम ऑस्ट्रीप आणि अँडर्स कारूप रास्मुसेन या जोडीवर त्यांनी 21-13, 16-21, 21-18 अशी मात केली. पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चूक यू कडून 16-21, 16-21 अशी हार झाल्याने

0: भारताच्या किदंबी श्रीकांतचं स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यूयॉर्कमध्ये जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नवीन गुंतवणुकीच्या संधींवर भर देण्यात आला. अलीकडच्या अर्थसंकल्पांमुळे डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग यासारख्या क्षेत्रात वेगानं प्रगती होत असल्याचं त्या म्हणाल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीव्हर यांचं आश्वासन. लोकसहभागातून डीजे मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आज कार्यक्रमात ऐकूया दिनेश गोलाईत आणि सहकारी यांच्या आवाजातील काही रचना.

0: सोलापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी यूपीएससी मधील दोन पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपेक्षाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 ला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: श्रोतेहो रविवारी 6 सप्टेंबरला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात BR तांबे यांची रचना।

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात दिनेश गोलाईत आणि सहकारी यांच्या स्वरात आपण रचना ऐकल्यात. आकाशवाणीचे ही अस्मिता वाहिनी आहे.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हा

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. त्यानंतर 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन राग आहे जोग. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे. बोल आहेत फिह रवा को बिरमाई. द्रुत बंदिश 3 तालामध्ये निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत साजन मोरे घर आहे. तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची आणि संवादिनी साथ आहे संदीप गुरमले यांची. ऐकूया बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन राग जोग.

श्रोतृणात ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, रविवारी 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग झिंझोटी त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रवीण कारेकर यांनी. प्रवीण कारेकर यांनी मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग झिंझोटी.

श्रोतेनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग झिंझवटी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होता. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, रविवारी 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

भ्रमाची पुनर्स्थापना करणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. परंतु येथे धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे सदाचार, संयम, परोपकार आणि धर्म म्हणजे ईश्वरनिष्ठ जीवन पद्धती. जेव्हा सत्याची किंमत कमी होते असत्याला प्रतिष्ठा मिळते, जेव्हा सज्जन मनुष्य घाबरतो आणि दुष्ट मनुष्य निर्भय होतो, जेव्हा अन्याय सहन करणाऱ्यांची संख्या वाढते आणि अन्याय करणाऱ्यांची ताकद वाढते, तेव्हा धर्माला आधार देण्यासाठी भगवंताचं अवतरण होत असत. आणि हे केवळ संतांचं सांगणं नाही. बघा, श्रीकृष्णानं बालपणात पुतणेपासून गोकुळाचं रक्षण केलं, पुढे कौरव पांडवाच्या संघर्षात धर्माच्या बाजूने उभे राहिले आणि कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगून धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, निष्काम कर्तव्य म्हणजे काय आणि भगवंताशी नातं काय हे संपूर्ण मानवजातीला शिकवलं. म्हणून कृष्णावताराची व्याप्ती मथुरेच्या कारागृहापासून तो कुरुक्षेत्रापर्यंत आहे. कृष्णाचा जन्म एका रात्री झाला, पण कृष्ण तत्वाचा प्रकाश युगानुयुगे राहिला. म्हणून कृष्ण जन्म हा केवळ जन्मोत्सव नाही, तो धर्माच्या पुनरुत्थानाचा प्रारंभ आहे. आणि म्हणून आज आपण कृष्णाचा जन्म साजरा करताना केवळ नंदाच्या घरी आनंद झाला एवढंच म्हणायचं नाही, तर स्वतःला विचारायचं, माझ्या जीवनात धर्म किती आहे, माझ्या आचरणातनं अधर्माला तर बळ मिळत नाही ना, आणि श्रीकृष्णानं सांगितलेला धर्म मी माझ्या जीवनात किती उतरवला आहे. सज्जन हो, ही जाणीव झाली तरच कृष्ण जन्माचा उत्सव सार्थकी लागेल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला, परंतु त्या जन्मामागे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची योजना होती. देवकी वसुदेवाच्या पोटी जन्म घेऊनही परमात्मा नंदाच्या घरी वाढला. बघा काय गंमत आहे, जन्म देवकीचा, पालन यशोदेचं, पिता वसुदेव, पण वात्सल्याचा अधिकार मात्र नंदाचा. हीच श्रीकृष्णाच्या चरित्राची

भगवंत अवतार घेतो तो भक्तांच्या प्रेमाला उत्तर देण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, अंबर्षीसाठी जन्म सोसी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक, सद्गुरुनाथ महाराज की जय. देवकीच्या पोटी जन्म घेणारा परमात्मा यशोदेच्या कुशीत खेळतो, गोपाळांच्या बरोबर खेळतो, गोपीचं प्रेम स्वीकारतो, हा भक्ती प्रेमाचा मोठा विजय आहे. कृष्णानं कंसाचा वध केला, परंतु आपल्या अंतःकरणातील कंसाचा वध कोण करणार? श्रीकृष्णाला आपल्या अंतःकरणात जन्म द्यावा लागेल. भक्तांच्या हृदयात कृष्णाचा जन्म होणं ही साधनेची अनुभूती आहे. देवकी म्हणजे श्रद्धा, वसुदेव म्हणजे विवेक, आणि कारागृह म्हणजे संसाराच्या बंधनात अडकलेलं मन. सज्जन हो, हे संत परंपरेतील आध्यात्मिक रूपक आहे. कृष्णाचा जन्म मथुरेत झाला हे आपण दरवर्षी साजरे करतो, पण आपल्या मनात कृष्ण कधी जन्माला येणार असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे, ज्या दिवशी मनातील कंसाचा अहंकार कमी होईल, देवकीसारखी श्रद्धा होईल, वसुदेवासारखा विवेक जागृत होईल, आणि यशोदेसारखं निष्कपट प्रेम निर्माण ज्या दिवशी होईल, त्याचवेळी आपल्या अंतःकरणात कृष्ण जन्म झाला असं समजावं. आणि म्हणून पुराणांतरी या नारायणाचं वर्णन आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात,

0: काय
1: सज्जन हो, भारतवर्षाच्या उत्तरेकडे असणारं यादवांचं एक मोठं गणराज्य, या गणराज्याची राजधानी होती मथुरा. या मथुरेवर राज्य करीत होता राजा उग्रसेन. पण याच्या पोटी जन्माला आलेला कंस मात्र अतिशय गर्विष्ठ, स्वार्थी, चैनी आणि दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. याना आपल्या पित्याला बंदीवासात टाकून स्वतः जबरदस्तीनं राजा झाला. हा निवडणुकीत निवडून आलेला राजा नव्हता, जबरदस्तीनं झालेला राजा होता. यानं अनन्वित पापाचरणाला सुरुवात केली. धार्मिक कृत्याचा उच्छेद व्हायला लागला, पतिव्रता स्त्रियांचा छळ व्हायला लागला, धार्मिक कृत्याला विरोध व्हायला लागला. अशा वेळी या दैत्य पातक भारानं पृथ्वी अगदी क्षीणून गेली. आणि तिनं काय केलं?

जर जर झाली गेली ब्रह्म्याशी वृत्त कळवाया आळवाया परमात्मा स्तवनी बळे तन्मनासी बळवाया। या पृथ्वीनं गोरूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाला शरण केली आणि ब्रह्मदेवाला सांगायला लागली, प्रभू

वे चिंगळी महाराज, या दैत्य पातक भारानं मी अगदी कंटाळून गेली आहे हो। मला यांचा भार आता नकोसा होतोय। मी जर आपलं कार्य सोडून दिलं तर जगतामध्ये हाहाकार माजेल। पृथ्वीचं काय कार्य आहे? आपल्या सर्वांचा भार या पृथ्वीनं सावरून धरलाय। पृथ्वीला संस्कृत मध्ये क्षमा असं म्हणतात। क्षमा म्हणजे क्षमा करणे। क्षमेचा गुणधर्म असल्यामुळं पृथ्वी अगदी ते सहन करत होती। तिनं ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही जर यांचा बंदोबस्त केला नाही तर मला जगणं नकोसं होईल। ब्रह्मदेव म्हणाले, हे पृथ्वी, तुझी तक्रार मला कळली ग, पण त्याचं काय आहे माहितीये का? तू चुकीच्या मंत्र्याकडे आलेली आहे। माझ्याकडे उत्पादने खातं आहे आणि प्रतिपालन खातं भगवान महाविष्णूकडे आहे। संरक्षण मंत्री ते आहेत। असं करूया, आपण श्री विष्णूंना शरण जाऊया। ब्रह्मदेवानं पृथ्वीला सोबत घेतलं, काही देव घेतले आणि मुनीजनांना घेऊन

भगवान ब्रह्मदेव क्षीरसागराच्या ठिकाणी आले. तिथे शेषशाही भगवान श्री महाविष्णू शांत चित्तानं बसलेले होते. या सर्वांनी भगवान महाविष्णूंची आराधना करायला सुरुवात केली. ब्रह्मादिक देवमंडळींनी पुरुष सूक्ताद्वारे भगवंताला आवाहन केलं आणि म्हणाले,

पृथ्वी आपली सगळी तक्रार भगवान महाविष्णूंनाच सांगायला लागली. पृथ्वीनं अशी करुणा भाकल्यानंतर भगवान महाविष्णू बोलायला लागले, पृथ्वी देवांनो मुनिजनांनो साधूंनो तुमची तक्रार मला कळली आहे. जोपर्यंत या पाप्यांच्या पापाचे घडे पूर्णता भरत नाही तोपर्यंत मला अवतार धारण करता येत नाही. ते एकदा का पूर्णता भरले की मी निश्चित अवतार धारण करीन. कुठे अवतार धारण करीन सांगू?

गत सुर समुच्चय सज्ज नाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। मी यदुकुलात अवतार धारण करीन, तुम्ही सारे देव मुनिजन माझ्या सोबत यादव म्हणून सज्ज व्हा, आपण सगळे मिळून या दुर्जनांचा नायनाट करू असं अभिवचन भगवान महाविष्णूंनी सर्वांना दिलं आणि सर्व आपापल्या ठिकाणी परत गेले। तिकडे प्रकार असा घडला की या कंसाची देवकी नावाची एक सुलत बहीण होती, उग्रसेनाला म्हणजे पित्याला बंदीवासात टाकल्यानंतर देवकीचं लग्न कोण करणार? तर ज्येष्ठ भ्राता पितुस्समः या न्यायानं कंसानं देवकीचा विवाह करायचा असं ठरवलं आणि देवकी करता वरसंशोधनाला सुरुवात केली। पण या कंसाला जावई असावा होता जो याच्या कलानं वागणारा असावा, आणि तो सापडला देखील, तो म्हणजे वसुदेव। वसुदेव कसा होता? गंगा गए गंगा दास और जमुना गए जमुना दास, म्हणजे कसा हो? तर पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला।

यानं तो जावे निश्चित केला. देवकीचं लग्न यानं अतिशय थाटामाटात लावून दिलं. लग्न झाल्यानंतर वरात निघाली. वसुदेव देवकी रथामध्ये थाटामाटात बसलेत. जिकडे तिकडे रोषणाई आहे, वाद्यांचा गजर चाललाय. कंस स्वतः राजा असून सुद्धा आपलं आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे हे जगताला दाखविण्याकरता तो स्वतः रथाचा सारथी झाला. वरात चाललेली असताना मार्गामध्ये एकाएकी आकाशवाणी झाली. पुत्र हिचा अष्टम

0: भगवान की जय।
1: राजा, ज्या देवकीवर तू एवढं प्रेम दाखवत आहेस आणि स्वतः रथाचा सारथी झाला आहेस, त्याच देवकीला होणारा आठवा मुलगा तुझे प्राण घेणार आहे। ही आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाच्या भोया वक्र झाल्या, तो रागानं लाल झाला। सज्जन हो, जगतामध्ये प्रत्येकाचं असणारं एकमेकांवरचं प्रेम स्वतःला सुख होतं म्हणून केल्या जातं। आईचं मुलावर, मुलाचं आईवर, बहिणीचं भावावर, भावाचं बहिणीवर, आणि सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे तर काही विचारूच नका, नवऱ्याचं बायकोवर आणि बायकोचं नवऱ्यावर, हे स्वतःला सुख होतं म्हणून केल्या जातं। ते प्रेम ज्यावेळी आपल्याला घातक आहे लक्षात येतं ना, त्यावेळी त्याचं रूपांतर वैरात होतं। हिंदी कवी वर्णन करतात, माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया। माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया, और जोर कहे मेरा प्राण पति है, जिसके गाठ सुफेद रुपैया। कंस रथातन खाली उतरला आणि जिथे देवकी वसुदेव बसले होते तिथे गेला, देवकीचे केशकलाप हातात धरले आणि तिला रथाच्या खाली ओढलं। समशेर उपसली आणि तो तिला मारणार, इतक्यात वसुदेव मध्ये आडवा आला आणि म्हणाला, महाराज थांबा, असा अनर्थ करू नका। अहो, तुम्ही जर एका स्त्रीवर म्हणजे तुमच्या बहिणीवरच वार केला तर तुमची अपकीर्ती होईल, तिला मारू नका। कंस म्हणला, वसुदेवा, शहाणपणा शिकवू नका, आकाशवाणी ऐकली नाहीस काय? अरे, हिला होणारा आठवा पुत्र मला मारणार आहे, माझा प्राण घेणार आहे, मी हिला जिवंत कसा सोडू? हा देवकी रूपी वृक्षच जर छाटून टाकला तर फळे कुठून येणार? वसुदेव म्हणाला, महाराज थांबा, मी आपणाला वचन देतो की आम्हाला जी जी मुलं होतील ती ती आम्ही तुमच्या स्वाधीन करू, त्या मुलांना मारा, पण हिला जीवदान द्या हो। खरं म्हणजे कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवायचा नव्हता, पण कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवला का तर तो काळ असा होता की शब्दाला लोक जागत होते। जळगावचे तिवारी फार प्रसिद्ध कवी होते, मराठ्यांची संग्राम गीत हा त्यांचा सर्वात महत्वाचा काव्य संग्रह, प्रसिद्ध आहे। ते तिवारी आपल्या काव्यात वर्णन करतात,

त्यानं वसुदेवावर विश्वास ठेवला, पण ती वरात समोर न जाऊ देता तशीच मागे फिरवली. या दोघांना आपल्या राज्यात आणून बंदिवासात टाकलं. उभयता ठेवी बंदिशाळे, रक्षणार्थ पैसवी दैत्यपाळे.

दोघांच्याही हातात लोहबंधनं होती, मोठमोठी कुलप दरवाजावर होती, आणि सज्जन हो वसुदेव देवकीचा संसार कारागृहात सुरू झाला. दिवसामागून दिवस जात होते आणि निसर्ग नियमाप्रमाणे वसुदेव देवकीला प्रथम अपत्य प्राप्त झालं. प्रथम अपत्य प्राप्त झाल्यानंतर वसुदेवानं ते लहान मूल उचललं आणि कंसाकडे जायला लागले. विचार करा, पोटचं पोर आता मारण्यासाठी नेते हे पाहून कोणती आई शांत बसेल हो. देवकी धाय मोकळून रडायला लागली. वसुदेवाला म्हणाली, महाराज या माझ्या मुलाला नेऊ नका हो, माझं बाळ नेऊ नका.

वसुदेवानं देवकीचं काहीही ना ऐकता ते मूल घेतलं आणि कंसाकडे आणलं. कंसानं ते बाळ पाहिलं, त्याला हातावर घेतलं. त्यावेळेला त्या मुलाचे ते लहान लहान डोळे, छोटे छोटे हातपाय, छोटीशी ती जीवणी पाहून कंसाच्या मनामध्ये दया निर्माण झाली. असं आहे, दुष्टाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कधी कधी दया निर्माण होते. कंसानं विचार केला, नात्यानं हा माझा भाचा आहे आणि आकाशवाणी काय झाली हो, आठवा माझा प्राण घेणार आहे. पहिल्यानं काय बिघडवलंय, जाऊ दे याला, सोडून देऊयात, नेमकं आठव्यालाच ठेचूया, असं म्हणून कंसानं ते बाळ वसुदेवाजवळ दिलं आणि वसुदेव निघून गेला. कंसानं देवकीचं पहिलं मूल न मारता ज्या वेळेला सोडून दिलं त्यावेळेला देवलोकामध्ये चर्चा सुरू झाली. सर्व देवांनी विचार केला, यानं जर देवकीची ही मुलं मारली नाहीत तर याच्या पापाचे गळे लवकर भरणार नाहीत. म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून नारदाला सांगितलं की तुम्ही जाऊन काहीतरी करा. देवर्षी नारद, एका हातामध्ये तंबुरी आहे, एका हातामध्ये चिपळे आहे आणि भगवंताचं भजन करीत करीत

नारद आल्याबरोबर कंसाने नारदांचं स्वागत केलं. नारदा या आगंतव्यम स्वागतम सुस्वागतम. नारद आले म्हणाले कंसा काय रे आता एक छोटस बाळ घेऊन कोण गेलंय रे. कुणीतरी इथे उभा होता व्यक्ती. कोण होता रे तो. म्हणाले नारदा तुम्हाला ठाऊक नाही काय. नात्यानं विचार केला तर तो माझा भाचा आहे. देवकी वसुदेवाची ज्या वेळेला लग्नानंतर वरात निघाली त्यावेळेला आकाशवाणी झाली की देवकीला होणारा आठवा मुलगा माझा प्राण घेणार. मी त्याचवेळी देवकीला ठार मारणार होतो. पण नारदा वसुदेवाचा माझा करार झाला की आम्हाला जेवढी म्हणून मुलं होतील ती सगळी आम्ही तुमच्या स्वाधीन करू. या न्यायानं देवकीचं हे प्रथम अपत्य होतं. वसुदेवांनी माझ्याकडे मारण्याकरता आणलं होतं पण माझ्या मनामध्ये विचार आला याला बिचारायला मारून काय करू. नेमकं आठव्यालाच ठेचूया. नारद म्हणाले तू राजकारणी आहेस पण मूर्ख आहेस. अरे ज्याला तुला मारायचंय तो काय तुला नंबर कळवून येईल. प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान महाविष्णू तुला मारण्याकरता सज्ज झालाय. आणि काय रे समजा आठव्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी आठवा आला तर तुला माहितीये अंक कसे मोजतात. अंकानां वामतो गती. पद्धत अशी आहे एकम दहम शतम हजार दश हजार लक्ष दशलक्ष. समजा आठव्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी आठवा आला तर. हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो या आठाच्या फंदात पडू नको. कंसा मी सांगतो ऐक. देवकी वसुदेवाचं एकही मूल जिवंत ठेवू नकोस म्हणजे तुझ्या जीवितला धोका नाही. नारदानं त्याचं असं काही मतपरिवर्तन केलं की शेवटी कंस तयार झाला. म्हणाला बरं झालं नारदा तुम्ही आलात नाहीतर माझ्याकडनं अनर्थ घडला असता. त्यानं लगेच आवाज दिला ए कोण आहे रे तिकडे. आता जे मूल वसुदेव घेऊन गेले त्याला परत बोलवा. नारद म्हणाले ए भाऊ थांब मला आधी जाऊ दे आणि मग तू काहीही गोंधळ घाल. नारद निघून गेल्यानंतर कंसानं त्या मुलाला ठार केलं हो. अशी कंसानं देवकीची सहा मुलं मारली. सातव्या वेळेला भगवंतानं शेषाला असं सांगितलं आता तू पुढे जा आणि अवतार धारण कर. तो म्हणाला तुमच्या बरोबर येणंही नको आणि जाणंही नको. मागच्या अवतारात तुमचा लहान भाऊ झालो होतो. कमी हमाली नाही करून घेतली तुम्ही माझ्याकडून. लक्ष्मणा पाणी आण लक्ष्मणा कंदमुळ फळ आण लक्ष्मणा पाय चेपून दे. नकोच म्हणले तुमच्या बरोबर येणं. भगवान म्हणाले अरे म्हणूनच तर म्हणतोय आधी तू जा म्हणजे तू मोठा भाऊ होशील आणि मी तुझा आज्ञाधारक लहान भाऊ होईल. मागे तू हमाली केली आता मी करील. शेषाला ते पटलं आणि शेष तेज देवकीच्या उदरी वाढायला लागलं. भगवंतानं आपल्या योगमायेनं देवकीच्या उदरातील तो गर्भ काढून वसुदेवाची जी पहिली पत्नी रोहिणी नावाची होती तिच्या पोटात तो गर्भ प्रविष्ट करविला. एकाएकी पोटात गर्भ आल्यानंतर कदाचित ती घाबरून जाईल. लोक वेगवेगळ्या वावड्या उठवतील म्हणून तिच्या आणि गावकऱ्यांच्या समाधानासाठी

सज्जन हो, त्या ठिकाणी मोठी आकाशवाणी झाली. हा वसुदेवाचा गर्भ तो होईल दैत्यांतक. योग्य वेळ आल्यानंतर तिथे त्या बालकाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं बलराम. आठव्या वेळेला मात्र कंस चिंतातूर झाला होता. असं म्हणतात त्याला जिकडे तिकडे आठव्याचा भास व्हायला लागला.

सज्जन हो, दिवस जाता जाता मंगल असा श्रावण मास सुरू झाला. आकाशात जिकडे तिकडे तारे झगमगत होते, नद्यांचं पाणी निर्मळ झालं होतं. रात्रीची वेळ असून सुद्धा सरोवरामध्ये कमळं उगवली होती. परमपवित्र शीतल मंद सुगंध असा वारा वाहत होता. किन्नर आणि गंधर्व मधुर अशा स्वरात गात होते. आणि अशा वेळी सिद्ध आणि चारण भगवंताची मंगलमय गुणानं स्तुती करत होते. आणि अशा वेळी देवता ऋषीमुनी आनंदानं पुष्पवर्षाव करण्याकरता सिद्ध झाले. रोहिणी नक्षत्र होते. श्रीमद भागवतकार वर्णन करतात

गलशोभितौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेवांनी पाहिलं एक अद्भुत बालक त्यांच्या पुढे उभा आहे, कमलासारखे कोमल डोळे आहेत, चार हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे, वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी माळा आहे। वसुदेवांनी नमस्कार केला आणि विचारलं आपण कोण? भगवान म्हणाले जो आठव्या जन्माला येणार होता ना तो मीच आहे। मग एकदम एवढे मोठे कसे काय झालात? भगवान म्हणाले वसुदेवा माझ्या आधीच्या भावंडांची जी अवस्था झाली ती माझी होऊ नये म्हणून तुम्हाला काही सूचना द्यायला आलो आहे। मी बालरूप धारण केल्यानंतर मला इथे ठेवू नका, नंदपाटलाच्या वाड्यात नेऊन यशोदेजवळ ठेवा आणि तिथे जी योगमाया अवतीर्ण झाली आहे तिला इथे घेऊन या। वसुदेव म्हणाले आम्ही इथे बंदिवासात आहोत, आमच्या हाताला या मोठमोठ्या बेड्या आहेत, मोठमोठाली कुलप सातही दरवाजांना लागलेली आहेत, या बंदोबस्तातनं कसं बरं जाता येईल? भगवान म्हणाले वसुदेवा